नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. FM बँड 101 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून आम्ही बोलत आहोत विविध भारती प्रसारण सेवेच्या पुणे केंद्रावरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ, शके 1948, 21 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 45 सेकंद झाले आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या सभेत मी विकास जोशी सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सनईच्या या मंगलसुरांनी.

0: श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 6:30 वाजलेले आहेत.
1: श्रोतेहो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: शोध हो, आता एका आमच्या कार्यक्रमाविषयी.
9: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
10: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026 at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired.

0: Fire and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
1: श्रोतेहो, पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात. आता यानंतर श्री रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
2: राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन प्रस्तुत है श्री रामचरितमानस गान भाग 226.

0: श्रोतेहो, श्री रामचरित मानसचा भाग 226 आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7:15 प्रसारित करत आहोत क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33.
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घोडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 13वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 13वा श्लोक, याचा अर्थ असा, यज्ञाशिष्ट म्हणजे यज्ञ करून, म्हणजे देवतांना आणि समाजाला समर्पण करून राहिलेला अवशेष उपभोगणारे लोक सर्व पापांपासून मुक्त होतात. या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, यज्ञात उरले खाती संत ते दोष जाळीती, रांधीती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती. या श्लोकाबद्दल स्वामी वरदानंद भारती सांगतात, संघर्ष विहीन निरामय शांत समाधानी अशा जीवन पद्धतीचा आदर्श श्रीमद भगवद्गीतेच्या या श्लोकात सांगितलेला आहे. जीवन जगायचंय म्हणजे मनबुद्धीच्या रक्षणासाठी सामर्थ्यासाठी काही विषयांचा उपभोग घ्यावाच लागतो आणि आवश्यक ते विषय मिळवण्यासाठी व्यवसाय उद्योग करून ते मिळवावेच लागतात. मात्र विषयभोगाची साधनं मिळवली तरी त्याच्यावर त्याचा एकट्याचाच अधिकार नसतो. हा श्लोक आपल्याला सांगतो, आधी कर्तव्य मग उपभोग हा जीवनाचा आदर्श आहे. कर्तव्य योग्य रीतीने पार पाडल्यानंतरच उपभोग घेण्याचा अधिकार माणसाला प्राप्त होतो. सज्जन मध्यमवर्गीयाला त्याच्या नेहमीच्या व्यवहारात या गोष्टीची चांगलीच कल्पना असते. एक तारीख झाली, पगार झाला, हातात पैसे आले की सभ्य माणूस प्रथम घरभाडं, दुधाचं बिल, वाण्याचं बिल, घरातल्या काम करणाऱ्या माणसांचा पगार, मुलांची शाळा कॉलेजची फी ही सगळी देणी अगोदर देऊन टाकतो आणि जे पैसे शिल्लक राहतील ते कुटुंबाच्या मागण्यांसाठी वापरतो. कर्तव्य आधी आणि उपभोग नंतर हाच विचार इथे. सज्जन माणसाच्या व्यवहारात असलेला हा गीता तत्वज्ञानाचा भागच आहे. म्हणजे यज्ञ करून उरलेलं भोगावं असं गीता सांगते. प्रत्येकाने यज्ञ करावा म्हणजे काय तर वडील माणसांचा मान ठेवावा, आप्तेष्टांना सहाय्य करावं, वैश्वदेवासारखं अग्नित हवन करावं, विद्वानांचा सन्मान करावा, सदाचरणी लोकांना दान द्यावं, परंपरागत कुलधर्म कुळाचार पाळावेत,

श्राद्ध पक्ष यथाशक्ती आदराने करावं आणि हे सर्व ईश्वरार्पण भावनेने करावं. यज्ञ यज्ञ म्हणतात तो हाच. यज्ञ म्हणून ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीतून संयमाची सवय लागते. स्वार्थाला मर्यादा असली पाहिजे याची जाणीव होते. यज्ञाचं स्वरूप स्पष्ट करताना माऊली ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात, आपण मिळवलेली संपत्ती ही मुख्यतः स्वधर्माचरणासाठी आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. म्हणजेच कोणत्याही तऱ्हेची फळाची किंवा विषयोपभोग

स्वधर्माचरणासाठी आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. म्हणजेच कोणत्याही तऱ्हेची फळाची किंवा विषयोपभोगांची आशा अपेक्षा माणसांनी ठेवू नये. परंतु यापेक्षा विपरीत वागणारे लोक या जगात असतातच. जे देहची आपणाते मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही. हे यज्ञोपकारण सकळ नेण तसा ते बरळ अहंबुद्धी केवळ भोगू पाहती. काही माणसं स्वधर्माचरणाकडे लक्षच देत नाही. देह म्हणजेच मी असं मानून हे लोक देहाला सुखावं वाटणारे विषय उपभोगण्यातच मग्न असतात. देह आणि देहाचं सुख याशिवाय दुसरा कोणताच विषय त्यांच्या मनात नसतो. विषयोपभोगाची लालसा का असते तर मला बरं वाटतं म्हणून. आणि हा मी कोण आहे तर देह. अशी ही देहात्मवादी माणसं चार्वाकाचेच अनुयायी असतात. हे बहकलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामुग्री न मानता त्या सर्व संपत्तीचा उपभोग विविध प्रकारे भोग भोगण्यासाठी करतात. मिळालेलं सगळं अहंभावानी स्वार्थबुद्धीनी स्वतःसाठीच वापरतात. अन्नाकडे आणि एकूणच सर्व प्राप्त गोष्टींकडे उपभोग दृष्टीने पाहून इंद्रियांचे चोचले पुरवण्यात हे लोक इति कर्तव्यता मानतात. हे पापी लोक जणू पापस सेवन करत असतात. मी मिळवलं असं म्हणताना त्यामध्ये समाजाचा समाजातल्या किती ज्ञात अज्ञात घटकांचा सहभाग आहे हे ते विसरूनच जातात. आणि समाजातल्या घटकांचा वाटा त्यांना न दिल्याने त्याचा अपहार केल्याचं पापच त्यांना लागतं. पुरुषार्थ बोधिनी या आपल्या ग्रंथात पंडित सातवळेकर सांगतात, जे केवळ आपल्यासाठीच अन्न शिजवतात ते पापी लोक पाप खातात. अयज्ञ करणारा जे भोग भोगतो ते भयंकर पापच आहे. स्वतःसाठी अन्न शिजवणं याचा अर्थ केवळ अन्न शिजवणं इतकाच नसून प्रत्येक भोगाचा केवळ आपल्यासाठीच आपल्या जवळ संग्रह करणं असा आहे. अशा स्वार्थी माणसाचं नाव वेदामध्ये अगती असं आहे. याचा अर्थ दान न देणारा. जो दान देत नाही तो अयज्ञ म्हणजे यज्ञ करीत नसल्यामुळे जनतेचा शत्रू असतो. यज्ञ करून राहिलेल्याचं सेवन करणं हे मोठं पुण्यकारक आहे. दररोजचा स्वयंपाक तयार झाल्यानंतर देवयज्ञ आणि भूतयज्ञ करून अतिथीचं भोजन पहिल्यांनी व्हावं. त्यानंतर घरातल्या सर्व माणसांचं नोकरचाकरांचं भोजन व्हावं. आणि सर्वांचं भोजन झाल्यानंतर घरच्या यजमानाने आणि यजमान पत्नीने जेवण करावं अशी महाभारतकाली पद्धत होती. जेवायला बसल्यावर सुद्धा प्राणीमात्रांसाठी काही आहुती अगोदर बाजूला काढून ठेवणं मग स्वतः जेवायला सुरुवात करावी. याप्रमाणे यज्ञशेषाचं सेवन करणं अत्यंत पुण्यकारक आहे. यज्ञशेष भक्षण करणं याचा दुसरा अर्थ महान उपकार करणं असा आहे. उपकार करणं हा मनुष्याचा स्वभाव बनला पाहिजे. प्रजेबरोबर यज्ञ उत्पन्न झाला असं आपण पूर्वी जाणून घेतलंच आहे. अशा प्रकारे यज्ञ सहज आहे. तो स्वभावतःच झाला पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारची कृत्रिमता उपयोगी नाही. जे आपला असा स्वभाव यज्ञरूप बनवतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील. या श्लोकात किल्विषयी हे पद बहुवचनी आहे. याचा अर्थ संपूर्ण पापांपासून अर्थात सर्व बंधनापासून असा आहे. परंतु भगवंतांनी या पदासोबत सर्व असंही पद वापरलेलं आहे. याचाच अर्थ यज्ञशेषाचा सतत अनुभव घेणाऱ्या माणसाला कोणत्याही प्रकारचं बंधन राहत नाही. त्याची संपूर्ण कर्म म्हणजे संचित प्रारब्ध आणि क्रियमान नष्ट होतात. त्याला ब्रह्मप्राप्ती होते. चौथ्या अध्यायाच्या 31व्या श्लोकात भगवान सांगतात, यज्ञ करून अवशिष्ट राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या अमृताचं भोजन करणारे सनातन ब्रह्माप्रत पोचतात. यज्ञशेष भक्षण करणं याचा एक अर्थ महान उपकार करणं असाही आपण बघितला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. राजा हरिश्चंद्र, दधीची ऋषी यांच्यापासून सुरू झालेली ही दानाची त्यागाची परंपरा, राष्ट्रीय चळवळीत भाग घेणारी मंडळी, क्रांतिकारक, समाजसुधारक, समाजसेवक, दानशूर लोक यांनी पुढे सुरू ठेवली. सर्वसामान्यांचाही यात सहभाग असतो. स्वधर्म म्हणून सांगितलेल्या गोष्टी आजही उण्या अधिक प्रमाणात समाजात वा कुटुंबातून होताना दिसतात. मातृपितृ पूजेचे प्रकट समारंभ होतात. लग्नामध्ये आप्तेष्टांना आहेर दिले घेतले जातात. वैयक्तिक आणि सामुदायिक रीतीने लहान मोठे स्वाहाकार आणि यज्ञ होत असतात. बहुतेक कुटुंबातून देवपूजा होते. जे घडतं आहे ते चांगलंच आहे, मात्र ते पुरेसं नाही. याचं कारण त्याचं प्रमाण कमी आहे असं नाही,
तर स्वामी वरदानंद भारती म्हणतात, त्या करण्यामागची भावना

जितकी शुद्ध उदात्त असावी लागते तेवढी ती नाही. श्रद्धा सात्विकतेत समाविष्ट होणारी नाही, म्हणून ती स्वधर्माचरणाच्या पातळीपर्यंत जाऊन पोचू शकत नाही. त्यात भागवा भागवेचं काहीतरी करतो आहोत असं दाखवण्याचं वरवरचं थातुरमातुर स्वरूप असतं. व्यवहारामध्ये कृत्यांना महत्व असलं तरी परमार्थामध्ये महत्व असतं ते भावनेला, श्रद्धेला. तशी भावना असेल तर दैनिक कृत्यही यज्ञ होतात. या संदर्भात माऊली ज्ञानेश्वर सांगतात, जीही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषु होये, ते हे सामान्य अन्न न होये म्हणून या. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, हे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्न म्हणजे योग्य मार्गाने मिळवलेली सर्व साधन सामुग्री असं समजलं पाहिजे. तिचा उपभोग घेणं ही भूमिका न ठेवता प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म या भावनेनी करायला हवं. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म हे याच व्यापक पातळीवरून समजून घेतलं पाहिजे. या श्लोकाचा आजच्या परिस्थितीत कोणता संदर्भ आहे? आपण करत असलेल्या अन्नाच्या नासाडीकडे आपण करत असलेलं एक महापाप आहे हे हा श्लोक आपल्या लक्षात आणून देतो आणि डोळ्यात अंजन घालतो. जे लोक केवळ स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कुठलाही कोणाचाही विचार न करता ताट भरभरून वाढून घेतात आणि नंतर उरलेलं टाकून देतात ते पापच करतात. एका बाजूला अन्नाची नासाडी होतीये आणि बाजूलाच एखादं बालक भुकेलं झोपतंय याचा विचार आपण करणार आहोत का? समोर येणाऱ्या या अन्नासाठी आपण प्रथम निसर्गाचे, कष्ट करून पिकवणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे आभार मानायला हवेत आणि भुकेल्याची भूक भागवली जाईल याची जाणीवही ठेवायला हवी.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 13वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ.
3: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
6: उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.

0: श्रोतेहो प्रसारण सभेत आता यानंतर भूले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.
1: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM। पुण्यातलं हे आहे पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत, आता आनंद घेऊयात काही सुगम गीतांचा। सुरुवातीला ऐकूयात अरुण दाते यांच्या स्वरामध्ये मंगेश पाडगावकर यांची रचना, यशवंत देव यांचं संगीत।
2: जी हां, जी

0: जिम्हा जिम्हा तिची माझी
1: श्रोतिवाता कार्यक्रमात यानंतर ऐकूयात भारत आंबे यांची ही रचना आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात.

श्रोत हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं, श्रीकांत ठाकरे यांचं संगीत आणि स्वर होता मोहम्मद रफी यांचा. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.

0: विक्रम फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच गप्पा मारायला आणि फिटनेस बद्दल बोलायला. गुड मॉर्निंग विक्रम.
3: नमस्कार
2: विक्रम. आपण सगळ्यांची नावं बदललेली असतात या केसेस डिस्कस करताना. हिचं नाव निकिता आहे असं समजूया. 21 वर्षांची मुलगी आहे ही. आता हिचं वजन होतं 70 किलो. हिचा प्रॉब्लेम होता की तिला पीसीओडीचा त्रास होता 21 वर्षांची.
3: बरोबर.
2: आणि शिवाय तिला एअर होस्टेस व्हायचं होतं, त्यासाठी तिला वजन कमी करणं गरजेचं होतं. 56 किलो तिच्या हाईटनुसार वेट हवं होतं, तर म्हणून ती तुझ्याकडे आली. 6 महिन्यात 15.5 किलो तिचा रिझल्ट आहे.
3: आता निकिताची केस आपण बघितली तर आपल्याला अशा भरपूर केसेस आजकाल अनफॉर्च्युनेटली दिसायला लागल्यात असं मी म्हणेन. कारण का वयवर्ष 20-21 ह्या वयामध्ये पीसीओडी होणं, पिरियड्सचे प्रॉब्लेम येणं आणि गोळ्या घेतल्याशिवाय पिरियड्स न येणं ही माझ्या मते खूप चुकीची गोष्ट आहे ह्या एवढ्या कमी वयामध्ये. पण अनफॉर्च्युनेटली आजकालच्या लाईफस्टाईलमुळे, आजकालच्या स्ट्रेसमुळे, आजकालच्या चुकीच्या इटिंग हॅबिट्स, त्यानंतर झोपेचं महत्व लोकांना न पटत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि निकिताची तशीच केस आहे. वयवर्ष 21, पीसीओडी, वजन वाढलेलं. ती त्या ट्रॅपमध्ये थोडीफार सापडली होती. म्हणजे वजन कमी होत नाही म्हणून पिरियड्स रेग्युलर येत नाहीत, पिरियड्स रेग्युलर येत नाहीत म्हणून वजन कमी होत नाही. अशाच्या तिच्या ऍस्पिरेशन होते की तिला एअर होस्टेस बनायचं होतं. आणि तिला तिच्या कंपनीनी बेसिकली हे सांगितलं होतं की तिच्या हाईटनुसार तिचा इंटरव्ह्यूच्या दिवशी, जो तिचा इंटरव्ह्यू माझ्याकडे एनरोल केल्यानंतर पुढच्या 6-6.5 महिन्यांनी होता, तेव्हा तिचं वजन हे 56 kg किंवा कमी त्याच्यापेक्षा पाहिजे. आणि ती माझ्याकडे आली तेव्हा तिचं वजन 70-71 मध्ये काहीतरी होतं.
2: अच्छा. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111. सो विक्रम, ब्रेक वर जाण्यापूर्वी आपण केस डिस्कस करतो या मुलीची जिला एअर होस्टेस व्हायचं होतं आणि अर्थातच उंचीनुसार वजन लागतं.
3: तो आता ह्याच्यामध्ये काय झालं, निकिता माझ्याकडे एनरोलमेंट करायला आली तेव्हा पहिले तीच मला म्हणायला लागली की मला पुढच्या 6-6.5 महिन्यात 14+ किलो कमी करायचं आहे, त्यामुळे मला तुम्ही प्लीज क्रॅश डायट द्या. मी कुठल्याही पद्धतीचं क्रॅश डायट करायला तयार आहे, मी वाटेल तेवढा व्यायाम करायला तयार आहे, मी अगदी उपाशी राहायला देखील तयार आहे, पण मला बेसिकली एवढं वजन कमी करून पाहिजे. आता इथेच थोडीशी मेंटॅलिटी आपली चुकते. म्हणजे मान्य आहे की तिला तिचा वेटचा गोल अचीव्ह करायचा होता, जो 56 किलो, आणि तिला 14 किलो कमी करणं भाग होतं एअर होस्टेसच्या एंट्रन्स एक्झाम ती त्यांची जी असते ती क्लिअर करायला. जेव्हा आपण अशा सिच्युएशन मध्ये भरपूर लोक मी बघितलंय अडकतात, तेव्हा ते वाटेल तसं क्रॅश डायट वगैरे करतात, त्यांचं वजन थोड्याफार काळाकरता कमी होतं, पण नंतर त्याचे साईड इफेक्ट खूप भयंकर प्रमाणामध्ये लोकांना जाणवायला लागतात. तर मला बेसिकली निकिताला हेच कन्व्हिन्स करायला तासभर गेला की क्रॅश डायट तू करू नकोस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 6 महिन्यामध्ये 14 किलो कमी करणं काय फार मोठी गोष्ट नाहीये. तुझं 6 महिन्यामध्ये 14 किलो कमी तर होईलच, काही काळजी करू नको, मी तिला म्हणलं. असं करत हो नाही करता करता तिने एनरोल केला. डायट जे मी तिला दिलं होतं ते तिच्या आवडतीच्या पदार्थांचं होतं, त्यामुळे तिला ते करायला अजिबात त्रास काहीच झाला
2: नाही.
3: तिचा जेव्हा मला फोन आला तेव्हा ती म्हणली की एक्सरसाइजेस प्रचंड सोपे आहेत, म्हणजे एवढ्या सोप्या एक्सरसाइजनी वजन कमी होईल असं वाटलंच नव्हतं. पण पहिल्या आठवड्यानंतर तिचं 1 किलो वजन तिला जेव्हा कमी झालेलं दिसलं तेव्हा ती आश्चर्यचकित थोडीशी झाली. पहिली गोष्ट म्हणजे जो तिचा मेन प्रॉब्लेम होता पीसीओडी, तर गेले 2 महिने तिचे पिरियड हे कुठलीही गोळी न घेता रेग्युलरली येतात. तिचं जे वजन 70-71 मध्ये होतं, आज तिचं वजन आपण बघितलं तर 54.5 kg तिचं वजन आहे. म्हणजे तिचं माझ्या मते 16-1 किलो वजन हे
2: 15-16 किलो
3: वजन तिचं 6 महिन्यात कमी झालं. तिचं टार्गेट पण तिला अचीव्ह करायला मिळालं. ह्याच्यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे साधं घरचं खाऊन कुठलंही क्रॅश डायट न करता, उपाशी न राहता, तर व्यवस्थित वेळच्या वेळेस सगळं चांगलं घरचा आहार घेऊन चांगली लाईफस्टाईल फॉलो करून हा तिला आज रिझल्ट मिळाला.
2: ग्रेट. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाली आहेत.
5: सारा काम मुझे करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी.

0: एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम ड्राइड हर दाना समान।
1: तो ऐसा बोलो ना,
0: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
2: क्यों छोटे साहब?
0: मम्मी मैं तो
2: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: प्रसारित करत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी।
4: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
7: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
8: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे। आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय, तरुण भारत वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ।
7: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत। राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी।
8: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर।
3: श्रोते हो कार्यक्रमात ऐकूयात एक छानसं बालगीत, शर्मिला दातार यांच्या स्वरामध्ये उमाकांत काणेकर यांची ही रचना दत्तराज खोत यांनी संगीतबद्ध केली आहे।

0: व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, आता ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्री मनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच. तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार. आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं, तर आता 1 ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधीच्या काळापर्यंत 3 हजाराला यायचं. पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय तसं 1 ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल, तर ते कसं घ्यायचं, तर 200-200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्या आहेत.
3: बरं.
5: म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टॅम्पर प्रूफ पॅकिंगमध्ये पॅक केलेल्या असतात. सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4-5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो
3: नक्कीच.
5: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3 हजार रुपयाला येते. मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं. आता 100 मिलीग्रॅम जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो. हे झालं छोट्या प्रकारात. मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजची कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळे मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचे मणी असतो, तर जमेल तस तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात.
3: अच्छा.
5: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक छानपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठी मणी माळ करावी. हे झाले एक पारंपरिक प्रकार. पण आता आधुनिक याच्यामध्ये जेनजी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्या प्रकारे ते सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात. आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात, कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय. त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाहीये.
3: अच्छा.
5: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली ROI असं काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही SIP किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावानी बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो. तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं. आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15 हजार रुपये मजुरी होते. आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8-9 हजार रुपये वाचणार असतात. तर ते 8-9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं. सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का 3-1 लाख रुपयाचा दागिना करायचा असेल

0: म्हणजे 1,00,000 रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा,
1: हो
0: तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25 ते 30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि ते त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काय टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
1: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपली जिंगलच आहे साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन. आणि तुम्ही असं प्रत्येक वेळेला म्हणता की जी वेळ असते ती कायम योग्य असते, गरज असते फक्त डिसिजन घेण्याची. तर आज त्याच बद्दल आपण बोलूयात.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन असं आपण कायम म्हणतो आपल्या जिंगलमध्ये. बघा तर योग्य वेळ याच्यासाठी आहे. बघा, क्रूड ऑइलचे प्राइसेस वाढलेले आहेत, रुपी डेप्रिसिएट होतोय, डॉलर वर सरकलेला आहे, एकंदरीतच आर्थिक परिस्थिती ही जगाची खालावलेली आहे, त्रेधा तिरपीट उडाली आहे, ऑपॉर्च्युनिटीज भरपूर जरी असल्या तरी अडचणी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि अडचणींवर तेव्हाच मात होऊ शकते जेव्हा आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतो तेव्हा. सो जेव्हा करेक्शन आहे, करेक्शनची फेज आहे, इकॉनॉमी थोडीशी स्लो डाऊन झालेली आहे, अशी सगळी परिस्थिती असताना गुंतवणुकीचा योग्य निर्णय आपल्याला येणाऱ्या 3-5 वर्षांच्या कालावधीत चांगला परतावा देऊ शकतो आणि त्याच्यासाठीच साठवून पैसा योग्य वेळी गुंतवीन. जो काही पैसा साठवलेला असेल त्या पैशाची एंट्री आता घेणं, त्या पैशाला आता योग्य दिशेला लावणं, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून त्याला योग्य वाट मोकळी करून देणं म्हणजे आपल्याला फायनान्शियल फ्रीडमचा रस्ता मोकळा होणं. म्हणजे ते गाणं आहे बघा, झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर, ती तेव्हाच येईल जेव्हा आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. म्युच्युअल फंड सही आहे पण निर्णय हा योग्य झाला पाहिजे, कारण मार्केटचं व्हॅल्युएशन, मार्केटचा असणारा पी, ओव्हरऑल मिड अँड स्मॉल कॅप मध्ये झालेलं करेक्शन, एफआयएसचा झालेला आउटफ्लो, या सगळ्या परिस्थितीत इंडियन इन्व्हेस्टरसाठी ही विजयाची पर्वणी आहे असं मी म्हणेल. एंट्री करा, लवकर करा, झटपट पटापट.
1: म्हणजे खरंच आता ही योग्य वेळ आहे जिथे बाकीचे सामान्य लोक विचार करतात की अरे मार्केट पडतंय सो जो पैसा गुंतवलेला आहे तो काढून घेऊ का, तर असा अजिबात विचार करू नका. उलट तुमचा पैसा सेफ असणार आहे आणि अर्थातच आता वाणी सर यांनी सांगितल्याप्रमाणे ही योग्य वेळ असणार आहे. ज्यांनी अजूनही गुंतवणूक केलेली नाहीये त्यांनी गुंतवणूक सुरू करा आणि ज्यांची एसआयपी सुरू आहे त्यांनी ते टॉपअप करण्याचाही जरूर विचार करा. योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, आहे पुणे विविध भारती 101 FM प्रसारण सभेत आता वेळ झालेली आहे ठळक बातम्यांची.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी होताना ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी, ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो. योग आपल्यासाठी मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात हजारो ठिकाणी विविध संस्था संघटनांच्या वतीनं योगविषयक कार्यक्रम होत आहेत. देशातल्या 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं 21,000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर पुणेकरांनी आज सकाळी योगाभ्यास केला. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता होणार आहे. माहितीपट, लघुकथा, चित्रपट, ॲनिमेशन आणि AI सिनेमांचा समावेश असलेल्या हा द्वैवार्षिक महोत्सव 15 जूनला सुरू झाला होता. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागातील सर्वोत्तम चित्रपटांना 45 लाख रुपये रोख तसंच करंडक आणि प्रमाणपत्र असे 18 पुरस्कार दिले जातील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.

0: कार्यक्रमातली ही सुरुवातीची भूपाळी रमेश अणावकरी यांची, वसंत प्रभू यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंभेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
4: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
3: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
3: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।
5: हर घर में एक ही बात एक ही नाम गूंजेगा।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
1: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध। डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या डेंटॉनिक,
2: नकलेपासून सावधान
1: डेंटॉनिक।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोतेहो, आज 21 जून, आज रोजी साजऱ्या होत असलेल्या जागतिक योग दिनानिमित्त आमच्या असंख्य रसिक श्रोत्यांना खूप

खूप शुभेच्छा. आज संकल्प करूयात, योग अंगीकारूयात, आणखीन निरोगी राहूयात. ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत, मनोहर सबनीस यांच्या स्वरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग.

0: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड.
0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8.

0: बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून. आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग, श्रीनिवास खळे यांचं संगीत.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.
2: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
3: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
2: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
3: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
4: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, ऍम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले, पण डॉक्टर

0: राने आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. पावणे 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी त्याची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
1: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर मंगेश पाडगावकर यांची भक्तिरचना ऐकूयात. श्रीनिवास खळे यांच्या संगीतासाठी स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.

0: रमेश डाईन आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: शोधेहो कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये अशोकजी परांजपे यांची ही भक्तिरचना, कमलाकर भागवत यांचं संगीत.

0: कमलाकर भागवत यांच्या संगीत संयोजनामध्ये अशोकजी परांजपे यांची ही भक्तिरचना सुमन कल्याणपूरी यांनी गायली होती. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती गीतांचा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. प्रसारण सभेत आता यानंतर ऐकूयात द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा गदिमा गीतांचा कार्यक्रम.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
4: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही, आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
3: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते, आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
5: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
7: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
8: मग आता ही भीती घालूया.
9: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
8: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
9: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
8: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
9: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
8: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
9: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
8: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
9: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
8: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88856500011.
9: 8888 5600011.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
3: संपर्क 9689911140।
2: 9689911240।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, गदिमांच्या लेखणीची अनेक रूपं आपण आजवर ऐकली, अनुभवली। त्यांची प्रतिभा इतकी असामान्य आहे, त्यांच्या लेखणीला कशाचंच बंधन नव्हतं। साहित्याच्या हरेक प्रकारात सहज मुसाफिरी करण्याचं खरं सामर्थ्य त्याच्यात होतं। म्हणूनच आजही इतकी वर्ष झाली तरी गदिमांची ही गीतं तितकीच कालसुसंगत वाटतात। आजच्या कार्यक्रमात आपण गदिमांचे शब्द हे चंद्र, फुलं, चांदण्या, सूर्य, तारे, निसर्ग

या सर्वांना साक्षी ठेवून प्रकट झालेले भाव जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभातवेळी साक्षात त्या विठ्ठलाला साद घालणारे त्यांचे हे शब्द.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: हर घर में एक ही बात, एक ही नाम गूंजेगा.
4: रमेश डाइन.

0: देगा।
1: रमेश डाइंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन।
3: रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊच नयेत यासाठी
2: स्वास्थ्य विषयक समाजरत्न, स्वास्थ्य रत्न, जीवन गौरव तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
3: स्वास्थ्य तज्ञ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधा।
2: लक्षात ठेवा, जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचे।
3: संपर्क 98 22 41 89 64
2: 9822418964।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरच्या गीताचे गदिमांचे शब्द आपल्याला सुचवतात त्या नाविकेला। मला तिथं घेऊन चल जिथं चांदण दरवळतंय, जिथं उन्हाचा स्पर्शही अगदी लोभस वाटतंय, जिथं पाऊसही गुंजत झुरतोय, कधी तो खट्याळ वारा अवकाशातील तारा मंदपणानं छेडतोय, अगदी तिथं मला तिथं घेऊन चल।

0: श्रोते हो, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी घेऊयात एक विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
3: संपर्क 96899 11 240,
2: 9689 11 240।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: मंडळी, निसर्गात, पानाफुलात, सूर्य, चंद्र, ताऱ्यात, हवेच्या मंद झुळकेमध्ये रमलेल्या गदिमांच्या गीतरचनांचा आनंद आपण आजच्या कार्यक्रमात घेतोय।

0: मंडळी माणूस जातो पण राहतात त्या आठवणी, त्यांचे गुण, चांगुलपणा आणि त्यांची कला. अनेक व्यक्ती आपल्या कर्तृत्वानं मोठी होतात पण आपल्या मातीशी माणुसकीशी नातं जपणारं असं शतकात एकच व्यक्तिमत्व होतं आणि गदिमा हे त्यापैकीच एक. आजच्या या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात गदिमांच्या अशाच लेखणीच्या विविध अंगांविषयी उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: आम्ही पुणे विविध भारती 101 FM वरून बोलत आहोत. सकाळचे 8:58 झालेली आहेत. ही वेळ ठळक बातम्यांची.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट UG 2026 फेरपरीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून NTA काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट UG फेरपरीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. 12वा जागतिक योग दिन आज सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि आकाशवाणी सांगलीच्या वतीनं देखील योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यातल्या मच्छीमार सहकारी संस्थांना डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार डॉ हेमंत विष्णू सावरा यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन मच्छीमारांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातल्या मच्छीमारांना बल्क कन्झ्युमर श्रेणीतून वगळण्याचा निर्णय घेतल्यास हजारो मच्छीमार कुटुंबांना मोठा आधार मिळेल असं सावरा यांनी म्हटलं आहे. तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आज डंबोला इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 सुरू होईल. अंतिम सामन्यात पुन्हा एकदा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान अफगाणिस्तानविरुद्धची 50 षटकांची क्रिकेट मालिका भारतानं काल 3-0 अशी जिंकली. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांत पर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणी साठा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँपियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. श्रोते हो, प्रसारण सभेत आता वेळ झालेली आहे. S हॉस्पिटल लाखात अशी लेख

0: लेखणी या कार्यक्रमाची.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: मंडळी, निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेल्या वेंगुर्ल्यातील समृद्ध बालपण जगलेल्या प्रथा, परंपरा, चळवळी, सामाजिक घडामोडी आजूबाजूला घडत असताना लहानाचं मोठं झालेलं हे मूल स्वतःच्या प्रतिभेनं मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला आलं. मराठी नाटक, कथा, कवी, गीतकार, पटकथाकार म्हणून त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख या क्षेत्रात निर्माण केली. तब्बल 29 नाटकं आणि 111 चित्रपटांसाठी लेखन करणारं ज्येष्ठ व्यक्तिमत्व मधुसूदन कालेलकर. जाणून घेऊयात आज त्यांच्या लेखणीविषयी.
2: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल,
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 02-0670-29100.
2: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, ॲम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खरं तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
3: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888-57-6666.
4: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
1: मग आता ही भीती घालूया.
0: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
1: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
1: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
1: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
1: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
1: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88-88-56-00-11.
0: 8888-56-00-11.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

मंडळी, आपल्या सहज सुंदर शब्दांनी रसिक मनाचं ठाव घेणारे मधुसूदन कालेलकर यांची नाटक लिखनाची सुरुवात जी झाली ती गिरगावातील गणपती उत्सवात. त्यानंतर मात्र त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. शिकार, तो राजहंस एक, या आपलंच घर आहे, या डोळ्यांची दोन पाखरं, जाणता अजाणता, ही श्रींची इच्छा, यासारखं दिव्य लिखाण त्यांच्या लेखणीतून साकारलं. आता ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं गीत महेंद्र कपूर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन।
4: रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊच नयेत यासाठी
3: स्वास्थ्य विषयक समाजरत्न, स्वास्थ्य रत्न, जीवन गौरव तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
4: स्वास्थ्य तज्ञ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधा।
3: लक्षात ठेवा, जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचे।
4: संपर्क 98-22-41-94-64
3: 9822-418964।
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम

0: के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: मंडळी, मधुसूदन कालेलकर यांचं लिखाण हे प्रगल्भ असलं तरी या हृदयाचं त्या हृदय नेणारे जिव्हाळ्याचे शब्द हे रसिकांना कायमच आपले वाटले।

मंडळी आजची लेखणी केंद्रित मधुसूदन कालेलकर यांच्यावर. ऐकूयात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरामध्ये राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत एक धागा सुखाचा या चित्रपटातून.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: मंडळी, मराठी सोबतच हिंदी चित्रपटासाठी देखील मधुसूदन कालेलकर यांचं योगदान राहिलंय. हे लक्षात घेऊन 1978 रोजी फिल्मफेअर पुरस्कार त्यांना दुल्हन वही जो पिया मन भाय यासाठी सर्वोत्तम पटकथा पुरस्कार, तर राष्ट्रपती पुरस्कार हा माझा मार्ग एकला यासाठी, तर महाराष्ट्र शासनाचा तब्बल 9 वेळेला सर्वोत्तम कथेसाठी मिळालेल्या पुरस्कारानं त्यांना ऊर्जा मिळत गेली आणि साकारत गेली अवीट गोडीची गीतं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मधुसूदन कालेलकर यांच्या शब्दस्मृती जागवता आला यातच खरं समाधान, ज्यामध्ये आपण कधी गुंतत गेलो हे आपल्यालाच कळलं नाही का.

0: बरे तर श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. आजची लेखणी केंद्रित होती ज्येष्ठ कवी मधुसूदन कालेलकर यांच्यावर. याबरोबरच हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. प्रसारण सभेत ही वेळ पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमांची.
2: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संत गोराकुंभार या नाटकातील पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं हे नाट्यपद अशोकजी परांजपे यांचं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना, त्यांच्या

0: मध्ये उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
0: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
0: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच.
3: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.

0: कानूनी सहायता टेलीलॉके ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: काय काकू, अच्छा पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
1: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला जाल।
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात मानापमान या नाटकातलं पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं हे नाट्यपद। संगीतबद्ध केलंय गोविंदराव टेंबे यांनी।

0: श्रोतेहो, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी एक निवेदन ऐकूयात. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजनाविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र दुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनाधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनाधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. हे होतं जिल्हा प्रशासन पुणे यांच्याकडून प्राप्त झालेले निर्देश.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम मोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: संगीत सौभद्र या नाटकातलं हे नाट्यपद गायलं होतं मुकुंदराज गोडबोले यांनी. हे नाट्यपद आणि नाट्यपदाला संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं होतं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कमी वेळात जास्त नफा
3: बस एका क्लिक वर कमाल
4: हसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता.

0: कार्यक्रम बेला के फूल आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आता ऐका आमच्या कार्यक्रमाविषयी.
3: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडी वाडीत जाणारे रस्ते असतात. त्या या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.

0: मधूनच वाडी वाडीत जाणारे रस्ते असतात. त्या या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
1: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.
2: शोधेहो कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात शौनक अभिषेकी यांच्या स्वरामध्ये महानंदा या नाटकातलं अशोकजी परांजपे यांचं हे नाट्यपद, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत.

0: श्रोतेहो, या नाट्यपदाबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:58 झालेली आहेत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथून पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यामधून मोदी यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकंदर 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी मोदी यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. केंद्र सरकारची राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना आणि बाह्य अर्थसहाय्यित प्रकल्पांनी ईशान्येकडील राज्यांच्या परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल शिलाँग इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. अनेक राज्यांना संस्थात्मक क्षमता आणि प्रकल्प अंमलबजावणीबाबत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मेघालयमध्ये 2 दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. भारतानं पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी केलेलं अनुचित वक्तव्य स्पष्टपणे नाकारलं आहे. भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. मानवाधिकाराच्या बाबतीत पाकिस्तानची स्वतःची कामगिरी अत्यंत निराशाजनक असताना, ती जागतिक स्तरावर चर्चेचा विषय असताना हे वक्तव्य निरर्थक असल्याचं ते म्हणाले. झरदारी यांची विधानं पाकिस्तानच्या धर्मांधता आणि द्वेषपूर्ण धोरणातून जाणीवपूर्वक केलेला राजकीय हल्ला आहे असं जयस्वाल यांनी म्हटलं आहे. कॅनडातील टोरंटो इथं काल झालेल्या फिफा विश्वचषकाच्या सामन्यात जर्मनीनं आयव्हरी कोस्टचा 2-1 असा पराभव केला आणि स्पर्धेच्या बाद फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. अमेरिकेतील ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं स्वीडनवर 5-1 असा दणदणीत विजय मिळवला, तर आणखी एका सामन्यात ब्राझीलनं हैतीचा 3-0 असा सहज पराभव करत फिफा विश्वचषकातील आपला पहिला विजय नोंदवला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:55 झालेली आहेत. आता यानंतर प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
9: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
10: मग आता ही भीती घालूया.
11: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
10: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
11: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
10: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
11: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
10: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
11: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस. आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
10: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
12: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे CEO किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
13: नमस्कार मॅडम.
12: आपण बघतो की शाळा सुरू झालेल्या आहेत आता.

0: शाळेचा अभ्यास तर मुलांचा असतोच, शिवाय बाकीचे क्लासेस असतात, त्यात अजून आपण अबॅकसचा क्लास त्यांना सजेस्ट करतोय, तर या सगळ्याचं बर्डन त्या मुलांवरती येत नाही ना, अभ्यासातला त्यांचा इंटरेस्ट कमी होत नाही ना, याबद्दल आज बोलूयात.
1: खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहे. असा प्रश्न बऱ्याचशा पालकांना देखील येत असतो. तर आता शाळा सुरू झालेला आहे, शाळेचा अभ्यास, शाळेचे क्लासेस आणि परत त्यांनी अबॅकस करायचे, तर अबॅकस ह्या पद्धतीमुळं त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होत असते, त्यामुळे जो काही हा अभ्यासाचा लोड आहे तो झेपण्यासाठी त्यांना मदतच होणार आहे अबॅकसमुळे. जसं आपलं एखादं पोतं आहे आणि पोतं पूर्ण भरलेलं आहे, अजून आपल्याला त्यात साहित्य भरायचं असेल तर आपण भरू शकत नाही, ते भरण्यासाठी आपल्याला त्या पोत्याचा आकार वाढवावा लागेल. त्याचप्रमाणे अबॅकस काम करतं, मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढवतं अबॅकस, त्यामुळे त्यांना हा लोड झेपायला मदत होते. तसेच हे अबॅकसचे जे क्लासेस आहेत हे एकतर ऑफलाईन असेल तर फक्त शनिवार रविवार असतात, शनिवारी एक तास, रविवारी दोन तास, म्हणजे फक्त आठवड्यातून त्यांना तीन तास वेळ द्यायचा आहे. ऑनलाईन मध्ये सुद्धा मोस्टली इव्हिनिंगला क्लासेस असतात, म्हणजे स्कूल त्यांचा क्लासचा टायमिंग व्यतिरिक्त हे क्लासेस असतात. आठवड्यातनं तीन दिवस क्लास असतात ऑनलाईन मध्ये, वन वन आवर डेली असं. फक्त तिथं देखील त्यांना फक्त वीकली 3 आवर्स द्यायचे, म्हणजे खूप जास्त वेळ अबॅकस शिकण्यासाठी त्यांना द्यायचा नाहीये. आठवड्यातनं 3 तास देऊन त्या गणिताचं चांगलं कौशल्य ते शिकू शकतात की ज्याचा त्यांना पुढे जाऊन फायदा होणार आहे. आणि अबॅकसमुळे ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला मदत होते, त्यामुळे हा अभ्यासाचा लोड झेपायला त्यांना मदत होणार आहे. आणि अबॅकस मध्ये पण त्यांना मुलांना इंटरेस्ट येईल अशाच पद्धतीने ह्या गोष्टी शिकवल्या जातात, त्यामुळे ते एन्जॉय करतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा लोड येत नाही.
0: तेव्हा श्रोते हो, मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढीपाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसला तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता. त्यासाठी संपर्क 88 86 56 00 11, 88 86 56 00 11, 8888 5600 11. पाटील सर, जसं आता तुम्ही म्हणालात की मुलांची बौद्धिक क्षमता वाढते, पण आता अबॅकस म्हणजे आपण त्यांना फक्त गणित शिकवतोय. आता ज्या मुलांना गणितामध्ये इंटरेस्ट नाहीये किंवा पुढे जाऊन गणितात करिअर करायचं नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा हे अबॅकस महत्वाचं ठरतं का आणि ते कशा प्रकारे?
1: यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांसाठी गणित महत्वाचं आहे तसं मी मानतो. म्हणजे भविष्यात तुम्हाला गणितात करिअर करायचं असो नसो, तर ज्याच्या गणित चांगलं त्याच्या आयुष्याचं गणित चांगलं असं म्हणतात. आणि गणित आपला पिछा तसं बघितलं तर कुठं छोडत नाही, आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा गणित लागणार आहे. पुढं टेक्नॉलॉजीमध्ये कुठेही करिअर करायचं झालं, आज एआयचं युग आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गणित हा विषय लागणारच आहे. आणि अबॅकसमुळे मुलांचं फक्त गणितच सुधारतं, गणित फास्ट होतं असं नाही, तर मुलांची बौद्धिक क्षमता देखील अबॅकसमुळे वाढते, मुलांमधला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट होईल, अशा काही ऍक्टिव्हिटी ह्या अबॅकसमध्ये घेतल्या जातात. त्यामुळे गणितासोबतच मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी देखील अबॅकस उपयुक्त आहे.
0: वा. तेव्हा श्रोते हो, मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढेपाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, शिवाय स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी सक्सेस अबॅकसचे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस जॉईन करू शकता. क्लासेससाठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11, 88 86 56 00 11, 8888 5600 11. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोता नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: श्वसन विकार वेगवेगळ्या लोकांमध्ये होऊ शकतो. आज मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कामानुसार बऱ्याच जणांना काही विकार होतात, ज्यामध्ये गलई काम करणाऱ्यांबद्दल मागच्या एका भागात तुम्ही बोलला होता, तसंच अजून अशा विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना श्वसन विकार होतो का आणि असे कोण लोक असतात की कोणते त्यांचा व्यवसाय असतो याबद्दल सांगा ना.
5: एक रुग्ण असाच 60 ओलांडलेला, पण या माणसाने कुठली नोकरी केली नव्हती आणि हा रुग्ण होता कसा, तर या रुग्णाला

0: दम लागणं अशा श्वसनाच्या तक्रारी होत्या म्हणून क्षयाची औषधं त्यांनी घेतली होती. जवळपास 14 महिने उपचार घेऊन सुद्धा हा टीबी बरा झाला नव्हता. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आणि मग त्यासाठी वारंवार पुन्हा थुंकी तपासणं, थुंकीत जंतू आहेत का बघणं, उपचारामध्ये योग्य ते बदल करणं असं करून आणि मग त्याला समजलं की नाही आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा आणि अर्थात तो विचार डॉक्टरांनी करायला हवा. आम्ही तो केला आणि आम्ही त्यांना विचारलं की सगळ्या खोलामध्ये जाऊन काही वेगळं वातावरण आहे का किंवा काय आहे का.
1: ओके.
0: तर काही नाही म्हणाले, काही पाळीव प्राणी पक्षी ह्या सगळ्या गोष्टी विचारून झाल्या. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही काम काय करत, काही नाही करत म्हणले. पूर्वी काय करत होता, असं काही नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की अरे हो, म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांची पिठाची गिरण होती.
1: अच्छा.
0: आणि पिठाच्या गिरणीमध्ये ते अहोरात्र काम करायचे, पण त्यांना ते कामच वाटलं नाही किंवा ते इतकं महत्वाचं वाटलं नाही. पण त्याचा संबंध होता, कारण पिठाच्या गिरणीतून जे पीठ बाहेर पडतं त्या कण जे असतात ते अगदी मातीचे कण, धुळीचे कण, वाळूचे कण असल्यासारखे असतात. आणि अशा कॉन्टॅक्ट मुळे, कारण बरीच वर्ष ते करत होते पण गेली 5 वर्ष करत नसल्यावर त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे जे आजार आहेत, पुन्हा एकदा सांगतो श्रोत्यांना की अशा प्रकारचे काही व्यवसाय आहेत की त्याचा परिणाम लगेच नाही दिसत, 5 वर्षानंतर दिसतो. आणि यामध्ये तसा तो दिसला होता.
2: श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर, सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3934. सर, तुम्ही सांगताय विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना होणारा श्वसन विकार.
0: खर तर काय आहे की या रुग्णांनी जवळपास 14 महिने क्षयाची ट्रीटमेंट घेतली होती, पण त्याच्या ज्या बारीक तक्रारी होत्या जसं की खोकला, थोडासा दम लागणं, छाती गच्च होणं, या तक्रारी कमी झाल्या नव्हत्या. आणि यामध्ये मध्ये मध्ये सर्दी होणं अशाही तक्रार होती. आणि या इतिहासामध्ये आम्ही डोकावलं तरी कसं, तर या रुग्णाची ज्यावेळी पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली, श्वसनाची क्षमता तपासणारी जेव्हा चाचणी केली, त्यामध्ये काही बदल दिसले जे क्षयरोगामुळे दिसून येत नाहीत. कारण पिठाच्या गिरणीमधून बाहेर पडणारं पीठ हे जे कण आहे त्यामध्ये एक प्रकारचा दमा निर्माण होऊ शकतो, ज्याला आम्ही ऑक्युपेशनल अस्थमा म्हणतो. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. निमोकोनियोसिस किंवा सिलिकोसिस नावाचा आजार, त्या कणामुळे होणारा हा आजार होऊ शकतो. एचपी नावाचा हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये फुफ्फुसाच्या चाचणीमध्ये हे दोष येतात. या रुग्णामध्ये डीएलसीओ चाचणी केली तरी त्यामध्ये दोष दिसून येतो. हा रुग्ण बरा झाला. मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट व्यवसाय करता तेव्हा आता बदलत्या काळात तुम्ही जाग व्हायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. व्यवसाय कोणताही असो, प्रदूषणाचा जो काही प्रकार आहे किंवा तुम्हाला धोका आहे तो किती आहे समजून घ्या आणि योग्य ती काळजी घ्या. मशीनची काळजी घ्या, वातावरण स्वच्छ ठेवा, वायुविजन ठेवा आणि अर्थात न घाबरता मास्क वापरून स्वतःची तब्येत चांगली ठेवून आणि कामाचे तास विनाकारण न वाढवता काम करा. काही धोका नाही, घाबरायचं कारणच नाही.
2: श्रोते, हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर, सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर, सांगली.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पा मारायला आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टर, डॉक्टर कुणाल कामठे सर. डॉक्टर कुणाल सर नमस्कार.
5: नमस्कार मॅडम.
2: मला सर आज तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की आता फिस्टुला याबद्दल तुम्ही जे सांगत होता त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की रुग्णाला वारंवार औषधं घ्यावी लागतात किंवा परत परत रिकरन्स आपण ज्याला म्हणतो ते होताना दिसतं. मग यावरती उपचार आहे का किंवा तो औषधांनी बराच होत नाही असाही एक समज असतो, तो गैरसमज आहे का या सगळ्याबद्दल सांगा ना.
5: मॅडम अगदी बरोबर आहे तुमचं. फिस्टुला म्हणजे मराठीतनं ज्याला आपण भगंदर म्हणतो, भगेंद्र म्हणतो, ज्याला नासूर असंही म्हटलं जातं की त्याचं शॉर्ट मध्ये लक्षण सांगतो की शौचाच्या ठिकाणी एखादी पुळी येते, ती पुळी संडासच्या जागेशी कनेक्टेड असते, पाईपलाईन सारखी एक जखम तयार होते, त्याला भगंदर म्हटलं जातं.

0: बर
1: हा इन्फेक्शनमुळं होणारा आजार आहे, प्युअरली इन्फेक्शनमुळे. त्यामुळे हा आजार कधीही औषधाने बरा होत नाही. यासाठी आपल्याला काही ना काहीतरी ट्रीटमेंट ही करावी लागते. यासाठी बऱ्याच साऱ्या उपचार पद्धती आहेत ज्या अगदी वेदनारहित आहेत, बरोबर, की ज्याच्यामध्ये फिस्टुला म्हणजे भगंदर जर असेल तर यासाठी आपण लेझर ट्रीटमेंट करू शकतो. यासाठी लिफ्ट आहे, फिलॅक आहे, याचबरोबर आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली क्षार सूत्र उपचार पद्धती आहे, याच बरोबरीने क्षारकर्म उपचार पद्धती आहे, फिस्टुलॅक्टॉमी उपचार पद्धती आहे. अशा अनेक प्रकारच्या या ऑपरेशनचे प्रकार फिस्टुलाचे हे आपल्याला पाहायला मिळतात.
0: बर,
1: फिस्टुला जर झालेला असेल तर त्यासाठी त्याच्या प्रकाराप्रमाणे ही लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा लाईन ऑफ ऑपरेशन हे ठरवलं जातं.
0: बर,
1: या सगळ्या ज्या काही उपचार पद्धती आहेत या वेदनारहितच असतात. आणि आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढी सुंदर आलेली आहे, लेझर सारख्या उपचार पद्धती आहेत किंवा ऍडव्हान्स क्षारसूत्र सारख्या उपचार पद्धती आहेत, किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्या इंटिग्रेटेड अप्रोचनी केल्या जाणाऱ्या ऑपरेशनच्या पद्धती आहेत ज्या अगदी वेदनारहित असतात, पेशंटला कुठली वेदना होत नाही. महत्वाचं म्हणजे रिकव्हरी फास्ट होते. पेशंटच्या मनामध्ये किंवा प्रत्येक रुग्णाच्या मनामध्ये भीती असते की बाबा मला जर फिस्टुला झालाय, मी जर ऑपरेशन केलं तर माझं शौचावरील कंट्रोल जाईल का. सगळ्यात महत्वाचं ते आपल्याला दिसून येतं की या कुठल्याही उपचार पद्धतीमध्ये तशी कुठलीही भीती नसते. वारंवार ड्रेसिंग करायची गरज नसते. रिकव्हरी फास्ट होते आणि त्याची दैनंदिन कामं जी आहेत तो लवकरात लवकर ही चालू करू शकतो. त्यामुळं जर असं कोणाच्या मनात शंका असेल किंवा काय की मी औषधं घेतो बरं करतो, असं करू नये. तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट ही पुढची ठरवली पाहिजे.
0: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही जे सांगितलं की अशी काही लक्षणं जर दिसली यामध्ये, तर जनरली जे रुग्ण करतात की बाह्योपचार घेऊन टाकतात किंवा तात्पुरता इलाज करतात, तसं न करता तज्ज्ञांना दाखवणं कधी पण महत्वाचं आहे, याबद्दलच ऐकायचंय.
1: गुदप्रदेशी जर सूज आलेली असेल, गुदप्रदेशी वेदना असेल, थोडस तापमान वाढलेलं वाटत असेल, वेदना असतील, लालसरपणा वाटत असेल, किंवा गुदप्रदेशातनं कधी कधी पस किंवा चिकटस्राव आल्यासारखा वाटत असेल, किंवा रक्तस्राव येत असेल, किंवा सूज आल्यासारखी वाटत असेल, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण की ती व्याधी, त्या व्याधीचं निदान होणं, त्याचे उपचार होणं हे त्याच वेळी खूप गरजेचं असतं, नाहीतर ते उपद्रवात्मक जातं आणि वेगळे आजार होतात. आज दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये जर पाहिलं तर गुदप्रदेशी आग होणे आणि ब्लीडिंग रक्तस्राव होणे अशी लक्षणं घेऊन येणारे रुग्ण खूप दिसतात. पण अशा या दोनच लक्षणांमध्ये 100 पैकी एक रुग्ण हा कॅन्सरचा दिसून येतो. ही मोठी बाब आहे खूप. कारण की ही दोनच लक्षणं घेऊन येणाऱ्या 100 व्यक्तींमध्ये जर एक रुग्ण कॅन्सरचा सापडत असेल तर आपल्या भारतामध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये असणार आहे. यामुळे गुदप्रदेशी होणाऱ्या कुठल्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञांचं ओपिनियन घ्यावं. यामध्ये मोर देन 80% आजार जे आहेत ते अगदी औषधाने बरे होतात. पण तुम्ही फिस्टुला क्रिएट होण्याची वाट बघू नका, ऍप्सिस क्रिएट होण्याची वाट बघू नका, आणि मुळव्या 3-4 ग्रेड कडे जाण्याची वाट बघू नका.
0: बरोबर. अच्छा, आणि काळजी मग पथ्याची किंवा खाण्यापिण्याची काय घ्यावी लागते?
1: ऑफकोर्स की याच्यामध्ये हा जो सगळा खेळ आहे तो चयापचयाचाच आहे, म्हणजे सगळा आपला पचन शक्तीशी रिलेटेड आहे. याचबरोबर आपल्या विहाराशी आहे, म्हणजे आपण काय करतोय, व्यायाम करतोय नाही करतोय. त्यामुळं मी सांगताना सिंपलचा सल्ला देतो की सकाळी पोटभर नाश्ता करा, नाश्त्यामध्ये एखादं फळ खावा, दुपारी जेवणामध्ये थोडस सलाड घ्यायचं, पोळी भाजी इज इनफ, आणि जेवणानंतर ताक प्यायचं. रात्रीचं जे काही जेवण आहे ते हलकं जेवण करायचं. वरण भात किंवा ज्वारीची भाकरी थोडीशी भाजी पुरेशी आहे. जेवणाची वेळ शक्यतो 7 ते 8, 8:30 अशी ठेवावी. जेवणानंतर झोप जी आहे ती साधारणतः 1.5 ते 2 तासांनी घ्यावी. झोपताना 1 ग्लास कोमट दूध, 2 चमचे साजूक तूप टाकून रोज पिण्यामध्ये ठेवावं. आणि जर बद्धकोष्ठता असेल आणि याने जर फरक पडत नसेल तर महिन्यातून किंवा 15 दिवसातनं एकदा अनुलॅक्स, लॅक्झी किंवा कॅस्टर ऑइल यासारखी औषधं ही एकदा तरी महिन्यातनं घ्यावीत, की ज्यामुळं कंप्लीट आपलं इंटेस्टाईन, आपला कोठा क्लिअर होईल, ज्याला आम्ही कोलॉन क्लेन्झिंग किंवा गट क्लेन्झिंग ट्रीटमेंट म्हणतो.
0: डॉक्टर, अजून एक प्रश्न म्हणजे पायलोनिडल सायनस हा मग काय प्रकार असतो?
1: पायलोनिडल सायनस हा एक तरुणांमध्ये होणारा आजार आहे.
0: अच्छा.
1: ज्यामध्ये माकड हाड जे असतं त्याच्या बेसला म्हणजे कमरेच्या

0: ठिकाणी पाठीमागच्या साईडला एक हेअरचं जे इन्फेक्शन आहे, मग केसांच्या इन्फेक्शनमुळं तिथं एक ॲप्सिस तयार होतो, म्हणजे पू तयार होतो. त्याचं इन्फेक्शन होऊन ते पू तयार होऊन ते आतमध्ये जातं स्किनमध्ये, वेगवेगळ्या फोडी येतात तिथं, पुळ्या तयार होतात, त्याला म्हणतात पायलोनिडल सायनस. शक्यतो हा जर आपण आजार पाहिला तर हा आजार ज्यांचे हार्मोन इम्बॅलन्स असतात, की ज्या व्यक्ती खूप हेअरी असतात म्हणजे अंगावरती केस खूप असतात, ज्यांना घाम खूप येत असतो, अशा व्यक्तींमध्ये आपल्याला हे आजार होताना दिसतात. याचबरोबर ज्यांचं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, स्पेशली आय टी सेक्टर आपण जर पाहिला तर ते खूप बसून काम करतात, तर यामुळे तिथे घामामुळं केसांच्या मुळापर्यंत होऊन इन्फेक्शन होऊन तिथे एक इन्फेक्शन प्रमाणे म्हणजे ॲप्सिस तयार होतो आणि त्याचं रूपांतर पायनोडियल सायनसमध्ये होताना आपल्याला दिसून येत असतं. याच्यासाठी सुद्धा आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. यासाठी आयुर्वेदामध्ये क्षारकर्म, क्षारसूत्र किंवा ॲडव्हान्स टेक्निकमध्ये जर आपण पाहिलं तर लेझर सारख्या ट्रीटमेंट, ज्या मिनिमल इन्वेझिव्ह ट्रीटमेंट म्हटल्या जातात, अशा ट्रीटमेंट सुद्धा करता येतात.
1: होय, धन्यवाद डॉक्टर या सगळ्या गप्पा आमच्याशी मारल्यात त्याबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, मुळव्याध, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट साठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 888 66 185, 88 888 66 185, 888 666 185. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे डॉक्टर कुणाल कामठे सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम.
2: काय छान दिसतोय ना आपला बटू.
3: हो ना,
2: बाप लेकाचं मस्त ट्विनिंग झालंय. पांढरा झब्बा, पांढरी धोती आणि उपरण.
3: आणि तू आहेस ना पांढऱ्या पैठणी मध्ये. 15 दिवसांपूर्वी मला वाटलंही नव्हतं की ही मुंज इतक्या निर्विघ्नपणे पार पडेल. काय तो फिशुलाचा त्रास, धड सहनी होत नव्हतं की सांगता येत नव्हतं. शिवाय तिथून होणारा स्राव तर वेगळाच. कॉन्फिडन्सच गेला होता माझा आणि त्यात तुझा आग्रह पांढरी धोतीच घालायची. टेन्शनच आलं होतं मला.
2: पण काही झालं नाही ना, उत्तम ट्रीटमेंट झाली तुमची आणि ती सुद्धा वेळेत.
3: तुझ्यामुळे. तू मला बळजबरीने डॉक्टरांकडे घेऊन गेली नसतीस तर आज खरंच अवघड होतं. अगं मला तर इतका संकोच वाटत होता भगंदर साठी डॉक्टरांकडे जायचा.
2: अहो डॉक्टरांकडे जायला कसला संकोच, उलट जितक्या लवकर डॉक्टरांकडे जाऊ तितके लवकर बरे होऊ ना. आणि आता तुम्ही पूर्ण बरे झालात. चला बटू वाट बघतोय, उठवतोय ना का हात देऊ.
3: चल, आता कितीही वेळा उठबस करायला लागली तरी काहीही टेन्शन नाही.
2: बरं का, तुम्हाला पण सांगते, अशा सांगता न येणाऱ्या आणि सहन न होणाऱ्या आजारांबद्दलचा मनातला संकोच बाजूला ठेवा आणि लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटा. हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक, मुळव्याध, फिशर आणि भगंदर वर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार. संपर्क 88 888 66 185, 888 666 185. शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी, उरळी कांचन आणि सायन मुंबई.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या

0: दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताची. सुरुवातीला ऐकूया इरादा पक्का या चित्रपटातलं गीत क्षितिज तारे आणि निहिरा जोशी यांच्या स्वरात, अश्विनी शेंडे यांची रचना आणि निलेश मोहरीर यांचं संगीत.

श्रोते हो, अजूनही अवघा महाराष्ट्र पावसाच्या प्रतीक्षेत आणि पावसानं आता चाहूल द्यावी अशीच काहीशी भावना. आता ऐकूया टाइमपास या चित्रपटातलं गीत, स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात, गुरु ठाकूर यांची रचना, चिनार आणि महेशा यांचं संगीत.

0: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेतच राहू. तत्पूर्वी ऐकूया आमच्या काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युटिलिटी विंडोज.
2: हॅलो रवी, काय करतोयस?
3: अरे आज काय बाबा, सुट्टी. मस्त बाल्कनीत बसलोय, गरम गरम कॉफी घेत पुस्तक वाचत बसलोय.
2: बाल्कनीत बसून पुस्तक वाचतोयस? आणि तुझ्या घराजवळून दिवसभर जाणाऱ्या ट्रॅफिकच्या आवाजाचं काय?
3: ट्रॅफिकचा आवाज? युटिलिटी विंडोज मुळे आता ट्रॅफिकचा आवाज इतिहास जमा झालाय.
2: युटिलिटी विंडोज हे काय आता नवीनच?
3: अरे हायवे, मेन रोड, रेल्वे ट्रॅक जवळ राहणाऱ्या लोकांसाठी एक वरदानच आहे युटिलिटी विंडोज. एकदा युटिलिटी विंडोज घरी बसवल्यावर ढोल ताशांचा आवाज असो किंवा ट्रक्सचा, तुम्हाला त्या आवाजाचा त्रास अजिबात होणार नाही.
4: साऊंड, हीट आणि वॉटरप्रूफ अशा सर्व गुणसंपन्न युटिलिटी विंडोजचं प्रात्यक्षिक बघायला आजच आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या. त्यासाठी फोन 7745077177. आमची वेबसाईट utilityvindows.in लाही अवश्य भेट द्या.
3: युटिलिटी विंडोज लागे जिथे, शांतता लाभे तिथे.
1: श्रोते हो नमस्कार. युटिलिटी विंडोज तर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. युटिलिटी विंडोजचे संस्थापक हेमंत बिबेकर हे आज आपल्या बरोबर आहेत. बिबेकर हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, तसेच ते टेक्नोक्रॅट आहेत. खिडक्यांच्या निर्मितीचा 25 वर्षांहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. जगभरातल्या खिडक्यांच्या टेक्निकल ड्रॉइंगचा अभ्यास आणि संशोधन करून भारतीय घरांसाठीच्या खिडक्यांच्या डिझाईन त्यांनी तयार केलेल्या आहेत, तसंच खिडक्यांच्या निर्मितीमध्येही ते काम करतात. आपल्याशी संवाद साधतायत हेमंत बिबेकर. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
5: नमस्कार
1: सर. आपण साऊंड प्रूफ खिडक्यांचा उल्लेख करतो की साऊंड प्रूफ खिडक्यांमुळे आवाज घरामध्ये येत नाही किंवा 85% त्याची तीव्रता कमी होते, तर आपल्याकडे असे काही अनुभव आहेत का की लोक आपल्याकडे आले आणि त्यांच्याकडे आवाजाचा खूप मोठा त्रास होत होता आणि आपलं काम झाल्यानंतर

0: काय परिस्थिती झाली याबद्दल आपण काही माहिती देऊ शकाल का?
1: अगदीच. बघा, तुम्ही हे जी माझी मुलाखत घेत आहात ही आता युटिलिटी विंडोजच्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये, आणि इथे बघा आमचं जे एक्सपिरियन्स सेंटर आहे अगदी मेन रोडवरती सुरू आहे. इथे आवाज सुरू असतो आणि बघा इथे कुठंच आवाज येत नाही आहे, रेकॉर्डिंग होतच नाही आहे, फक्त तुमचा आणि माझा आवाज होतोय. आणि हे किती साऊंड रेझिस्टंट आहेत हे श्रोते सुद्धा ऐकू शकत आहेत की फक्त तुमचं आमचं बोलणं ऐकू येते, बाकी कुठला आवाज येत नाही आहे. आणि शोरूम म्हणत नाही, आम्ही याला एक्सपिरियन्स सेंटर म्हणतो, कारण हे शोरूम नाही, दिस इज नॉट ए डिस्प्ले सेंटर, दिस इज एक्सपिरियन्स सेंटर, जिथे तुम्ही अनुभव घेऊ शकता की आवाज किती कमी होतो, पाणी किती थांबलं जाते, डस्ट किती होतो, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. म्हणून आम्ही याला एक्सपिरियन्स सेंटर म्हणतो. म्हणून मी सगळ्या श्रोत्यांना नम्र विनंती करेल की सगळ्यांनी इथे आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला जरूर भेट द्या आणि आवाज किती कमी होतो हे प्रत्यक्षच अनुभवा.
0: आता जसं सरांनी सांगितलं तसं बाहेर मोठ्या प्रमाणावरती वाहतूक रस्त्यानं चालू आहे, पण याचा कोणताही आवाज इथं जवळच असलेल्या या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये येत नाही आहे. आणि अतिशय सुंदर असं हे एक्सपिरियन्स सेंटर आहे. शांतता आपल्या घरामध्ये जर अनुभवायची असेल आणि ती शांतता कशा पद्धतीची असते, तर त्यासाठी या एक्सपिरियन्स सेंटरला नक्की भेट द्यायला हवी. युटिलिटी विंडोजमध्ये हव्या त्या आकारात आणि हव्या त्या रंगामध्ये खिडक्या तयार करून मिळतात. 250 पेक्षा जास्त कलर शेड इथं उपलब्ध आहेत. अनेकदा विविध ठिकाणी खिडक्या बसवताना विविध तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतो. युटिलिटी विंडोज हे स्वतः खिडक्यांच्या निर्मितीमध्ये काम करत असल्यानं अशा सर्व तांत्रिक अडचणी सोडवण्याची अनेक सोल्युशन्स ही युटिलिटी विंडोजकडे उपलब्ध आहेत. श्रोते हो, आपल्याला त्रासदायक असलेल्या सर्व आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आमच्या भांडारकर रस्त्यावरील एक्सपिरियन्स सेंटरला अवश्य भेट द्या. त्यासाठी आम्हाला संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 77450 77177, 77450 77177. फोन नंबर पुन्हा एकदा 77450 77177. श्रोते हो, आमची वेबसाईट utilityWindows.in लाही अवश्य भेट द्या. श्रोते हो, त्रासदायक आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजची आणखी माहिती घेण्यासाठी भेटूया या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार,
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युटिलिटी विंडोज.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कॅट टोटल क्लीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
0: बापूस सर्व्हिसेस हायजीन.
2: श्रोत्यांनो नमस्कार. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. वेगवेगळ्या विषयांवरती आपण या मनमोकळ्या गप्पा मारत असतो. आज आपल्या सोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: पाणी हा महत्वाचा विषय आणि पाणी साठवण्याची जागा ती त्याची स्वच्छता किंवा पाण्याच्या टाकीची स्वच्छता याबद्दल तुम्ही आमच्याशी गप्पा मारत असता. आजही तोच विषय आपण घेणार आहोत गप्पांमध्ये. आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता पावसाळ्याच्या तोंडावर आणि पाऊस सुरू झाल्यानंतर पाणी जिथं साठवलं जातं त्या टाकीची स्वच्छता नेमकी कशी ठेवायची किंवा त्याची काळजी का घ्यायची आहे, त्याला काय काय होऊ शकतात अपाय, या सगळ्याबद्दल सांगा ना.
3: काय होऊ शकतो आता जर तुम्ही म्हणालात पावसाळा आता आपल्या तोंडावर आहे आणि आपल्याला स्वच्छता जर करायची असेल तर ज्या वेगवेगळ्या टँक्स ज्या बांधवलेल्या असतात तुम्ही बघाल तर काही सेंटेक्सच्या टँक्स असतात, काही सिमेंटच्या असतात. नॉर्मली अंडरग्राऊंड टाक्या या सिमेंटच्या बांधवलेल्या असतात आणि बऱ्याच सोसायट्या जुन्या असतात किंवा नवीनही म्हणा तुम्ही, आजूबाजूला झाडं असतात, मोठमोठेले वृक्ष असतात. तर काय होतं, हे जे वृक्ष असतात त्याची मुळं जी असतात काही काही टाक्यांकडे जर दुर्लक्ष झालं असेल तर ते मुळं तुम्ही पाहिले तर ती त्या टाकीच्या आतमध्ये उतरलेली असतात,
2: ती पाण्याच्या दिशेने वाढून
3: ते आत गेलेली असतात. आणि काय होतं, बऱ्याच ठिकाणी सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात

0: त्यामुळे खालची टाकी आपण नुसती असं झाकण उघडून बघतो आणि आपल्याला या गोष्टी दिसत नाहीत. आणि वरच्या टाकीचं तर म्हणजे काही प्रश्नच येत नाही, कारण वर एवढा चढून असं कोणी जाऊन आपली टाकी बघत नसतो. तर काही या ज्या स्पेशलाइज्ड एजन्सीजना जर तुम्ही इन्स्पेक्शनसाठी किंवा स्वच्छ करायला बोलवलं तर ते जेव्हा रिकामे करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही जी मुळं आहेत पिंपळाच्या झाडाची म्हणा, वडाच्या झाडाची किंवा कुठल्याही झाडाची मुळं ही आत शिरलेली असतात आणि त्याच्यामुळे काय होतं त्या टाकीमध्ये क्रॅक्स निर्माण झालेले असतात आणि त्या क्रॅक्स मधून ते पाणी लिकेज व्हायला लागतं, सुरुवात होते. आणि मग आपल्या नॉर्मल माणसाला लक्षात येत नाही की अरे पाणी तर आपण चढवतोय, आपली टाकी पण मोठी आहे, मग आपल्याला पाणी का पुरत नाही, मग कोणी जास्त वापरतंय का, अशी चर्चा सुरू होते. पण तसं नसून ते जर तुम्ही नीट त्या त्या संस्थेकडनं स्वच्छता करून घेतली तर ती माणसं तुम्हाला सांगू शकतात ना की अरे तुमच्या टाकीमध्ये लिकेज आहे किंवा वॉटर प्रूफिंगला आली आहे, किंवा सिमेंटची टाकी असेल तर त्याचे पापुद्रे निघत आहे, सिंटेक्सचे टँक असेल तर कधी कधी त्याला क्रॅक्स येतात, जुनी असेल तर ती रिप्लेस करावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी ते पाहतात ना जेव्हा येतात तेव्हा. आता काही काही वरच्या टाक्या असतात त्याची झाकणं उडून जातात कारण वादळी पाऊस होतो आणि वारा खूप सुटतो, तेव्हा ती झाकणं तुटतात फुटतात आणि मग माहीत नसतं आपल्याला की अरे वरती टाकीचं काय झालंय, मग त्याच्यात एखादं खार पडू शकते, एखादा पक्षी पडू शकतो आणि मग बऱ्याच दिवसांनी ते कुजल्यानंतर त्याच्यात आळ्या झाल्यानंतर आपल्याला पाण्याला जेव्हा वास यायला लागतो किंवा नळातनं अशा आळ्या यायला लागतात तेव्हा लक्षात येतं की अरे हे असं काय व्हायला लागलंय आणि आपल्याकडे तर सगळं आपण व्यवस्थित केलंय. पण तसं नाहीये, तिथे माणसं जर आली व्यवस्थित वेळेवर तर ते सांगू शकतात की अरे त्या टाकीला झाकणच नाहीये, त्याच्यात कबूतर पडलंय किंवा त्याच्यात उंदीर पडलाय, घूस पडलीय, काय असेल ते सांगतात, ते पाहतात आणि मग ते स्वच्छ करून देतात. तर ही वेळ येऊ नये, याच्यासाठी तुम्ही सतत ती टाकी 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी स्वच्छ करून घेत चला,
1: ते महत्वाचं
0: आहे.
1: अच्छा, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय, याबद्दल तुमच्याशी बोलायचंच आहे. पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320 आमची वेबसाईट www.baputservices.com. तुम्ही आता म्हणालात तसं की पाण्याच्या टाक्या ह्या कॉमन टाक्या ज्या असतात त्या बऱ्याचदा सिमेंटच्या असतात,
0: बरोबर,
1: त्या जमिनी खाली असतात, तर तिथे काय काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीनं ते पाणी अशुद्ध होतं.
0: बरोबर, आता काय होतं आपल्याला हळूहळू सगळीकडेच पुणे शहरामध्ये कॉर्पोरेशनचं पाणी येतच असं नाही, काही ठिकाणी कॉर्पोरेशनचं पाणी जरी आलं तर ते कमी दाबाने येतं आणि ते पुरेसं होत नाही, म्हणून आपण काय करतो बोर असतो आपल्याकडे, आपण बोरचं पाणी वापरायला लागतो. तर बोरचं पाणी जेव्हा आपण वापरतो आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात, हार्ड वॉटर म्हणतो त्याला आपण. तर त्याच्यामुळे काय होतं की पाईप ज्या असतात, पाईपलाईन्स असतात, त्या बरेच जुन्या सोसायट्या म्हणा किंवा नवीन सोसायट्या, त्याच्यामुळे ना ते सेडिमेंट्स असे साठायला लागतात किंवा त्या गंजायला लागतात, गंज चढायला लागतो आणि ते पाण्याच्या आतलं गंज पाण्यामध्ये सुद्धा उतरतं आणि आपण तेच पाणी जेव्हा पितो तर त्याचा आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते.
1: बरोबर, म्हणजे पोटाच्या तक्रारी किंवा किडनी रिलेटेड तक्रारी ज्या वाढतात त्याच्या मागे हे कारण
0: असू शकतं.
1: बरोबर,
0: त्यामुळे मला असं म्हणायचंय की हे जे टाकी स्वच्छ करणाऱ्या या ज्या चांगल्या संस्था आहेत त्यांचे लोक जेव्हा येतात तेव्हा ते एक प्रकारचं इन्स्पेक्शन पण करतात आणि सांगतात की साहेब तुमच्याकडच्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या गंजलेत, त्या ताबडतोब तुम्ही रिप्लेस करा. मग काय होतं, मग आपल्या लक्षात येतं की अरे असा असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि हे सगळं आतमध्ये असतं. टाकी कितीही मोठी असू शकते, 10,000 लिटर पासून 4 लाखाची 5 लाखाची, टाकीच्या आतमध्ये काय झालंय हे वरून आपण कोणीच सांगू शकत नाही. तेव्हा तीच लोक येतात आणि त्यांनी यावं आणि ती गोष्ट आपल्याला सांगावी.
1: आपल्याला वरण टाकीत आत काय आहे हे सगळं नाही
0: दिसू शकत
1: आणि टाकीची कॅपॅसिटी तुम्ही म्हणाला तसं कितीही म्हणजे काही हजारापासून ते लाखापर्यंत एवढी
0: असते.
1: सो ते अशक्य आहे प्रत्येक वेळेला सगळ्यांना ते कळणं की आत काही आहे काही. यासाठी रेग्युलर इन्स्पेक्शन
0: महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि असं नाही की लोक येतात आणि टाक्या रिकाम्या करून जातात, तुम्हाला त्याचं नियोजन कसं करायचं ते देखील सांगतात आणि तुम्ही ते फॉलो करावं. तुम्ही समजा एखाद्या संस्थे

0: हेला बोलवलं असेल
1: हां
0: टाकी स्वच्छ करायला, तर मिनिमम काय रिक्वायरमेंट आहे तुम्हाला? सगळं सामान ते घेऊन येणारे लोक असतात,
1: ओके
0: तुम्हाला त्यांना काहीच कुठल्याही प्रकारचं काही साहित्य द्यायची गरज नसते,
1: नाही.
0: सगळं ते घेऊन येतात. तुम्हाला काय सांगितलं जातंय? फक्त पाण्याची लेवल तुम्ही कमी ठेवा.
1: ओके.
0: मग लेवल तुम्ही कशी कमी ठेवणार? तर वरच्या टाकीतलं जे पाणी आपण चढवतो ऑटोमॅटिक असतं, काही ठिकाणी मॅन्युअल असतं, ते बंद करून ठेवा असं ते सांगतात. तेव्हा या सूचना आपण फॉलो कराव्यात.
1: बरोबर.
0: ते बंद करून ठेवल्यामुळे काय होतं, त्याचा वापर अधिक अधिक होतो वरच्या टाकीतल्या पाण्याचा, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ही माणसं येतात तेव्हा ते ती लेवल आपोआप कमी झालेली असते. सो ते पाणी कसं कमी वाया जातं. पण जर तुम्ही दोन्ही टाक्या भरून ठेवल्या तर एवढं सगळं पाणी असं सोडून देणं शक्य नाही ना, आणि ते चांगलंही नाही. त्यामुळे ते टाक्यांना हात लावत नाही. तर ह्या ज्या एक दोन तीन गोष्टी आहेत ज्या ग्राहकांनी त्या पाळाव्यात, त्या त्यांनी फॉलो कराव्यात, तर हे थोडंसं समजून उमजून त्यांनी केलं तर मग जास्त छान पद्धतीत आपण हे कार्य पूर्ण करू शकतो.
1: नक्कीच. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत होत्या बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाई साहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत स्मृती पोद्दार वहिनी, तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ, घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आता ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं गीत, भेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, सतीश राजवाडे यांची रचना आणि अविनाश आणि विश्वजीत यांचं संगीत.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: मुझे ही करना पड़ता है, सफाई भी शॉपिंग भी। एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद स्वच्छ फ्री फ्लो वैक्यूम डाइट के हर दाना समान।
1: तो ऐसा बोलो ना,
0: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
2: क्यों छोटे साहब?
0: मम्मी मैं तो
2: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
6: भारत का गम एक्सपर्ट।
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू।
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: श्रोते ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीच एक निवेदन।
9: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले। राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या। तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी। ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान। तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी।
8: श्रोते यासोबतच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त झाला आहे। 10:57 आणि 55 सेकंद होत आहेत।

0: वेळ होती आहे ठळक बातम्यांची, ऐकूयात ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारताची सैन्य शक्ती जगासाठी बाजार नसून ही शक्ती आत्मनिर्भरतेसाठी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय यांचं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे, असं नौदलानं म्हटलं आहे. आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओडिशामध्ये मोहन चरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानची पालखी आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली. सलग 57व्या वर्षी निघालेल्या पालखीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी सहभाग घेतला. प्रशालेचे माजी विद्यार्थी योग प्रशिक्षक सिद्धार्थ बाबर यांनी योग प्रात्यक्षिके करून घेतली. शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनीही यावेळी प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. काल चेन्नई इथं झालेल्या 3रा एकदिवसीय सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या शतकी खेळीच्या जोरावर 218 धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णाने 5 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल 19व्या षटकात विजय साजरा करताना भारताकडून यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 आणि रोहित शर्मानं 79 धावा केल्या. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, 11 वाजले आहेत. वेळ झाली आहे चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमाची.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

श्रोतेहो, आज बरेचसे दिनविशेष जुळणार आहेत. त्याचबरोबर आज प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्मदिन, त्या अनुषंगानं कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आपण ऐकलं त्यांच्या अभिनीत चित्रपटातून हम साथ साथ है. हरिहरन आणि घनश्याम विश्वानी आणि प्रतिमा राव यांच्या स्वरातलं हे गीत होतं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: एक फूल दो माली या चित्रपटातलं गीत ऐकूया। मन्नाडे यांच्या स्वरात प्रेम धवन यांची रचना आणि संगीत रवी यांचं।

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: काय काकू आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
6: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
5: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
6: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
7: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
8: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
9: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
8: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
9: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
8: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
9: संपर्क 9689911240.
8: 9689911240.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 19th

0: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
1: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
1: डेन टॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध। डेन टॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या। डेन टॉनिक,
2: नकलेपासून सावधान।
1: डेन टॉनिक,
5: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव। प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती। शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे। प्रवेश पूर्णपणे विनामूल्य। आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईट वर। मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोतेहो, आता ऐकूया मासूम या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, गुलजार यांची रचना आणि संगीत राहुल देव बर्मन।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक। जीवन करा समृद्ध।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। कार्यक्रम सुरू आहे चंदूकाका सराफ मधुमालती। आता ऐकूया उदित नारायण यांच्या आवाजात आनंद मिलिंद यांची रचना, मजरूह सुलतानपुरी यांचं संगीत आहे, तर चित्रपट कयामत से कयामत तक।

श्रोतेहो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना 880551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते आता ऐकूया उदित नारायण आणि आदित्य नारायण यांच्या स्वरातलं गीत, मजरूह यांची रचना, अन्नू मलिक यांचं संगीत आणि चित्रपट अकेले हम अकेले तुम।

कार्यक्रमात यानंतरचं गीत अनारी या चित्रपटातलं. पुन्हा एकदा उदित नारायण यांच्या आवाजात, समीर यांची रचना, आनंद मिलिंद यांचं संगीत.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: दूर गगन की छाओ में या चित्रपटातलं गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात.

0: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक।

0: सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका. जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: उज्ज्वल असा भविष्यकाळ घडवण्यासाठी वर्तमानात जसे कष्ट केले पाहिजेत तसंच काय घडलंय, आपली परंपरा काय, आपण कोठून आलो हेही अभ्यासणं फार महत्वाचं.
3: राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास.
2: इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्याविषयी डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण जरूर ऐका 24 जूनच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात 12:00 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्त्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्ये. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी, जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
2: श्रोते हो, आज रीमा लागू यांचा जन्मदिन त्या अनुषंगानं कार्यक्रमातली शेवटची रचना ऐकूया त्यांच्या अभिनीत चित्रपटातून. चित्रपट आहे कल हो ना हो. सोनू निगम यांचा स्वर, जावेद अख्तर यांची रचना आणि शंकर एहसान लॉय यांचं संगीत. ऐकूया हे गीत.

0: सोनू निगम यांच्या स्वरातलं कल हो ना हो या चित्रपटातलं हे गीत होतं.
1: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
2: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: रमेश डाईन, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, 11:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज होत असलेल्या नीट यूजी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतीही भीती न बाळगता परीक्षा देण्याचं आवाहन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांच्या 38 जागांसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. दरम्यान उद्यापासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान आणि चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. मुंबईत पावसानं दडी मारल्याने धरणातील जलसाठा घटत असून पाणीटंचाईचं संकट आणखी गडद झालं आहे. विहिरींचं पुनरुज्जीवन करावं, गृहनिर्माण सोसायट्यातून पर्जन्य जल संधारण योजना सक्तीची करावी, जलवाहिन्यांमधून होणारी पाणी गळती रोखण्यात यावी अशा सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. तर दुसरीकडे विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या 2006 साली झालेल्या हत्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात भारतीय संघानं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 2-202 धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशीनं अवघ्या 29 चेंडूत 94 धावांची तुफानी खेळी केली तर प्रियांश आर्यनं 39 धावा केल्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, 12:01 झाली आहे. ऐकूयात कार्यक्रम फोन इन लो बसावा. सादर करते आहेत प्रसाद कुलकर्णी.
4: श्रोते हो, लो बसावा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात अर्थातच आपण दूरध्वनीद्वारे जे श्रोते आपल्याशी संपर्क साधून त्यांचे अभिप्राय, त्यांच्या सूचना, त्यांच्या तक्रारी आपल्याला सांगणार आहेत तेही जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर ईमेलद्वारे काही श्रोत्यांनी आपल्याला त्यांचे अभिप्राय पाठवलेले आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या फोन इन लो बसावा या कार्यक्रमाला. नमस्कार.
5: नमस्कार.
4: कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा. आपलं स्वागत आहे नीलांबरीताई. बोला.
5: हो
4: बोला.
5: खूप दिवसांनी फोन लागलाय माझा. काय हरकत नाही पण
4: हो हो,
5: अनेक महिन्यांचे कार्यक्रम ठेवले डोक्यात जमेल.
4: बर बर बर.
5: आनंद देशमुखांची मुलाखत झाली होती गौरीताईंनी. मी दोन्ही ठिकाणी ऐकली, आकाशवाणी आणि विविध भारती. खूप छान वाटलं. आणि जीव ओतून म्हणजे फुल सरेंडर होऊन काम करण्याची जी वृत्ती आहे ना, त्याचा खूप आनंद होतो.
4: हो खरं आहे.
5: कारण बघा ना, प्रत्येक कलाकारांचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं आणि ते आपल्याला कुठे वाचून वगैरे नाही समजत आहो. त्यांनी जे सांगितलं की पद्मासन घालून यांचे वडील शिवकुमार शर्मांचे वडील संतूर वाजवायचे, तर आपल्याला साधं पद्मासन घालून हालचाल करणं, साधी हालचाल जमत नाही, ते कसे वाजवत असतील.
4: किंवा
5: हरिप्रसाद चौरसी यांनी बासरी वाजवताना आधी व्यायाम केला होता.
4: हो म्हणजे कलाकार कसे घडतात हे बघत बघत ती माहिती गोळा करत एक कलाकार घडत गेला आनंद देशमुखांच्या रूपाने. हे सगळं आपल्याला ऐकायला मिळालं,
5: खूप छान वाटलं. त्यामुळे त्याच्यानंतर मार्च मध्ये राजा गोसावींच्या स्मृती दिनाला विराज सवाईंनी त्यांच्यावरची चित्रित गाणी लावली होती, छान होती.
4: धन्यवाद.
5: आणि आपलं उमा सदन या वेळेला झालं नाही वाटतं बहुतेक.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: आत्ता उमा सदन ही मालिका आता आपण तात्पुरती थांबवलेली आहे, ती आता परत सुरू होईल त्यावेळेला कळेलच आपल्याला.
1: दोन त्यातल्या गोष्टी, एक त्या आजी सारख्या भांडतात म्हणून सगळे ओरडतात, पण त्यांचा जो त्यांनी मुद्दा सांगितला ना की भांडणाच्या निमित्ताने का होईना माझ्याशी कोणीतरी बोलते, हे माझ्या ना मनाला फार असं भिडून गेलं. म्हणजे की खरंच आहे हो, सिनियर सिटीजनशी बोलायला माणसं आता कमी असतात, त्यामुळे ही काळाची गरज आहे, आपणही थोडं समजून घेतलंच पाहिजे त्याच्याबद्दल काही तक्रार करणे.
0: म्हणून अशा या कौटुंबिक श्रुतिका ज्या असतात, या समाजाचा आरसा असतात किंवा आपल्या मनाचा आरसा असतात असं म्हणूया, की आजूबाजूला जे घडते ते आपल्याला दाखवता येतं या अशा प्रकारच्या.
1: आणि कोकण ट्रीप ही खूप छान झाली.
0: हो बरोबर बरोबर.
1: त्याच्यानंतर हे गीता, अमृत सरिता गीता,
0: हो हो,
1: हा कार्यक्रम खूप चांगला आहे.
0: धन्यवाद.
1: छान. आणि अजून एक दुःखद गोष्ट म्हणजे बोलायची आहे, म्हणजे कसं आहे की संगीत विश्व दिवसेंदिवस पोरक होत चाललंय. आधी आशाताई गेल्या, मग सुमनताई गेल्या, नंतर आता हे गेले प्रसाद सावकार गेले, त्यामुळे ते थोडं वाईट वाटतंय, पण काय आता
0: चालायचं, काय आपण काळाचा महिमा म्हणतो तसं की कुठे थांबायचं नसतं. म्हणजे अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आपल्याला ते सगळं ऐकायला मिळतंय की भूतलावरची प्रत्येक गोष्ट ही नश्वरच आहे.
1: हो हो, अगदी खरंय खरंय
0: खरंय.
1: चालेल
0: निलंबरीताई, बऱ्याच महिन्यांचे बरेच कार्यक्रम, पण त्यातले ते तुम्ही आवडत घेतलेत असं लक्षात येत आहे, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: हो, शुभ दिवस तुम्हाला आणि धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
2: हॅलो.
0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार, मी जीवन पुजारी बोलतोय फलटणवरून.
0: नमस्कार जीवनजी, आपलं स्वागत आहे, बोला.
2: कारण तुमचे कार्यक्रम मी पहिल्यापासून, पण सध्या जे कार्यक्रम चालू आहे ना, भगवत गीता, उत्तम कार्यक्रम आहे.
0: खूप खूप धन्यवाद.
2: त्यानंतर संध्याकाळचं ते आय हॉस्पिटल काय
0: संध्याकाळची गोष्ट
2: पण चांगलं होतं, ते गौरी लागू मॅडम सांगतात.
0: हो
2: मॅडम सांगतात ते.
0: होय होय होय.
2: हा, ते विश्वास पाटीलची ऐकली होती आम्ही कादंबरी.
0: हो पांगिरा, बरोबर बरोबर,
2: पांगिरा.
0: हो हो, त्याचं बरोबर
2: निवेदन उत्तम होतं. आणि भगवद्गीतेतलं सुद्धा प्रसाद कुलकर्णी सर आहेत ना, ते पण उत्तम निवेदन करतात.
0: धन्यवाद धन्यवाद. त्यांच्यापर्यंत मी नक्की हे पोहोचवतो तुमचा अभिप्राय. चालेल चालेल. आणखीन कुठले कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात?
2: अहो बरेच कार्यक्रम तुमचे, ते 10 कार्यक्रम असतात आरोग्य संपदा वगैरे का असेल ना.
0: हा हा, म्हणजे तुम्ही विविध भारती जास्ती ऐकता?
2: विविध भारती जास्त ऐकतो.
0: बरोबर बरोबर.
2: मनोरंजन असतं ना भरपूर, ते
0: बरोबर. हो
2: आरोग्य विषयक सगळं असतं, परत एकशे एक उमासदन.
0: हो हो बरोबर बरोबर. आता सध्या ती मालिका आपण थांबवलेली आहे, पुन्हा सुरू होईल त्यावेळेला नक्की आपल्याला समजेल.
2: बरोबर चालेल चालेल
0: चालेल.
2: धन्यवाद
0: जीवनजी. धन्यवाद धन्यवाद. आणि असेच रेडिओ ऐकत राहा आणि आपले अभिप्राय कळवत राहा. धन्यवाद.
2: आकामी सेवानिवृत्त असल्यामुळे तीच कार्यक्रम आहे आमचा.
0: नाही चांगलं आहे ना, पण त्यानिमित्ताने तुम्हाला बरीचशी माहिती आम्हाला देता येते आणि मनोरंजनही करता येते तुमचं, याचा आनंद जास्ती आहे.
2: अहो मी लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून रेडिओ ऐकतोय.
0: बर बर
2: असं येते.
0: बर चालेल चालेल. धन्यवाद.
2: आवड आहेच.
0: हो हो बरोबर बरोबर. चालेल धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
3: हॅलो.
0: नमस्कार.
3: आकाशवाणी केंद्र.
0: हो कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे.
3: हो बरोबर. मला फार आनंद झाला, माझा पहिल्या प्रयत्नात फोन लागलेला आहे.
0: अरे वा.
3: मेघना बोलते पुण्याहून.
0: बोला मेघना ताई, बोला बोला.
3: मला सर्व तुमचे कार्यक्रम आवडतात, आता सगळेच श्रोते सांगतात त्याप्रमाणे. लहानपणापासून आकाशवाणी बघतच मोठी झाली आहे. त्या टाइमवर आम्ही कॉलेजमध्ये आवरायचो.
0: बरोबर.
3: टाइमवर रुटीन चालू असतं सगळ्यांचं घरातल्यांचं.
0: बरोबर बरोबर.
3: एक सांगायचं होतं, आता जुनी श्रोते असल्यामुळे बोलायला थोडासा मला काही वाटत नाहीये. कारण का पुणे केंद्र आणि विविध भारती हे सिमिलरली आपण ऐकत असतो नाही का.
0: बरोबर बरोबर.
3: तर पुणे केंद्रावरचं जे 5 तुम्ही हिंदी काय फिल्मी गीत वगैरे लावताना ती अत्यशय सुंदर अखंड ऐकता येतात, म्हणजे आम्हाला तो ऐकण्याचा आनंद
0: मिळतो. मध्ये काही नसतं.
3: विविध भारतीवर काय होतं, जरा तो आनंद घ्यायला लागलो की निदान 2 गाण्यानंतर जाहिरात ठीक आहे, आम्ही समजतो जाहिरातीचा युग आहे वगैरे, पण प्रचंड जाहिरातींचा मारा होतो आणि रसभंग होतो.
0: बरोबर.
3: स्पष्ट सांग.
0: आता मेघनाताई तुम्हाला सांगू का हे कसं आहे माहितीये का, हे आनंदाची देवाणघेवाण आहे. बरोबर
3: बरोबर.
0: गाणी तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐकता, तुम्हाला आनंद होतो, आम्हालाही आनंद होतो, पण तुम्ही खूप गाणी ऐकताय हे जाहिरातदारांना

0: जेव्हा समजतं तेव्हा त्यांनाही आनंद होतो की आपली जाहिरात येईल, सगळे ऐकतील
1: आणि त्यांच्या आनंदात भर घालतात,
0: त्यामुळे ते आनंदात भर घालतात आपल्या, ते अजिबात आपला आनंद डिस्टर्ब करत नाहीत. कसं आहे माहिती का, सगळं आपण म्हणूया तसं की एकमेकांना आनंद देणे घेण्याचाच हा भाग आहे सगळा. यातल्या कुठल्या जाहिरातीचा कोणाला उपयोग होईल सांगता येत नाही असं होतं.
1: आणि नवीन सर्व उद्घोषक छान आहेत, अभ्यासू आहेत, सतत वेगवेगळे ऐकायला मिळतात. आता म्हणजे तुमचे चार जणांचे आवाज आम्हाला पक्के माहिती झाले. जेव्हा रेडिओला होतो वेगळा आवाज, मग आम्ही कानटव करून ऐकतो आज कोण आहे बरं सादर करत असतात. विशेषतः आम्हाला केतकी भट आणि सावनी खाडीलकर दोघींचाही खूप आवडतं, म्हणजे त्यांचं लाखाताशी लेखणी असू दे, गदी मांजली असू दे. आणि सर लाखाताशी लेखणीमध्ये पण खूप जाहिरात रसभंग करते, म्हणजे आता असं छान त्यांचं चालू असतो फ्लो आणि मग मध्येच ते दुसरं काहीतरी ऐकायला.
0: हो बरोबर आहे. अर्थात कसं आहे माहितीये का, त्या चॅनलचं नावच विविध भारती आहे आणि त्यामुळे कसं होतं माहितीये का की तिथे विविध रंग आपल्याला बघायला मिळतात एवढंच आहे. तसं थोडस हे आहे आता.
1: आणि आपण वेगळा चॅनल आहे आणि पुणे आकाशवाणी नंतर आमचा हक्काचा चॅनल
0: आहे. बरोबर आहे. काय दोन्ही चॅनल वरती श्रोते आणि जाहिरातदार सगळ्यांचा हक्क आहे, त्यामुळे आम्ही कोणाचाही हक्क डावलू इच्छित नाही.
1: पण नवीन केलेले सर्वच, म्हणजे तुम्ही ते श्रुतिका गौरी लागूच्या आवाजातलं एक असते ना कथामाला, ती छान आहे.
0: हो संध्याकाळची गोष्ट,
1: संध्याकाळची. आणि एक उमा सदन तर म्हणजे परत परतही ऐकता येतं. आणि गीता वरती चालू आहे ना सर, थोडं आमच्या रुटीन मध्ये एकदाच लागतं आणि मग आम्हाला ते परत कधी रिपीट आहे मला सांगू शकता?
0: हा सांगतो ना, हे बघा विविध भारती ऐकत असाल तर सकाळी 6:45 आहे आणि संध्याकाळी 6:45 आहे ते पण.
1: ओके,
0: दोन्ही वेळेला. आणि ते जर चुकलं तर आता पुणे केंद्रावरती 7:40 सुरू झालेलं आहे परत पहिल्या.
1: दररोज का?
0: हो दररोज दररोज. आता हे वर्षभराचं आहे, 365 श्लोक आपण निवडलेत गीतेमधले आणि ते दररोज आपल्याला त्याच वेळी ऐकायला येतील सकाळी 6:45.
1: जणांची इच्छा असते गीतेचा अभ्यास करू, पण जाऊ दे आता मात्र झाल्यावर करू, जाऊ दे नंतर करू. पण हे येता जाता रेडिओमुळे खूप शक्य झाले आणि ती गरज आहे काळाची.
0: एकीकडे ऐकता ऐकूनही शिकता येतं हे आता थोडस आहे तसं.
1: धन्यवाद, सगळ्यांचे आभार. खूप छान चाललेला आहे कार्यक्रम.
0: धन्यवाद धन्यवाद.
1: टीम छान आहे.
0: हो चालेल. आणि जरूर आम्ही म्हणतो तसं की 2 महिन्यांनी फोन करून आम्हाला जरूर अभिप्राय देत जा, आम्हालाही आनंद होतो. आणि
1: पहिला फोन लागल्यावर नक्की करेन ना 2 महिन्यांनी.
0: आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही नेहमी सांगत असतो की जसं तुम्ही कौतुकाची थाप जशी पाठीवर देता तसं कधी कधी कान पिळायलाही हरकत नाही, तेही आम्ही आनंदाने घेऊ. कारण कसं होतं, शेवटी माणसं आहेत सगळी, इथे काम करणारी माणसं आहेत, त्यामुळे कधी कधी असं वाटत असेल. आता जसं तुम्ही हळूच हसत हसत का होईना पण जरा जाहिराती कमी करा हो असं सांगायचा प्रयत्न केला, तर तसं तुम्ही काही सूचना केल्या तरी त्याचं स्वागत आहे.
1: चालेल, धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू.
0: नमस्कार.
2: नमस्कार.
0: कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद. मी धनंजय जोगळेकर बोलतो सदाशिव पेठेतनं.
0: नमस्कार धनंजयजी, आपलं स्वागत आहे.
2: सगळ्यात महत्वाचं आकाशवाणीचं अभिनंदन मनापासनं.
0: त्याबद्दल
2: तर आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरनं सकाळी 7:15 भगवद्गीतेवरचा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे,
0: होय होय,
2: त्यांनी 55 रामायणाची जशी सुरुवात, आणखीन तो कार्यक्रम जसा लोकप्रिय झाला होता
0: बरोबर
2: तशीच अनुभूती ह्याच्यामध्ये येते आहे. अतिशय सुंदर रसग्रहण, उच्चारण आणि सादर करते सर्वच फार छान आहे आणि ह्याच्याबद्दल आकाशवाणीचं त्रिवार अभिनंदन.
0: खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे असा कार्यक्रम करायला उशीरच झालाय असं जाणवतं, पण ही काळाची गरज आहे हेही लक्षात येत आहे की मनशांतीसाठी प्रत्येक जण धडपडतोय आणि ती आपल्याला कशी मिळेल.
2: सांगितलेलं खूप छान निरूपण त्याच्यावरचं असतं, सादरही खूप छान केलेलं आहे म्हटलेलं. आता फक्त सकाळी आणि संध्याकाळी असतो, तो संध्याकाळी माझ्या अंदाजाने 1-2 दिवस होत नाही असं काहीतरी दिसतंय.
0: फक्त गुरुवारी होत नाहीये. हो हो, बाकी सगळे दिवस आहे. आणि आता तुम्हाला पुन्हा ऐकायचं असेल तर आकाशवाणी पुणे केंद्रावरही सकाळी 7:40 सुरुवात झालीय.
2: बरोबर, अच्छा असं आहे का?
0: हो
2: ठीक आहे, हेही लक्षात ठेवू.
0: हो,
2: 2-3 सूचना आणि एखादी तक्रार.
0: अगदी जरूर जरूर जरूर.
2: एक पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला ते अस्मिता नाव जसं मुंबई वाहिनीला दिलेलं आहे तसं पुण्याला द्यायचं होतं, त्याची स्पर्धा झाली, त्याच्यात आम्ही भाग घेतला होता, पण आता त्याला 15 वर्ष होऊन गेली बहुतेक,
0: त्यामुळे
2: तो कार्यक्रम रद्द झालेला आहे. तर तो पुन्हा नव्याने सुरू करायला हरकत नाही असं माझी सूचना आहे. नंबर 1.
0: चांगली.
2: नंबर 2, आपलं जे वाहिनी आहे ती अजून AM आहे, त्याच्याकरता ती FM करण्याकरता म्हणून 3 दिवस पुणे केंद्र बंद वगैरे ठेवून सगळं झालेलं होतं, पण त्याच्यानंतर

0: काही पुढे त्याचं झालेलं नाही. तर काय त्याची परिस्थिती आहे ह्याच्या संबंधी काहीतरी माहिती सांगावी किंवा काहीतरी लोकप्रतिनिधींना सांगायला पाहिजे का, कारण हे निधीचं जर का असेल तर ते खरं व्हायला पाहिजे.
1: बरोबर बरोबर. मी तुम्हाला सांगतो की या बाबतीत प्रयत्न चालू आहे, पण एकीकडे कसं झालंय की आता आपलं न्यूज ऑन एअर ऍप पण आहे. हा, त्यामुळे कसं होतं की ती जी एफ एम ची सोय आहे ती ऍपनी पण केलेली आहे.
0: हो हो,
1: म्हणून फक्त काही गोष्टी आहे पर्याय तर म्हणून असं ते चालू आहे.
0: ठीक आहे, असं झालंय. पण तुम्हाला सांगतो एफ एम वरती ज्या क्लॅरिटीनी येतं ना,
1: हो हो,
0: ते एम वरती थोडीशी अडचण. आणखीन घरातल्या घरात सुद्धा एका खोलीत चांगले येते, एका खोलीत येत नाही. एमची ही अडचण जास्त
1: आहे.
0: एफ एम वरती तो प्रश्न नाही आहे.
1: करेक्ट.
0: हा, तर त्याच्यामुळे हेही चांगलं आहे. आणि बाकी आकाशवाणी काल सुसंगत कार्यक्रम करण्यामध्ये माहीर आहेत आणि असंच त्यांना अनेक शुभेच्छा.
1: बरं, धन्यवाद. मला फक्त काय झालं की तुम्ही सूचना केलीत, मी तक्रारीची वाट बघत होतो. खरं म्हणजे म्हटलं आपला कान कधी पिळला जातोय ते बघावं, बाकी काही
0: नाही. दोन्ही होते सूचना.
1: बरं, धन्यवाद. धन्यवाद धनंजय.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
2: हॅलो,
1: कार्यक्रम आहे फोन इन लो बसा, आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार सर.
1: नमस्कार.
2: मी बालाजी जोनकले खंडगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेडून बोलते सर.
1: नमस्कार बालाजी, बोला बोला.
2: हो सर, खूप दिवसानंतर कॉल केला सर तुम्हाला.
1: हो, खूप दिवसानंतर, बोला बोला.
2: हो, कसा आहे आता? अगदी आम्ही तुमच्या पालखीच्या प्रस्थानची आवर्जून वाट पाहत आहोत.
1: हो, 8 जुलै 7 जुलै 8 जुलै आणि मग पुढे आहे सर.
2: हो, आणि उद्याला शेगावच्या पालखीचं प्रस्थान होत आहे ना पंढरपूरकडे.
1: हो खरंय, तुमच्या तिकडून होत आहे. बरोबर
2: सर. आणि त्या पालखीचा विशेष असा आहे की सर सर्वांना एकच ड्रेस असतो.
1: हो हो हो, बरोबर बरोबर.
2: आणि सर्वांच्या हातामध्ये टाळ, मृदंग आणि झेंडा इथून आवाजा गजेर करत पांडुरंगाचा.
1: बरोबर बरोबर. पालखी म्हणून, पालखी म्हणून जे काही आहे ते सगळं प्रत्येक दिंडीमध्ये असतंच, तसं या शेगावच्या पालखीमध्ये आणि दिंडीमध्ये आहेच आहे तोही.
2: हो सर, मला चांगली वाटते. इतक्यात नंबर एक म्हणलं तरी चालेल शेगावची पालखी.
1: हो खरंय खरंय, अगदीच खरं, अगदीच खरंय.
2: हो सर, त्यामुळं यावेळेस आम्हाला कार्यक्रम कोणता नवीन घेणार आहे सर पालखी सोहळ्याबद्दल?
1: ते तुम्हाला लवकर कळेलच. हा, जुलै महिना सुरू झाला की लक्षात येईलच, सांगायला सुरुवात करूच आम्ही.
2: हो, 10-15 मिनिटाचं जर हा जर दैनंदिन ताजा वर्तमान जर दिला तर खूप चांगलं होईल सर.
1: नाही, देणारच, देतातच, ते दरवर्षी द्यायलाच हवं. जर पालखी दरवर्षी निघतीये तर वृत्तांत ही आकाशवाणी दरवर्षी देणारच.
2: हो, 48 आहे पहिलं पायवारी पंढरीची सवास आला होता पूर्व.
1: हो हो हो, बरोबर.
2: पूर्वीचा काळ जर बघितलं तर.
1: बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे.
2: त्यामुळेच हो सर. आणि पुणे आकाशवाणी म्हणून जे कार्यक्रम प्रसारित होत असतात, हो, जवळजवळ मला न आवडणार असा कार्यक्रम कुठलाच नाहीये. त्यातल्या त्यात फोन इन आपली आवड आपले चांगला वाटतो आणि फोन इन लोक असावा.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
2: आणि तुमची जो शेतकऱ्यांचा जो कार्यक्रम करता ना, हो, मुंबईहून रिले.
1: हो बरोबर बरोबर.
2: हो, तो सुद्धा चांगला वाटतो सर मला. ओके सर.
1: आवर्जून सगळ्या बहुतेक कार्यक्रमांसाठी तुम्ही अभिप्राय दिलेला आहात. दिवसभर कार्यक्रम ऐकताय हेही लक्षात आलंय. तर असेच जोडलेले राहा आकाशवाणीशी. चालेल, धन्यवाद बाल. धन्यवाद
2: धन्यवाद धन्यवाद.
1: नमस्कार.
3: हा नमस्कार.
1: कार्यक्रम आहे फोन इन लो बसा, आपलं स्वागत आहे.
4: हॅलो.
1: नमस्कार. नमस्कार, बोला. जय श्रीताई, बोला.
4: नमस्कार. नमस्कार,
1: बोला.
4: हो, गुरुवारी हे नाही मिळालं ऐकायला.
1: काय?
4: 101 उमासदन.
1: हा, 101 उमासदन. काय झालंय आता? सध्या ती मालिका आपण थांबवलेली आहे.
4: बरं बरं.
1: हा, ती आता पुन्हा सुरू होईल त्यावेळेला सांगूच आम्ही.
4: बरं बरं. आणि दुसरं म्हणजे सुमन कल्याणपूर,
1: हो, त्यांचं निधन झालं.
4: कार्यक्रम,
1: हो,
4: सखी संदेश असतं ना महिलांचा वगैरे,
1: हो हो हो,
4: तर ते मागे कसं आशा भोसले, आर डी बर्मन यांच्यावर झालं होतं.
1: हो हो हो.
4: तसं म्हटलं सुमन कल्याणपूर यांच्यावर व्हावा.
1: हो हो.
4: आणि ते मराठी तुम्ही 7:30 गजर हरिनामाचा मराठी भक्तिगीतांचा केलाय.
1: हो हो.
4: तसं आता हिंदी भक्तिगीतांचं पण मागे नाही का मी सांगितलं होतं.
1: बरोबर बरोबर.
4: कुठेतरी बघा अर्धा तास.
1: मी काय होतं तुम्हाला सांगतो जयश्रीताई, जो मराठी हिंदी भक्तिगीत आहेत ना, भक्तिगीतांचा कार्यक्रम आपल्या प्रसारणाच्या सुरुवातीलाच असतो वंदनवारी या नावारी.
4: कधी कधी?
1: दररोज सकाळी वंदनवारी या नावानी हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम असतो, अगदी सकाळी 6 वाजता.
4: हो, तो ते लावतोच आम्ही.
1: हा, तेच तेच. त्यामुळे परत आपण हिंदी भक्तिगीत लावत नाही त्यामुळे.
4: बर बर.
1: हा, चालेल चालेल चालेल. धन्यवाद धन्यवाद
4: धन्यवाद.
1: नमस्कार.
5: नमस्कार प्रसादजी. नमस्कार.
1: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे. बोला.
5: चिंतामणी देऊर इथून औदुंबर बंडगर आपणास बोलत आहे.
1: बोला औदुंबरजी, बोला बोला.
5: तर

0: कोणीचा मंडळ जो कार्यक्रम असतो 12 वाजता
1: हो हो
0: मंगळवारी बुधवारी
1: होय होय होय
0: तो पण आवडतो म्हणजे दररोजच आवडतो
1: बरोबर आपला खास करून पुण्याचा असतो तो कार्यक्रम आवडतो
0: हो हो
1: हा
0: आणि बुधवार आणि गुरुवार जे 11:30 जो असतो ना आम्ही
1: होय होय
0: तो कार्यक्रम मला आवडतो
1: धन्यवाद
0: आणि शुक्रवार जो रात्री 10 ते 11 त्यामध्ये जुने चित्रपट संगीत असतं
1: हो
0: मराठी चित्रपट संगीत
1: होय होय
0: ते देखील मला आवडतो
1: धन्यवाद
0: आणि सगळे कार्यक्रम मला आवडतात सगळं काय म्हणतच नाही
1: बर
0: कुठ नाही काय नाहीये
1: बर बर
0: सगळे कार्यक्रम छान असतात
1: बरं आहे म्हणजे कसं माहितीये का परीक्षेत पास झाल्यावरती जसं आपल्याला आपल्या रिपोर्ट कार्ड मध्ये छान सगळे मार्क मिळतात ना तसं मला तुमचं सगळं बोलणं ऐकून वाटलं की तक्रार काही नाही म्हणजे कसा आनंद आहे छान
0: प्रत्येक वेळेस तक्रार करणं पण आणि तक्रार केली पाहिजे पण ते कधी कधी प्रेम पण असलं पाहिजे
1: हा नाही दुसरी गोष्ट असेल तर तक्रार नक्कीच करायला काय हरकत नाही सगळं चांगलं चाललं असेल तर तक्रार कशाची करायची असं आहे ना ते
0: कारण तसे आकाशवाणीला पण तितकीच गरज आहे आणि श्रोत्यांना पण तितकीच गरज आहे
1: हा
0: आणि आकाशवाणी आणि श्रोत्यांचं एक नातं आहे
1: हो
0: त्यातून जे काही निर्माण होतं ते सर्वांसाठीच होतं
1: अगदी
0: एखादा कार्यक्रम जर नवीन सुरू केला
1: हो
0: जर एखाद्याला कंटाळवाणा वाटला
1: बरोबर
0: तरी पण ते सर्वांसाठीच असतं आणि तुम्हाला आवडलं नाही म्हणजे मला आवडलं नाही असं होऊ शकत
1: नाही म्हणून तेच म्हटलं की कसं आहे माहितीये का आपल्याकडे कार्यक्रम जे होतात आता युवकांसाठी कार्यक्रम आहेत कामगारांसाठी कार्यक्रम आहेत शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आहेत किंवा महिलांसाठी कार्यक्रम आहेत तर ते त्यांच्या त्यांच्यासाठी असतात त्यामुळे ते सगळ्यांना आवडतील असं नाही सगळे ते ऐकतील असंही नाही पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातलं त्यांच्या विश्वातल्या थोड्या विषयांवर गप्पा झाल्या म्हणजे त्यांनाही बरं वाटतं छान
0: आणि अनेक कार्यक्रमांची मी रेकॉर्डिंग करून ठेवलेली आहे अनेक वर्षापासून त्याच्या मदतीने ज्या त्या माणसापर्यंत पोहोचवत असतो
1: अरे वा क्या बात
0: आता विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याप्रमाणे पोहोचवायचं
1: बरोबर आता ते नवनाथजी खास तुमच्यासाठी म्हणून आता संध्याकाळची गोष्ट कार्यक्रम सुरू केलेला आहे तो ऐकता की नाही तुम्ही
0: हो तो विद माध्यमावर असतो ना
1: हा तेच ना म्हणून
0: म्हटलं तुम्ही
1: हा हा हा
0: बरोबर धन्यवाद सर
1: धन्यवाद धन्यवाद
0: छान आहे कार्यक्रम सगळे
1: धन्यवाद
0: असेच कार्यक्रम करत राहा आनंद देत राहा आम्हाला पण
1: हो आणि तुम्ही असे अभिप्राय कळवत
0: राहा
1: चालेल चालेल
0: धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद नमस्कार
2: नमस्कार नमस्कार सर
1: कार्यक्रम आहे फोन इन लो बसावं आपलं स्वागत आहे
2: हो
1: तुमचा आवाज तुटलाय अजिबातच आवाज येत नाही
2: हॅलो आता येते का सर
1: आता येते बोला बोला तुम्ही आहात तिथेच उभे राहा म्हणजे तुमचा आवाज व्यवस्थित येईल
2: हो हो
1: बोला बोला
2: आणि फार दिवसांना कार्यक्रमाला फोन लावल्यामुळे आपले सगळेच कार्यक्रम खूप गोड असतात सर
1: धन्यवाद धन्यवाद
2: म्हणजे त्यातले त्यात प्रसाद कुलकर्णी सर असतील संजय भुजबळ असतील ताई दादा जेवढी लागू असतील म्हणजे बरेच असे सर्वच मंडळी खूप गोड आहेत
1: धन्यवाद धन्यवाद
2: सगळ्यासाठी आपण कस घेता सर
1: हो घ्यायलाच पाहिजे
2: हा विशेष गीत गंध असेल तुमचं ते एक कलाकार असेल त्याच्यानंतर नवीन हिंदी मराठी गीतांचा जो कार्यक्रम
1: हो हो हो हो
2: तो कार्यक्रम सुद्धा खूप गोड असतो सर आणि हालोचे तर सगळेच कार्यक्रम आम्हाला आवडतात
1: धन्यवाद कारण त्याच्या श्रोत्यांचा सहभाग असतो
2: हो आणि याच्यातून काय होतं माहितीये का सर्व श्रोत्यांना संधी दिलीच पाहिजे सर्व श्रोत्यांचे संवाद ऐकायला मिळतात
1: बरोबर
2: गाणी तर आपण ऐकतोच प्रत्येक रेडिओ आकाशवाणी केंद्रावरून गाणी तर ऐकतो पण त्यांचा संवाद आणि त्यांच्याविषयी दिलेली माहिती खूप गोड असते
1: बरोबर बरोबर बरोबर
2: आणि अशीच सर्वजण आपण मंडळी इतके गुणवान आणि ज्ञानवान हुशार मंडळी आहात
1: धन्यवाद धन्यवाद महादेवजी तुम्ही सगळेच कार्यक्रम ऐकताय आणि त्याचे अभिप्राय तुम्हाला द्यायचे आहेत परंतु असं आहे की दिवसभर कार्यक्रम असतात त्यामुळे कार्यक्रमांची संख्याही जास्ती आहे याची आम्हाला कल्पना आहे त्यामुळे तुम्ही निवेदकांची नावं घेऊन जे जे कार्यक्रम होतात त्याच्याबद्दल अभिप्राय दिलेले आहात खूप खूप धन्यवाद महादेवजी
2: सर आपण प्रसाद सर आहेत का सर
1: होय होय होय बोला बोला
2: वा वा वा किती दिवसांनी सर बोलणं होते आपले
1: फार
2: दिवसांनी कार्यक्रमामध्ये सर पत्र पाठवूयात का आपल्याला काय प्रतिक्रिया सांगायची म्हणलं तर पत्र किंवा काय
1: हो हा या कार्यक्रमात तुम्ही पत्र पाठवू शकता ईमेल पाठवू शकता आणि फोनही करू शकता सगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचे अभिप्राय कळवू शकता
2: हो खरंच बर का आपण सर्व मंडळींनी आणि आकाशवाणीनी खरंच ते कार्यक्रम इतके गोड म्हणजे इतके नियोजनबद्ध तुम्ही नियोजन चालवलं आहे कार्यक्रमाचं खूप
1: धन्यवाद
2: कार्यक्रम
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
2: धन्यवाद धन्यवाद सर
1: चालेल धन्यवाद तर श्रोते हो हे होतं दूरध्वनीद्वारे जे श्रोते आमच्यापर्यंत पोहोचले होते त्यांच्याशी झालेलं संभाषण आणि आता ईमेलद्वारे आमच्या काही श्रोत्यांनी अभिप्राय कळवलेले आहेत त्याविषयीही जाणून घेऊया हे श्रोते आहेत प्रदीप नरसाळे हिंजवडी पुणे इथले त्यांना अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आवडतो असं त्यांनी आवर्जून कळवलेलं आहे संजय पाटील मलकापूर जिल्हा बुलढाणा यांनी चैतन्य कुंटे यांचे चिंतन या सदरातले विचार आवडले असं आवर्जून कळवलेलं आहे भाग्यश्री कुलकर्णी धायरी पुणे या कळवतात की 15 जून रोजी वनिता मंडळ हा कार्यक्रम

0: त्याने ऐकला, अर्थात तो त्यांनी पहिल्यांदाच ऐकला, त्यांना त्याविषयी लिहावंसं वाटलं. आपल्या फोन इन लोबसावा कार्यक्रमात जेव्हा ईमेल ऍड्रेस सांगितला गेला तेव्हा त्या ईमेलवरती पहिल्यांदाच त्यांनी ईमेल केलेला आहे. तेव्हा भाग्यश्रीताई, तुमचं या आकाशवाणी पुणे केंद्राच्या श्रोते परिवारात स्वागत आहे आणि असंच आपण ईमेलद्वारे किंवा फोनद्वारे आपले अभिप्राय कायम कळवत राहा. चंद्रकांत घोडके यांनी कळवलेलं आहे, अमृत सरिता गीता हा कार्यक्रम ते दररोज ऐकतात, त्यांना तो आवडतो. त्यांनी अशी सूचना केलेली आहे की हा कार्यक्रम युट्यूबवरूनही ऐकण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. या कार्यक्रमाच्या शेवटी मी अर्थातच याविषयी आपल्याला सविस्तर सांगणार आहेच. मिलिंद श्रीखंडे आकुर्डी पुणे यांनी 2-3 कार्यक्रमाचा अभिप्राय कळवलेला आहे. आम्ही दोघी यात ज्योती सुभाष आणि अमृता सुभाष यांच्याशी संजय भुजबळ यांनी केलेली बातचीत त्यांना आवडली. रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 46वा भाग गुलजार यांच्यावर केंद्रित होता, तो भागही त्यांना आवडल्याचं त्यांनी कळवलंय. 10 जून रोजी दादाभाऊ यशवंत तांबे यांनी माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमात त्यांच्या गावाचं केलेलं वर्णन आवडलं असं त्यांनी कळवलंय. आणि याशिवाय परिसर, आरोग्यम, धनसंपदा, चिंतन हे दैनंदिन कार्यक्रमही ते आवर्जून ऐकत असतात. अर्जुन सोनवणे धामोरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांनी ईमेलद्वारे कळवलंय की त्यांना अमृत सरिता गीता आणि संध्याकाळची गोष्ट हे दररोज प्रसारित होणारे कार्यक्रम त्यांना मनापासून आवडतात. रोहिणी मुद्दे बिहाळ या लिहितात की अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आवडतो आणि सध्याच्या अशांत वातावरणात हे गीतेतले उपदेश खूपच उपयोगी वाटतात. धन्यवाद रोहिणीताई. आणि मुक्कामपोस्ट ढवळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर इथले दादाभाऊ यशवंत तांबे यांनी स्वतः ईमेल पाठवलेला आहे आणि त्यांनी तो अमृत सरिता गीता या कार्यक्रमांसंदर्भात पाठवलेला आहे. त्याच्यात ते म्हणतात, हा कार्यक्रम अतिशय सर्वांग सुंदर आहे, मनाला ऊर्जा देणारा आहे. सकाळी सकाळी हा कार्यक्रम असल्यामुळे मन प्रसन्न करतो आणि दिवसभराच्या कामांसाठी नवा उत्साह देतो. सगळ्या श्रोत्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि अमृत सरिता गीता हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी एक विशेष निवेदन म्हणजे 19 जून म्हणजे गेल्या शुक्रवारपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचा एक एक भाग आता युट्यूबवर अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला दररोज संध्याकाळी 7 वाजता एक नवा एपिसोड नक्की ऐकता येईल. तेव्हा फोनवरून संपर्क साधलेले आणि ईमेलद्वारे आपले अभिप्राय कळवलेले अशा सगळ्या श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद करून मी प्रसाद कुलकर्णी आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करतो. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या फोन इन लोबसावा या कार्यक्रमात. धन्यवाद.
1: फोन इन लोभ असावा.
2: श्रोते हो, फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते प्रसाद कुलकर्णी.
3: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसनमुक्ती विषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: यानंतरचा कार्यक्रम आहे रुपेरी मुकुटाचे मानकरी. याअंतर्गत अगदी लहान वयात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून पुढे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ आपला ठसा उमटवणारे आणि 2014 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित शशी कपूर यांच्या कार्यकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक डॉक्टर मिलिंद दामले, निवेदन आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. ऐकूयात कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 47 भागात अगदी लहान वयात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून पुढे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ आपला ठसा उमटवणारे आणि 2014 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक डॉक्टर मिलिंद दामले, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 47 भाग.
2: लाइट, लाइट, कैमेरा, एक्शन.
3: रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी. अगदी लहान वयातच आपल्या अभिनयाची चुणूक रुपेरी पडद्यावर दाखवून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या, पुढे अनेक वर्ष अभिनय, चित्रपट आणि नाट्यनिर्मिती, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पडद्यावर आपला ठसा उमटवत आपली कारकीर्द यशस्वीपणे घडवणारे वडील पृथ्वीराज आणि मोठा भाऊ राज कपूर यांच्या पाठोपाठ एकाच कुटुंबात दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित झालेले तिसरे कलाकार होण्याचा विक्रम करणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते

0: 18 मार्च 1938 रोजी कोलकाता इथे कपूर घराण्यात जन्मलेल्या शशी कपूर यांचं मूळ नाव बलबीर राज कपूर. भारतीय रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतल्या एक दिग्गज व्यक्तिमत्व असलेल्या पृथ्वीराज कपूर यांचे ते धाकटे सुपुत्र. घरात अभिनय, नाटक आणि चित्रपट यांचं वातावरण असल्याने कलाक्षेत्राचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले. मोठे भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूर यांनी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्यास सुरुवात केलीच होती, तर शशी मात्र बालपणापासून रंगभूमीच्या जगातच रमले होते. वडिलांनी स्थापन केलेल्या पृथ्वी थिएटर्स या नामांकित नाट्यसंस्थेबरोबर देशभर दौरे करताना शशी कपूर यांचं बालपण अक्षरशः रंगमंचावरच घडलं. कलाकारांचे संवाद, तालमी, नेपथ्य उभारणी, वेशभूषा, प्रकाशयोजना अशा नाट्यप्रयोगाच्या प्रत्येक अंगाचा त्यांनी जवळून अनुभव घेतला होता. अनेक नाटकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करताना अभिनयाची शिस्त, वेळेचं महत्त्व आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं होतं. पुढे काही काळ रंगमंचा मागील विविध जबाबदाऱ्याही सांभाळल्या, त्यामुळे अभिनय हा त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय न राहता तो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनला. चित्रपटांमध्ये त्यांचा प्रवेशही अगदी लहान वयात झाला. बलबीर नावाचा अन्य एक नट तेव्हा अभिनय करत असल्यामुळे शशीराज या नावाने त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. 1948 साली प्रदर्शित झालेल्या आग या चित्रपटात त्यांनी राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली. त्यानंतर संग्राम, दानापाणी आणि विशेषतः आवारा या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. आवारामध्ये त्यांनी साकारलेला लहानग्या राजचा भावना प्रधान चेहरा प्रेक्षकांना विशेष भावला.
1: माँ, तुम मेरे बालों में तेल क्यों डालती हो?
2: तेल डालने से बाल मुलायम रहते हैं बेटा.
1: पर गली के सब लड़के मुझे छोकरे के क्यों छेड़ते?
2: भोकने दूंगे, तुम्हारा उनका क्या मुकाबला? तुम स्कूल में पढ़ने वाले शरीफ बच्चे पढ़ लिख कर बड़े आदमी बनोगे, वो आवारा छोकरे जेल खाने की कोई कोठरिया बात करेंगे.
1: माँ, आवारा किसे कहते हैं?
2: गली बाजारों में मारे मारे फिरने वालों को, जो दूसरों के माल को अपना समझते हैं. लिखने पढ़ने के बजाय जुआ खेलते हैं, शराब पीते हैं.
1: माँ, बड़ा होकर मैं भी आवारा बनूंगा.
2: चल हट, आवारा बने तेरे दुश्मन, तू तो वकील बनेगा, वकील.
0: रंगभूमीवरचे अनुभव, कपूर घराण्याचा समृद्ध वारसा,

0: आणि बालकलाकार म्हणून मिळालेली चित्रपट सृष्टीची ओळख या तिन्ही गोष्टींनी शशी कपूर यांच्या व्यक्तिमत्वाला भक्कम पाया दिला. संग्राम चित्रपटात सहकलाकार म्हणून अभिनय केलेल्या तबस्सुम शशी कपूर यांच्यासोबतच्या पहिल्या कामाबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या,
1: में ज्ञान मुखर्जी की एक बड़ी मशहूर फिल्म आई थी, फिल्म का नाम था संग्राम. उसमें मैं हीरोइन थी और शशि कपूर हीरो थे. जी हाँ, शशि कपूर ने अशोक कुमार जी के बचपन का रोल किया था और मैंने नलिनी जयवंत के बचपन का रोल किया था. उसमें हम दोनों का एक गाना भी था और हमें डांस करना था. डांस करना तो दूर की बात थी, मैं बार बार गिर जाती थी. शशि कपूर बेचारे मुझे उठाने की कोशिश करते थे लेकिन मैं इतनी भारी थी, इतनी मोटी थी कि मुझे उठाने के चक्कर में वो खुद गिर जाते थे.
0: बालकलाकार म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर शशी कपूर यांना नायक म्हणून पहिली मोठी संधी मिळाली ती 1961 साली प्रदर्शित झालेल्या धर्मपुत्र या चित्रपटातून. दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनातला हा दुसराच चित्रपट होता. धर्मपुत्र हा केवळ प्रेमकथा किंवा मनोरंजन प्रधान चित्रपट नव्हता तर एक गंभीर सामाजिक चित्रपट होता. या चित्रपटात शशी कपूर यांनी दिलीप नावाच्या तरुणाची भूमिका साकारली. देखणा चेहरा, सहज अभिनय आणि भावनांची अचूक अभिव्यक्ती यामुळे शशी कपूर यांची या चित्रपटातली कामगिरी समीक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. जरी चित्रपटाला त्या काळी व्यावसायिक यश मिळालं नाही तरी त्यातल्या विषयाची धाडसी मांडणी आणि शशी कपूर यांच्या आश्वासक अभिनयामुळे धर्मपुत्रला हिंदी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं.

1961 साली धर्मपुत्र मधून नायक म्हणून पदार्पण केल्यानंतर शशी कपूर यांच्या समोर यशाचे दरवाजे लगेच उघडले गेले नाहीत. उलट 1961 ते 1964 हा काळ त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात कठीण आणि संघर्षमय टप्पा ठरला. कपूर घराण्याचा वारसा, देखणं व्यक्तिमत्व आणि अभिनयाची उत्तम जाण असूनही त्यांना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीवर दिलीप, राज आणि देव या दिग्गज त्रयीचं वर्चस्व होतं. त्याचबरोबर नव्या पिढीतले नायकही आपली छाप उमटवत होते. या संघर्षाच्या काळात एक गोष्ट मात्र कायम राहिली, तो म्हणजे शशी कपूर यांचा आत्मविश्वास. अनेक निर्माते त्यांना फार देखणा मुलगा म्हणून पाहत, पण त्यांच्या अभिनय क्षमतेबद्दल साशंक असत. काही जण त्यांची तुलना मोठे भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूर यांच्याशी करत. विशेषतः शम्मी कपूर यांचं त्या काळातलं प्रचंड स्टारडम शशी कपूर यांच्यासाठी एक वेगळंच आव्हान होतं. प्रेक्षक अनेकदा त्यांच्याकडून शम्मी कपूर यांच्यासारखी ऊर्जा आणि शैली अपेक्षित करत असत, पण शशी कपूर यांचा अभिनय अधिक नैसर्गिक, संयत आणि वास्तववादी होता, त्यामुळे त्यांना स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्यासाठी वेळ लागला. धर्मपुत्र नंतर त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. प्रेमपत्र, ये दिल किसको दू, जब से तुम्हें देखा है, बेनझीर आणि मोहब्बत इसको कहते है यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. काही चित्रपटांना समीक्षकांची दादही मिळाली, काहींमध्ये त्यांचा अभिनयही कौतुकास्पद ठरला, पण बॉक्स ऑफिसवर मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी शशी कपूर यांच्यावर चांगला अभिनेता पण अपयशी नायक असा शिक्का बसण्याची वेळ आली होती. या संघर्षाची फळं त्यांना 1965 सालापासून मिळायला लागली. 1965 हे वर्ष शशी कपूर यांच्या आयुष्यातलं खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरलं, कारण त्या वर्षी आलेल्या दोन चित्रपटांनी त्यांचं नशीबच बदलून गेलं. यातला एक चित्रपट बहुतारांकित भव्य कौटुंबिक चित्रपट होता, तर दुसरा एक साधी पण हृदयस्पर्शी प्रेमकथा होता. वक्त हा केवळ त्या वर्षातलाच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला

करे। या चित्रपटात बलराज सहानी, राजकुमार, सुनील दत्त, साधना, शर्मिला टगोर आणि रहमान यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते। अशा तगड्या कलाकारांच्या गर्दीत शशी कपूर यांची भूमिका तुलनेने लहान होती, पण त्यांनी आपल्या मोहक व्यक्तिमत्वाने आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं। या गाण्यातली त्यांची आणि शर्मिला टागोर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली। वक्तनी शशी कपूर यांना लोकप्रियता मिळवून दिली आणि जब जब फूल खिले या चित्रपटांनी त्यांना थेट सुपरस्टारच्या श्रेणीत नेऊन बसवलं। हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो। चित्रपटात शशी कपूर यांनी राजा या काश्मीर मधल्या हाऊसबोट चालवणाऱ्या निरागस तरुणाची भूमिका साकारली। राजा ही भूमिका शशी कपूर यांच्या व्यक्तिमत्वाशी इतकी एकरूप झाली की प्रेक्षकांना पडद्यावर अभिनेता दिसतच नव्हता, तर खरोखरच काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा एक निष्पाप तरुण दिसत होता। त्यांच्या अभिनयातला प्रामाणिकपणा, साधेपणा आणि भावनिक प्रसंगातला संयम यामुळे प्रेक्षक अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडले।

या गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली. जब जब फूल खेलेच्या अभूतपूर्व यशानंतर शशी कपूर यांच्या आयुष्यातल्या संघर्षाचा अध्याय संपला. या दोन चित्रपटांनी मिळून शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा पाया इतका मजबूत केला की पुढल्या दोन दशकापर्यंत ते हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आघाडीच्या नायकांमध्ये गणले गेले.

0: शशी कपूर यांच्याविषयी बोलताना त्यांच्या हिंदी चित्रपटातल्या यशाचा उल्लेख हमखास केला जातो. मात्र त्यांचं आणखीन एक महत्वाचं योगदान म्हणजे भारतीय कलाकार म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत निर्माण केलेलं वेगळं स्थान. 1960 ते 1970 दशकात जेव्हा भारतीय कलाकारांचं काम मुख्यतः देशांतर्गत चित्रपटांपुरतच मर्यादित होतं, तेव्हा शशी कपूर यांनी भारतीय आणि पाश्चात्य चित्रपटसृष्टी यांच्यामध्ये एक सशक्त सांस्कृतिक पूल उभारला. ते केवळ परदेशी चित्रपटांमध्ये दिसले नाहीत, तर भारतीय कथा, भारतीय कलाकार आणि भारतीय संवेदनशीलता जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. या प्रवासाची सुरुवात झाली ती त्यांच्या पत्नी जेनिफर केंडल यांच्या माध्यमातून. त्यांची ओळख झाली निर्माता इस्माईल मर्चंट आणि दिग्दर्शक जेम्स आयव्हरी यांच्याशी. पुढे ही ओळख एका दीर्घ आणि ऐतिहासिक कलात्मक सहप्रवासात रूपांतरित झाली. 1963 साली प्रदर्शित झालेला द हाऊस होल्डर हा मर्चंट आयव्हरी निर्मित पहिला महत्वाचा चित्रपट होता, ज्यात शशी कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली.
1: So nice. And would you like to live here? It's so peaceful and beautiful. I think rents must be very low. It would be economical for us.
2: And also dull.
1: So you're a big city girl now.
2: I've seen enough of cows and fields and wells. I like to see many people and cars and buses.
1: Come.
0: शशी कपूर यांनी आपल्या सहज अभिनयाने आंतरराष्ट्रीय समीक्षकांची दाद मिळवली. अनेक पाश्चात्य समीक्षकांनी त्यांच्यातल्या नैसर्गिक अभिनय शैलीचं विशेष कौतुक केलं. त्यानंतर शेक्सपियर वल्ला हा चित्रपट त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला आणखीन एक महत्वाचा टप्पा ठरला. आजही हा चित्रपट मर्चंट आयव्हरीच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक मानला जातो. जेनिफर केंडल यांच्यासोबत पडद्यावर त्यांची केमिस्ट्री विशेष गाजली. याच काळात शशी कपूर यांनी बॉम्बे टॉकी, हीट अँड डस्ट, सॅमी अँड रोझी गेट लेड आणि द डिसीवर्स यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची इंग्रजी भाषेवरची पकड, देखणं व्यक्तिमत्व आणि भारतीय तसंच पाश्चात्य अभिनय

शैलीतला सहज वावर यामुळे ते आंतरराष्ट्रीय निर्मात्यांसाठी एक आदर्श भारतीय अभिनेता ठरले. एकीकडे भारतातले हिंदी चित्रपट आणि दुसरीकडे हॉलिवूडचे इंग्रजी चित्रपट असा शशी कपूर यांचा यशस्वी प्रवास सुरू होता. 1970 दशकाच्या सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टी एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर होती. 1950 आणि 60 दशकात प्रेम, त्याग, कुटुंब आणि संगीत प्रधान कथांवर आधारलेला नायक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला होता. मात्र समाज बदलत होता. बेरोजगारी, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता आणि व्यवस्थेविषयीचा वाढता असंतोष यामुळे भारतीय युवकांच्या मनात संताप साचत होता. या नव्या मानसिकतेला पडद्यावर अभिव्यक्त करणारा नायक हवा होता. तो नायक प्रेक्षकांना मिळाला अमिताभ बच्चन यांच्या रूपाने. 1973 सालच्या जंजीरपासून सुरू झालेल्या अँग्री यंग मॅनच्या युगाने हिंदी सिनेमाचं समीकरणच बदलून टाकलं. या बदलाचा परिणाम अनेक स्थापित नायकांवर झाला. अनेकांची कारकीर्द डळमळीत झाली तर काही कलाकार काळाच्या मागे पडले. पण शशी कपूर यांनी परिस्थितीचा अचूक वेध घेतला. तेव्हापर्यंत ते स्वतः यशस्वी रोमॅन्टिक नायक बनले होते. जब जब फूल खिले, प्यार का मौसम, शर्मिली, आ गले लग जा यासारख्या चित्रपटांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती.

0: हिंदी चित्रपटसृष्टीचा केंद्रबिंदू आता बदलत असल्याची त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळे स्वतःला नायकाच्या पारंपरिक चौकटीत अडकवून न ठेवता त्यांनी बहुनायक चित्रपटांचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे या चित्रपटांमध्ये त्यांनी कधीही स्वतःच्या भूमिकेच्या लांबीचा आणि महत्वाचा आग्रह धरला नाही. कथा आणि चित्रपटाच्या यशाला प्राधान्य देत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत पडद्यावर जोडी जमवली. हा निर्णय त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात हुशारीचा आणि यशस्वी निर्णय ठरला. शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची जुगलबंदी असलेला दीवार हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सर्वात महत्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. अमिताभ यांनी साकारलेला रागीट विजय आणि शशी कपूर यांनी साकारलेला प्रामाणिक पोलीस अधिकारी रवी हे दोन भाऊ आजही भारतीय सिनेमातल्या सर्वात संस्मरणीय व्यक्तिरेखांपैकी आहेत. अमिताभ बच्चन यांची ज्वालामुखीसारखी ऊर्जा आणि शशी कपूर यांचा संयमी सुसंस्कृत अभिनय यांचा अप्रतिम ताळमेळ या चित्रपटात दिसून आला.
1: ये भाई मैं हूं और ये भाई तुम हो. हम दोनों एक साथ इस फुटपाथ से उठे थे लेकिन आज तुम कहां रह गए और मैं कहां गया. आज मेरे पास बिल्डिंगें हैं, प्रॉपर्टी है, बैंक बैलेंस है, बंगला है, गाड़ी है, क्या है तुम्हारे पास?
2: मेरे पास मां है.
0: हा संवाद भारतीय चित्रपट इतिहासाचा अविभाज्य भाग बनला. दीवारनी शशी कपूर यांची स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची विलक्षण क्षमता सिद्ध केली. रोटी कपडा और मकान, कभी कभी, त्रिशूल, काला पत्थर, शान, दो और दो पांच, नमक हलाल, सिलसिला, सुहाग, अकेला अशा अनेक चित्रपटांमध्येही दोघं एकत्र दिसले.

एकूण पाहता त्यांनी सुमारे डझनभराहून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि प्रत्येक वेळी त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री वेगळी भासली. या प्रवासातही 1970 दशकाच्या उत्तरार्धात शशी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वाधिक व्यस्त कलाकारांपैकी एक होते. त्यांच्या चित्रपटांमधली गाणीही प्रचंड लोकप्रिय होत होती.

0: अशा हलक्या फुलक्या गीतांनी त्यांची लोकप्रियता टिकून ठेवली. या काळातली एक अत्यंत महत्वाची घटना म्हणजे त्यांचे मोठे भाऊ राज यांच्याशी झालेलं पडद्यावरचे नट आणि दिग्दर्शकाचं पुनर्मिलन. आवारामध्ये बालकलाकार म्हणून राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारल्यानंतर तब्बल 27 वर्षांनी दोघं पुन्हा एकत्र पडद्यावर येणार होते. राज कपूर सत्यम शिवम सुंदरम या आपल्या महत्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती करत होते. त्या काळात शशी कपूर यांच्याकडे कामाचा प्रचंड ओघ होता. त्यांच्या तारखा मिळवणं अत्यंत कठीण मानलं जात होतं. अनेक निर्माते आणि दिग्दर्शक महिनोन महिने त्यांच्या तारखांची वाट पाहत असत. राज कपूर तर त्यांना टॅक्सी म्हणत. मात्र सत्यम शिवम सुंदरम हा शशी कपूर यांच्यासाठी कौटुंबिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा विषय होता. व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी आपल्या मोठ्या भावासाठी वेळ काढला. राज कपूर यांनी जेव्हा त्यांना राजीव या प्रमुख भूमिकेसाठी विचारलं तेव्हा शशी कपूर यांनी जवळजवळ कोणतीही अट न घालता होकार दिला. कारण हा केवळ दिग्दर्शकाचा प्रस्ताव नव्हता, तो त्यांच्या मोठ्या भावाचा विश्वास होता.
1: चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वर सजनी.
0: 1975 नंतरचा शशी कपूर हा केवळ यशस्वी अभिनेता नव्हता तर हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वात विश्वासार्ह बहुआयामी आणि आदरणीय कलाकार म्हणून समोर होता. शशी कपूर यांचं नाव घेतलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो देखणा रोमॅन्टिक नायक. परंतु त्यांच्या कारकिर्दीचा सर्वात महत्वाचा आणि दीर्घकालीन प्रभाव टाकणारा पैलू म्हणजे निर्माता म्हणून त्यांनी भारतीय समांतर सिनेमाला दिलेली भक्कम साथ. शशी कपूर यांनी केवळ रसिक म्हणून नव्हे तर निर्माता म्हणून पुढाकार घेतला. पत्नी जेनिफर केंडल यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी फिल्मवालाज या निर्मिती संस्थेची स्थापना केली. या बॅनरखाली त्यांनी असे चित्रपट निर्माण केले ज्यांचा उद्देश केवळ नफा कमावणं नव्हता तर दर्जेदार आणि विचारप्रवर्तक सिनेमा निर्माण करणं हा होता. त्या काळात एखादा लोकप्रिय स्टार स्वतःचे पैसे अशा चित्रपटांमध्ये गुंतवतो हीच एक दुर्मिळ गोष्ट होती. या प्रवासाची सुरुवात झाली श्याम बेनेगल दिग्दर्शित जुनून या चित्रपटापासून. प्रेम, आसक्ती, सत्ता आणि युद्ध यांचा संगम असलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला.

त्यानंतर आलेला 36 चौरंगी लेन हा चित्रपट दिग्दर्शिका अपर्णा सेन यांचा पहिला चित्रपट होता. मुख्य भूमिकेत जेनिफर केंडल होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी प्रशंसा मिळाली. त्याच वर्षी प्रदर्शित झालेला कलयुग हा आणखीन एक महत्वाचा टप्पा होता. हा चित्रपट आशय, अभिनय आणि तांत्रिक गुणवत्तेच्या दृष्टीने समांतर सिनेमाचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. 1982 मध्ये त्यांनी विजेता या चित्रपटाची निर्मिती केली. एका दिशाहीन तरुणाच्या भारतीय हवाई दलातल्या अधिकाऱ्यापर्यंतच्या प्रवासाची कथा सांगणारा हा चित्रपट तरुणाई, कुटुंब आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम होता.

0: पुढे उत्सव या महत्वाकांक्षी चित्रपटातून त्यांनी भारतीय अभिजात साहित्य पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला.
1: मन क्यों बहकारी बहका आधी रात को.
0: त्याची निर्मिती मूल्य, संगीत, वेशभूषा आणि कलात्मक दर्जा आजही अभ्यासाचा विषय मानला जातो.

शशी कपूर यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि प्रभावशाली अध्याय म्हणजे त्यांचं आणि जेनिफर कँडल यांचं नातं. ही केवळ एका अभिनेता आणि अभिनेत्रीची प्रेमकथा नव्हती, तर दोन रंग परंपरांचं, दोन संस्कृतींचं आणि दोन कलावंतांच्या स्वप्नांचं मिलन होतं. भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या नात्याचं महत्त्व इतकं मोठं आहे की शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा विचार जेनिफर यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. 1956 साली कोलकाता येथे या प्रेमकथेची सुरुवात झाली. त्यावेळी शशी कपूर वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटर या नाट्यसंस्थेबरोबर काम करत होते. दुसरीकडे जेनिफर या आपल्या वडिलांच्या शेक्सपियर

0: पूर्णच होऊ शकत नाही. 1956 साली कोलकाता येथे या प्रेमकथेची सुरुवात झाली. त्यावेळी शशी कपूर वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटर या नाट्यसंस्थेबरोबर काम करत होते. दुसरीकडे जेनिफर या आपल्या वडिलांच्या शेक्सपियर एरिना या भ्रमंती करणाऱ्या इंग्रजी नाट्यसंस्थेच्या प्रमुख अभिनेत्री होत्या. एका प्रयोगादरम्यान शशी कपूर यांची नजर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या जेनिफरवर पडली आणि ते पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडले. पुढे दोघांची ओळख वाढली, मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. लग्नानंतरही दोघांनी रंगभूमीशी आपली नाळ कधीही तोडली नाही. या अर्थाने पाहिलं तर शशी कपूर आणि जेनिफर यांची प्रेमकथा केवळ वैयक्तिक आयुष्यापुरती मर्यादित राहिली नाही, तिने भारतीय रंगभूमीचं भविष्य बदललं. शशी आणि जेनिफर यांच्या सहजीवनाची नाटकासाठी सर्वात मोठी देणगी म्हणजे पृथ्वी थिएटर. पृथ्वीराज कपूर यांचं एक स्वप्न होतं, भ्रमंती करणाऱ्या नाट्यसंस्थेला एक कायमस्वरूपी घर असावं. त्यांच्या निधनानंतर हे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. ते पूर्ण करण्याचा निर्धार शशी कपूर आणि जेनिफर यांनी केला. त्यांनी जुहूमध्ये जमीन विकत घेतली, ट्रस्ट स्थापन केला आणि 1978 पृथ्वी थिएटर उभं केलं. हे नाट्यगृह केवळ एक इमारत नव्हतं तर भारतीय रंगभूमीचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. आज भारतीय रंगभूमीवर कार्यरत असलेल्या अनेक दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यात पृथ्वी थिएटरचा मोठा वाटा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक देखणे नायक झाले, अनेक सुपरस्टार झाले, पण शशी कपूर यांच्याविषयी सहकलाकार, दिग्दर्शक, पत्रकार आणि चाहत्यांच्या आठवणी वाचल्या तर एक गोष्ट वारंवार दिसून येते, त्यांच्या व्यक्तिमत्वातली सहजता, विनम्रता आणि माणुसकीची भरजरी किनार. ते स्टार होते पण कधीही स्टार सारखे वागत नसत. त्यांच्या व्यक्तिमत्वातला आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अहंकाराचा पूर्ण अभाव. कपूर घराण्याचा वारसा, सुपरस्टारचा दर्जा, आंतरराष्ट्रीय ओळख आणि आर्थिक यश असूनही ते अत्यंत साधेपणाने जगले. त्यांच्या लोकप्रियतेचा प्रभाव पुढच्या पिढ्यांवरही पडला. अनेक अभिनेत्यांनी शशी कपूर यांच्या पडद्यावरच्या सहजतेचा आदर्श ठेवला. त्यांच्यातली सभ्यता, स्त्रियांविषयीचा आदर आणि व्यावसायिक शिस्त याचं उदाहरण आजही दिलं जातं. ते स्टार होते पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते जेंटलमन स्टार होते. भारतीय चित्रपटसृष्टीने दादासाहेब फाळके पुरस्कारांनी 2014 शशी कपूर यांना सन्मानित केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत अभिनय केलेल्या त्यांच्या जवळजवळ सगळ्या अभिनेत्री उपस्थित होत्या. यात सगळं झालं. आपलं संपूर्ण आयुष्य नाट्य आणि चित्रपट कलेला समर्पित केलेल्या या महान कलाकाराला भारतीय चित्रपटसृष्टीच्या सर्व रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा.
1: रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.
2: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 47 भागात अगदी लहान वयात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून पुणे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ आपला ठसा उमटवणारे आणि 2014 दादासाहेब फाळके पुरस्कारांना सन्मानित शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखक होते डॉक्टर मिलिंद दामले, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12:59:45 होत आहेत. ठीक एक वाजता ऐकूयात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह, हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: The next wave.
0: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ॲनिमल या चित्रपटातलं गीत सोनू निगम यांच्या स्वरात.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। लेखक डॉक्टर मिलिंद दामले आणि निवेदन आणि सादर

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
4: श्रोतेहो आता ऐकूया सरवर खान आणि सरताज खान बर्ना यांनी गायलेलं गीत, अमिताभ भट्टाचार्य यांची रचना आणि चित्रपट दंगल।

दंगल या चित्रपटातलं हे गीत होतं. आता ऐकूया कौसर मुनीर यांची रचना निकिता गांधी यांच्या स्वरात, चित्रपट रश्मी रॉकेट.

आता ऐकूया नीती मोहन आणि सोफिया अशरफ यांच्या स्वरातलं गीत, ए आर रेहमान यांचं संगीत, चित्रपट जब तक है जान.

परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात आता ऐकूया स्पेशल 26 या चित्रपटातलं गीत अंगराग महांता अर्थात पेपॉन यांच्या स्वरात.

0: कमी वेळात जास्त नफा,
1: बस एका क्लिक वर कमाल
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
6: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया बाघी 4 या चित्रपटातलं गीत जोश ब्रार आणि परंपरा टंडन यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, अरमान मलिक आणि नीती मोहन यांच्या स्वरातलं हे गीत आहे हेट स्टोरी या चित्रपटातून.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोतेहो, आता ऐकूया के आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातली समीर यांची रचना, चित्रपट अक्सर.

श्रोतेहो, दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, वेळ झाली आहे जुन्या हिंदी चित्रपट संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया छलिया या चित्रपटातलं गीत मुकेश यांच्या स्वरात, कमर जलालाबादी यांची गीतरचना आणि संगीत कल्याणजी आनंदजी यांचं आहे.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच नव्या हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव इथेच समाप्त होतो आहे.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.

श्रोते हो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे 16 साल या चित्रपटातून हेमंत कुमार यांनी हे गीत गायलंय. मजरू यांची रचना आणि SD बर्मन यांचं संगीत आहे.

श्रोतेहो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेतोय. पुणे विविध भारती 101 FM वरून पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे दोस्ती या चित्रपटातून. मजरूळ सुलतानपुरी यांची रचना मोहम्मद रफी यांच्या स्वरात आणि संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. ऐकूया हे गीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची रचना ऐकली. या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट होता दोस्ती. या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. आता ठीक 2:15 वाजता ऐकूया दोपहर समाचार. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचे ठीक 2:30 वाजले आहेत. ऐकूयात कार्यक्रम विशेष गीतगंगा. या अंतर्गत शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग पहिला. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ. ऐकूयात कार्यक्रम विशेष गीतगंगा.
1: श्रोते हो, आता ऐकूया शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज या गप्पांचा पहिला भाग विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील हो

0: श्रोतो नमस्कार. प्रमोमध्ये म्हणाल्याप्रमाणे विशेष गीत गंगा या कार्यक्रमात आजपासून एक खळाळणं, एक धबधबणं आणि खूप माहितीचा असा स्रोत असेल असं बोलणं आमचं काही भागांमध्ये होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमी ज्यांच्याविषयी मी सांगतो आहे त्या भरतनाट्यम कथकच्या गुरु आणि अनेक कलांमध्ये पारंगत असलेल्या मल्टी डायमेन्शनल असं व्यक्तित्व असलेल्या तमन्ना नायरजी माझ्यासोबत. तमन्नाजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार भुजबळ सर. थँक्यू सो मच.
0: थँक्यू एवढ्या व्यस्त कार्यातून वेळ काढून आकाशवाणीसाठी पुण्यात आलात आणि इतका वेळ आमच्या विशेष गीतगंगासाठी देत आहात यासाठी आधीच खूप खूप आभार.
1: थँक्यू.
0: खरं तर या कार्यक्रमात जे अनेक जण आले, जवळपास 100 वर लोक या कार्यक्रमात येऊन गेले, पण त्यांची पहिली प्रतिक्रिया स्टुडिओत आल्याबरोबरची आणि एका वेगळ्या जगात आपण प्रवेश करतो आहोत, कुठेतरी खास ठिकाणी पाऊल टाकतो आहोत असं या स्टुडिओत पाऊल टाकता क्षणी त्यांची एक रिॲक्शन असते, तीच रिॲक्शन मी तुमची बघितली, ती नेमकी काय होती?
1: अगदी. मुळात म्हणजे मी जशी गाडीतनं उतरले आणि मी जसं प्रसार भारती आणि ऑल इंडिया रेडिओ हा बोर्ड पाहिल्यावरती जो काय ओव्हरवेलमिंग आनंद मला झाला आहे आणि जेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला इथे बोलायचं आहे, मला खूप आनंद, कारण हे लहानपणापासून आकाशवाणी आपण ऐकत आलो आहे. इतकी छान छान गाण्यांची आपली ओळख आकाशवाणीमुळेच झाली आणि त्यासाठी मी परत एकदा सांगते माझ्या आईला धन्यवाद की तिने लहानपणापासून ही गाणी मला ऐकवली. आणि जसं मी इथे पाऊल टाकल्यावरती एक ती म्हणतात ना एक व्हायब्रेशन असतं की आपल्याला तो आनंद झाला की वाव आपल्याला इथे यायला मिळाले आणि ती संधी मिळाली आहे, त्याचा खूप खूप आनंद वाटतो. त्यामुळे देवाचेही खूप खूप आभार.
0: एक संधी आमच्यासाठी पण असणार आहे की एक मोठा स्पॅन जसं आईंचा आपण उल्लेख केला आणि त्यांनी गाणी ऐकवली असं सांगितलं. खरं तर गाणी ऐकवण्यातूनच संस्कार घडवणं असा तो काळ होता आणि आजही आहे.
1: अगदी.
0: आणि ते जे संस्कार होते ते केवळ गाण्याचे, संगीताचे, वाद्यांचे, स्वरांचे नव्हते तर एक संपूर्ण संस्कृतीचे होते, एका काळाचे होते. ते सगळे घेऊन तुम्ही पुढे आलात. आता पुन्हा लहानपणाविषयी तुमच्या बोलायचं म्हटलं आणि खूप अगदी पाळण्यापर्यंत जर जायचं म्हटलं तर, आणि दुसरं मी मल्टी डायमेन्शनल असं आपल्याला म्हणालोय, आपण कथकच्या गुरु आहात, आपण भरतनाट्यमच्या गुरु आहात, आपण लोकसंगीताच्या जाणकार आहात तिथेही गुरु आहात, आपण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहात, आपण ऍक्ट्रेस आहात, आपण नटुवंगम गाता, आपण हे करता, आपण ते करता, आपण ते करता. आपण सहज असं म्हणतो की पाय जे आहेत, मुलाचे पाय ते पाळण्यात दिसतात. मला सहज आता हे हसण्यावरूनच मला तुम्हाला प्रश्न कळाला असं दिसतंय. असे किती पाय दिसले होते लहानपणी?
1: आता माझ्या आईलाच माहिती की किती पाय दिसलेले, पण मला एवढं आठवतंय की आई जेव्हा माझ्या वेळेस गरोदर होती तेव्हा ती तेव्हा सुद्धा नृत्य करायची आणि ती म्हणायची की जेव्हा मी नृत्य करायची किंवा मी जेव्हा या सगळ्या गोष्टी, कारण माझी आईच मल्टी टॅलेंटेड होती मुळात स्वतः, सो त्याच्यामुळे तिला गायन वादन हे सगळ्याची आवड होती, तर ती म्हणायची की जेव्हा मी रियाज करायची तेव्हा तू लाथा मारायचीस.
0: अच्छा.
1: सो म्हणजे तेव्हापासून
0: नृत्य सुरू होतं,
1: नृत्य सुरू होतं आतमध्ये. आणि मग काय आल्यानंतर मग मी जे काय तिने जसं मला शिकवलं घडवलं ते संस्कार माझ्यावर घडवले ते घडत गेले आणि पुढे पुढे. आणि सर मुळात म्हणजे मला ना क्युरियोसिटी खूप होती सगळं.

0: शिकण्याची की हे काय असतं, अच्छा बरं नटवंगम काय आहे, मग अच्छा हे टाळ घेऊन असं वाजवलं म्हणजे असं असतं, मग नृत्य म्हणजे आपण असं करतो का, मग नृत्यामध्ये काय काय वेगवेगळे व्हेरिएशन्स असू शकतात, किंवा प्रत्येक गोष्टीची मला पहिल्या लहानपणापासून ना क्युरिओसिटी फार आहे, त्यामुळे मी डबिंगसुद्धा करायची ते क्युरिओसिटी म्हणून की कसं आपण कार्टून बघून लिप्सिंग करू शकतो, त्याचे इमोशन आपण कसे कॅरी करणार, म्हणजे मग हे डान्ससाठी पण खूप उपयोगी पडलं मला.
1: नाही आता हे ठीक आहे, कळणं ठीक आहे, तुम्ही विचार करणं ठीक आहे, या सगळ्या पण एक पाळण्याच्या थोडस जर पुढे आपण पाळण्याच्या बाहेर आलो तर समजेच्याही आधीची एक थोडीशी समज असते,
0: बरोबर
1: ग्रास्पिंगची, आणि ती कुठेतरी एक बारीकशी आपल्या आयुष्यात ती कायम असते, आणि ती कुठेतरी हे मला कळत नव्हतं पण काहीतरी कळत होतं, अशी जी एक घटना असते म्हणा, समज असते म्हणा, किंवा काल असतो तो आठवतोय.
0: तो आठवतोय, मी माझ्या आई बरोबर जेव्हा रियाजासाठी जायची, ती तिच्या गुरुजींकडे जेव्हा रियाजाला जायची, तर माझी एक कंडिशन होती, मी फार इंटरेस्ट नव्हती घेत, खरं तर तुम्ही जे मल्टी टॅलेंटेड सगळं म्हणताय ही काय मला अशी आवड नव्हती, कारण अत्यंत मस्तीखोर अशी मी व्यक्ती आहे लहानपणापासून. सो आईने माझ्यावरती अपेक्षा सोडून दिली, नाव माझं तमन्ना ठेवलं खरं तिने, इच्छा की माझी पूर्ण इच्छा ती पूर्ण करेल. सो तिच्याबरोबर जेव्हा मी रियाजाला जायची ना सर, तेव्हा ती तिच्या गुरुजींकडे जेव्हा प्रॅक्टिस करायची, माझी कंडिशन अशी होती की माटुंग्याला डोसा आणि इडली खूप छान मिळायची, तर मी ती खाण्यासाठी म्हणून, त्या अटीसाठी म्हणून मी आईसोबत जायची. पण ती अट आज मला किती फायद्याची हे कळते, कारण जेव्हा मी आईचा रियाज पाहायची ना, तेव्हा ते गुरुजी तिचे काही काही बारकावे किंवा काही काही गोष्टी सांगायचे, आणि काही गोष्टी अशा असतात ना की ज्या आपल्याला पटकन भावतात, की अच्छा हे गुरुजी असं म्हणतात, बरं हे एखादं साऊथ इंडियन गाणं अशा पद्धतीने गातात, हे असं वेगळं गातात, आणि ते कसं होतं मुळात साऊथचं एक कल्चर असतं. सो ते एक वातावरण जेव्हा मी बघायची ना, सकाळी सकाळी धूप लावलेला, ती अगरबत्ती, ते दिवा पूजन, हे सगळं बघून ना खूप असं एक छान वाटायचं. अर्थात तेव्हा अक्कल काहीच नव्हती, कळायचं काहीच नाही, पण ते बघून खूप छान वाटायचं. आणि जेव्हा गुरुजी ते असं काठी घेऊन वाजवायचे, आईची प्रॅक्टिस घ्यायची, मग तेव्हा कुठेतरी वाटायचं की अच्छा हे असं वाचतं, मग अशी माझी आई पाय मारते, मग असं, तर ते हळूहळू ती क्युरिओसिटी जी म्हणतो ना ती डेव्हलप व्हायला लागली.
1: बरोबर, पण त्यावेळेस ती काठीच वाटत असते, पण नंतर कळलंच की या काठीचं काहीतरी नाव आहे, हे वाद्य आहे,
0: अगदी त्याला टट्टकळी म्हणतात, त्याला टट्टकळी म्हणतात, आणि जे टाळम असं त्याला नटवांगम आम्ही म्हणतो, टाळम म्हणतो म्हणजे त्याला, आणि जे करतो ते नटवांगम, आणि जो करणारा तो नटवणार असं आहे.
1: एवढे त्यातले म्हटलं बारकावे मराठी भाषेचेही या निमित्तानं आपल्याला कळत जातात. इथं अनेक ठिकाणी आपण आईला धन्यवाद दिले, मला वाटतं त्या इडली आणि डोस्याला पण दिले पाहिजे की त्यासाठी तुम्ही तिथे जात होता, आणि एक पहिला संस्कार तिथे त्यानिमित्तानं घडला, तर त्या इडली वडा आणि डोश्यासाठी आणि त्या विकणाऱ्यासाठी त्या चवीसाठी खूप खूप धन्यवाद देत.
0: तो ठरलेला अन्नच असायचं बरं का, त्याच्याकडनं नाहीतर नाही
1: म्हणूनच म्हणालो. बरं, या सगळ्यांमध्ये आपल्याला गाणी पण पेरायची,
0: बरोबर
1: आहे, तर या मोडवर, या अगदीच पहिल्या मोडवर म्हणता येईल, कुठलं गाणं त्यावेळेस आठवतं म्हणा, किंवा काही त्याला जोडलेली आठवण एखादी.
0: आठवण म्हणजे लहानपणी मी नेहमी ऐकायची, जे आई माझं गाणं पहिलं म्हणजे ती स्वतः शिकलेली जे गाणं आहे ते मी सतत तिच्या तोंडून ऐकत आले, ढुंडो ढुंडो रे साजना मोरे कानका बाला, आणि ती इतका सुंदर अभिनय करायची, कारण ती हे तिच्या मला वाटतं 16-15 वर्षी जेव्हा ती होती तेव्हा ती हे गाणं पहिलं शिकलेली आहे.
1: अच्छा,
0: तर त्यामुळे तिला आणि वैजंतीमाला आणि त्या इतकं त्या आवडायच्या की ती खूप म्हणजे त्यांची फॅन होती, आणि तिच्या गुरुजींनी जेव्हा ती तिने पहिलं तिचं फिल्मी नृत्यापासून सुरू झालं, तर तिच्या गुरुने तिला हे गाणं पहिलं शिकवलं होतं, आणि ती नेहमी मला ते करून दाखवायची, आणि मी तिचा नेहमी तो अभिनय त्याच्यावर बघत आले, आणि तिचं ते अत्यंत आवडीचं गाणं होतं. तर मला वाटतं आपण ढुंडो ढुंडो रे साजनानी
1: नक्की नक्की, पण हे बघा या कार्यक्रमासाठी ढुंढणं असेल किंवा कोणी या कार्यक्रमात यावं आणि काय बोलावं किंवा काय अपेक्षित आहे अशी आमची पण एक नजर असते.
0: बरोबर आहे,
1: आपलं हे ध्वनिमुद्रण सुरू होण्याच्या आधी माझ्या कलीग विद्या गौरी आल्या होत्या, आणि त्या तुम्हाला काय म्हणाले, कुठली गाणी निवडा,
0: डान्स रिलेटेड गाणी आणि
1: हिरोईन सुद्धा ते बोलून गेलं, आणि बघा योगा पहिलं गाणं तुम्ही तेच निवडलं,
0: तेच निवडलंय,
1: म्हणजे हा सगळा जो पसारा इथला तो कसा एकच दिशेने जातो, एकच विचार करतो, हे मला फक्त इथं सांगायचं.
0: अगदी अगदी,
1: तर चला तो विचार पुढे घेऊन जाऊ, तुमचं गाणं ऐकू
0: नक्की,
1: पहिलं गाणं
0: येस.

0: तर पहिला जो तो गंध आहे कलेचा, तो जरी इडली आणि डोश्याच्या मार्गाने गेला असला आणि मस्ती आपल्याला जायला मिळते, आईकडे जायला मिळते, आईसोबत जायला मिळतं, तिथे जाऊन आणखी काही तुमच्या त्यावेळेसच्या काही आवडीच्या गोष्टी असतील, पण त्यातून जे झिरपत गेलं त्यात पहिला कुठला, आता जसं आपण मल्टी टॅलेंटेड म्हणतो वेगवेगळ्या कलेत आपण पारंगत आहात, पहिली कला आपल्यात आहे असं तुम्हाला आणि आईनं कधी वाटलं आणि कुठली?
1: अगदी पहिली कला माझ्यात ही आहे ती म्हणजे नकला करायची कला. लहानपणापासून मला
0: ही मी सांगितलं नव्हती करत.
1: नाही, मला खूप आवड होती एखाद्याची नक्कल करायची.
0: बर,
1: कोणालाही मी पाहिलं एखाद्या कार्यक्रमात लग्न म्हणजे लग्नात किंवा कशा तरी लहानपणापासून, तर मी त्याची पटकन नक्कल करून उचलायची. अर्थात आईला मजा आधी वाटायची, म्हणजे खूप कौतुक करायची, पण नंतर मारायची तितकंच बसायचं की तुला कळतंय का आपण असं कोणाची नक्कल करू नये. पण मी हुबेहूब म्हणजे मला ती खूप आवड होती, सो पहिले नक्कल करणे हा प्रकार मी सुरू केला. सो मी त्याच्यातून मग छोटे छोटे असे ऍक्ट्स काही असायचे ना कुठे, तर मी ते करायची प्रेझेंट असे एक आपण म्हणतो ना मोनो ऍक्ट किंवा काय, तर मी असे ते छोटे छोटे कधीतरी शाळेमध्ये वगैरे प्रेझेंट करायची, तर ते व्हायचं कौतुक. मग आई मला काही काही असे पॅच बसवून द्यायची, एखाद्या कोळणीचा म्हणा किंवा एखाद्या मासेवालीचा म्हणा, तर असं. पण पण तरी पण मला ना ते बसवलेले ऍक्ट नाही, मला एखादं कोणी काय करतोय आणि तू जरा वियर्ड असेल ना तर मी पटकन
0: उचलायची,
1: माझी जास्त कल होतं म्हणजे त्याच्याकडे. आणि म्हणूनच कदाचित त्याच्यामुळेच मी ऍक्टिंग मध्ये पुढे गेले.
0: हा,
1: पण मग त्याच्यानंतर मग हळूहळू मग डान्सकडे मी हळू वळले. ते कधी माहितीये का, साधारण एक अगदी सांगते मी डान्सकडे मला वाटतं 10-11 वर्षाची असेल तेव्हा मला शाळेमध्ये जेव्हा कॉम्पिटिशन होती तेव्हा मला आईने उतरवलं होतं कॉम्पिटिशन. अगदी 4 वर्षाचे असताना पण मी कॉम्पिटिशन केले, पण तेव्हा अगदी डोकं खाजवून नाचलेली आहे मी, कळत नव्हतं मला काय, पण के करून खूप छान आले, स्माईल वगैरे करून छान आले.
0: नृत्याकडे आपण वळूच या, पण आधी आपण म्हणाल त्याप्रमाणे की नक्कल केल्यामुळे तुम्हाला मार बसायचा, नंतर स्किट बसवण्यापर्यंत आईचा विश्वास तुमच्यावर बसला. एखादं आठवतं शाळेत एखादं स्किट आईने बसवलेलं किंवा तुम्ही स्वतः असं काही केलेलं
1: शाळेत नक्कल?

0: लग्नात वगैरे कोणासमोर केला आणि आईचा मार मिळाला.
1: अरे देवा. लग्न तसे आपण म्हणतो ना गावाकडची भाषा असते तर ते असं बोलायचं. तर ती आमची भाजीवाली नेहमी आईला ना म्हणजे कधी नाही गेली तर त्या आईला काय ग तुझी पोरगी आली नाही का, का नाही तिला घेऊन आली, यायच ना तिला घेऊन, कधीच आम्ही तुला सांगत असतो नेहमी तिला नेहमी तिला, ती अशाच आवाजात बोलायची. कदाचित तेव्हा माझा आवाज लागला असेल पण ती नेहमी माहीत ती नेहमी असं बघा. मग मी घरी जाऊन आईला म्हणायची काय ग तुझ्या विचारलं नाही का भाजीवालीने आली नाही का तुझी पोरगी.
0: का भाजीवाली का विचारायची पण काय करायचं तुम्ही असं जाऊन तिकडे.
1: तिला मी फार आवडायची, फार आवडायची आणि मला अगदी आवडीची भाजी ती स्वतःहून आईला अगदी प्रेमाने द्यायची. आणि मला बटाटा लहानपणापासून बटाट्याची भाजी प्रचंड आवडते, अजूनही मला बटाटा खूप आवडतो. तर ती अगदी म्हणजे भाज्या दिल्या तरी त्या बाजूच्या दोन बटाट्यावाल्याकडनं दोन बटाटे आणून मला द्यायची, इतकं तिचं माझ्यावर प्रेम होतं
0: असं.
1: आणि तशीच एक माशेवाली होती जी अगदी मला बघितलं की एक्स्ट्रा मासे मिळायचे.
0: हा
1: तर मग तेव्हापासून माझे बाबा म्हणाले नाही हिला घेऊन जाऊ दोन मासे एक्स्ट्रा मिळतात.
0: हे सगळं तुम्ही मुंबईतलं वातावरण सांगता.
1: मुंबईतलं वातावरण सांगते.
0: साधारण कुठलं?
1: ठाणे. ठाण्याचं शाळा माझं शिक्षण जिकडे झालं ठाण्यामध्ये शाळेत आणि भाजी मार्केट तिकडच. ठाण्याचाच जन्म आहे माझा पूर्ण.
0: मुंबईच्या प्रत्येक बाजाराचं आपलं स्वतःच एक वैशिष्ट्य.
1: येस येस येस येस.
0: प्रत्येक मासळी बाजाराचं, भाजी बाजाराचं, फुल बाजाराचं, कुठलाही बाजार घ्या त्याचं स्वतःच आपला एक इतिहास आहे, एक वैशिष्ट्य आहे. म्हणून विचारलं. एक गाणं या मोडवर.
1: या मोडवरती एक गाणं. बर, मला आठवतं मग एक लावणी मला आईने शिकवली होती लहानपणी, झाल्या तिन्ही सांजा. तर ती सांगायची मला की कसं आपण दाखवतो कसं म्हणतो, सो आपण ते गाणं घेऊया.
0: नक्की.
1: झाल्या तिन्ही सांजा जी लावणी आहे.
0: नक्की.

0: डान्सचं शिक्षण म्हणजे पहिलं तर आईनच दिलं तुम्हाला. आईचं नाव एकदा पूर्ण मुरडेश्वरजी ना,
1: पूनम मुरडेश्वर, तिला पूनमताई म्हणून ओळखायचे.
0: होय होय होय. तर पहिले धडे या गाण्याच्या निमित्तानं तुम्हाला मिळेल. नेमकं पहिला धडा काय होता, काय तुम्हाला करायला सांगितलं होतं आईने?
1: पहिला धडा गाण्याचा म्हणजे, पहिले तर मला आईने सांगितलं की नृत्य म्हटलं की आपण एक चांगला कलाकार घडताना आपल्या पूर्ण आचरण चांगलं असायला पाहिजे, मुळात पहिलं वागणं चांगलं असायला पाहिजे, आणि जे आपले गुरु सांगतोय ते पहिले ऐकलं पाहिजे. पहिले हे नीट ठेवले पाहिजे तुमचे कान. हे जर तुम्ही नीट ठेवलं तर तुम्ही आयुष्यात चांगले कलाकार घडू शकता. नेहमी ऐकत राहिलं पाहिजे आणि कधीही गुरु असं नाही, आपण अजूनही शिक्षक आहोत हे नेहमी राहिलं पाहिजे तुमच्यामध्ये. कधी ती गमेंट नाही चढली पाहिजे, ते शिष्या म्हणून तुम्ही नेहमी राहिलं पाहिजे. कधी असं तुम्ही म्हणजे काय म्हणतो त्याला, त्याची घमंड नाही तुम्हाला आली पाहिजे. सो असं नेहमी म्हणायचे. आणि मला आठवते लहानपणी मला पहिला धडा जो आईने शिकवला गाण्याचा, ते गाणं होतं राधा ना बोले. की ते इतकं गोड गाणं होतं की कसं कृष्ण कृष्णावर राधा चिडली आहे आणि ती कसं व्यक्त करून दाखवतीये, तर ती सांगते की राधा ना बोले ना बोले ना गुंगटके पटना खोले, कारण कृष्णाने तिला छेडले म्हणून ती म्हणते की नाही. मग ते तो अभिनय कसा आला पाहिजे, तर मला अजून आठवते की तेव्हा करणारा अभिनय की आपल्याला कसं कळत नव्हतं, आणि आता त्या अभिनयात किती व्हेरिएशन डेव्हलप होतात हळूहळू जेव्हा आपल्याला कळायला लागतं.
0: बरोबर, म्हणजे अनुभूती ही महत्वाची आहे,
1: खूप महत्वाची, अत्यंत महत्वाची.
0: स्वतः त्यातनं जाणं अगदी तरच ते तुम्हाला बाहेर काढता येतं, जोपर्यंत आत येत नाही.
1: अगदी
0: आत येणं ही खूप मोठी प्रोसेस नक्कीच आहे. तर ते गाणं आपण ऐकूया.
1: येस सर.

0: स्वतः नटखट कृष्ण आणि राधा यांची ही घोंगडची खटपट यथा अवकाश संपेलही, पण आजच्या भागाची वेळ मात्र इथे संपली आहे. तमन्ना नायर यांच्या आवडीची आणखीही गाणी आहेत, गप्पाही आहेत, आपण ऐकणार आहोत पुढच्या भागात. तर शोध हो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्यगुरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा पहिला भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील हो.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम विशेष गीतगंगा. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, या प्रसारणातून मी तृप्ती सुनील कांबळे आता आपला निरोप घेते. यानंतर ठीक 3 वाजता मंच आहे गीत, 3:30 वाजता नाट्यतरंग, 4 वाजता पिटारा अंतर्गत उजाले उनकी यादों के हे कार्यक्रम ऐकूयात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

तुझे पुकारे तो मैं लब खोलूं, क्या जीना और क्या मर जाना है।

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों की।

एका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

0: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: प्रकाश नारायण संत यांच्या वनवास, शारदा संगीत आणि पंखा या पुस्तकांमधील लंपन या लोभस व्यक्तिरेखेच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीत. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी. पूर्वसूत्र.
1: लंप्या बघच तू, आता स्फूर्तीचा झटका येणार बरं का.
2: मी गणिताचा अभ्यास सुरू केला त्याचे 24 तास तरी आधी आजोबा मॅड सारखे शतपावल्या घालत होते.
3: पोस्टमन रावसाहेब. ओ रावसाहेब, तुमचं पत्र.
2: हातात पाकिट घेताच आजोबांचा चेहरा एकदम बदलून गेला.
4: लंप्या बेटा, मी आता कोचिनला जाणार बघ.
2: आम्हाला काहीच समजलं नाही.
4: पार्वतीबाई, आम्ही कोचिनला निघालो.
1: हो का, छान. बर, दक्षिण गाजून सुखरूप परत या.
2: दुसऱ्या दिवसापासून आजोबांच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. माडीवरच्या खोलीतील एका मोठ्या टेबलावर आजोबांच्या प्रवासाचं सामान जमा व्हायला लागलं. उठ कपाटा ट्रंकेत आणि खोक्यात लपून राहिलेल्या हजारो वस्तू बाहेर पडायला लागल्या. वह्या, पुस्तकं, कागदाचे गठ्ठे, नकाशे, बंद खोके यांचा एक ढीक टेबलाच्या एका बाजूस जमा झाला. मधल्या भागात दुर्बीण, कंपास, थर्मास, पाण्याची बाटली, औषधाच्या गोळ्या, कात्री, सुरी, वेलायती हातोडी आणि 1000 ब्रश. ते प्रवासाला निघण्याच्या आधी स्वयंपाकघरातून सुंदर सुंदर वास सुटले. मग आजोबांनी कोचिनला त्यांना एक भाषण द्यायचं होतं त्याची तयारी सुरू केली. आजोबा जायच्या आदल्या दिवशी घरात नुसती गडबड सुरू होती. आजोबांना भेटायला 1000 लोक, फुलं, गुच्छ, हार काय मिळेल ते घेऊन येत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी स्टेशनवर आलं तेव्हा गाडी स्टेशनात उभी होतीच. स्टेशन मास्टरांनी आजोबांचं सामान उतरवून घेतलं आणि आगगाडीत ठेवायला हमालायला सांगितलं. तिथं आणि कोणीतरी भाषणं केली आणि खूप खूप खूप हार आजोबांच्या गळ्यात घातले. मग आजोबा त्यांच्या डब्यात चढून दरवाजात उभे राहिले. या सगळ्या गडबडीत मी आणि बाबूराव अगदी मागे ढकललं गेलो होतो. बाबूरावनी मला उचलून घेतलं होतं. आपले ते आपल्याच वर्गात असल्यासारखे वाटणारे आजोबा आज हरवल्यासारखे वाटत होते. समोरचे आजोबा हा कोणी दुसराच मोठाच मोठा माणूस आहे असं वाटत होत. मग आजोबांनी एक छोटस भाषण केलं. आजोबांनी खाली वाकून माझ्या पाठीवरून हात फिरवला.
4: लंप्या बेटा, सांभाळून राहा, आजीला त्रास देऊ नको. या कामाच्या गडबडीत गेल्या काही दिवसात आपली भेटच झाली नाही. मला एकदम कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय. राहशील ना नीट.
2: आजोबांच्या त्या निळसर डोळ्यात पाहताना मला असं वाटलं की पुन्हा आपली पूर्वीच्या आपल्याच वर्गात असलेल्या आजोबांची भेट होतीये. ते हरवलेले नाहीत, उलट जास्तच जवळ आलेत.
0: ऐकूया शारदा संगीत या मालिकेचा 6वा भाग.

0: सकाळी एकदम थंडी वाजायला लागल्यानं जाग आली. अंगावरनं पांघरून ओढून घेतल्यावर छान उद्दार वाटायला लागलं.
1: ए मुला, उठ की रे.
0: मी डोळे उघडून दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजा माग चेहरा दिसला, मुलीचा. या वेळेला आमच्या घरात मुलगी.

0: ए मुला, जागा झालास का आता? डोळे टक्क उघडेत, चल खाली दूध घ्यायला.
1: ती मुलगी उंबऱ्यावर येऊन उभी राहिली. एकदम ध्यानच वाटलं ते. दोन छोट्या मेण्या डोक्यावर आणि कपाळावर उदबत्तीतून निघणाऱ्या धुरासारख्या केसांच्या बट्टा आणि तो मॅड फ्रॉक. तो घातला होता खांद्यावर पण पोचला होता जवळजवळ जमिनीपर्यंत. ए पोरी, कोण ग तू?
0: आहे तुझी मावशी. वहिनीने तुला दूध प्यायला बोलावलंय, चल लवकर.
1: वहिनी कोण?
0: वहिनी कोण माहिती नाही, वहिनींचा नातू असून बराच आहेस की.
2: सोने, कुठं वंडारलीस ग? खाली येतेस का तंगडा तोड?
0: अग मी किती हाका मारल्या तरी ह्या मुलगा येईना झालाय बघ. पलंगावर बसून चव कशा करायलाय, उठते ना झालाय.
1: मग तिनं दोन्ही हातांनी आपला तो फ्रॉक थोडासा वर चालला आणि ती माझ्या खोलीतून उभी राहिली. पुस्तकांच्या कपाटाकडे पाहून ती मला म्हणाली,
0: हे तुझं पुस्तकाचं दुकान आहे वाटत.
1: दुकान?
0: एवढी पुस्तक दुकानातच असतात की?
1: हो, माझं हे पुस्तकांचं दुकानच आहे.
0: एवढ्या मोठ्या खोलीत तू एकटाच पलंगावर झोपतो असं वाटत.
1: हो,
0: बराचच की हुशार. आणि मग पलंगावरून झोपेत पडलास म्हणजे तुला कोण उचलणार?
1: ती जवळ आल्यावर ओल्या मातीसारखा वास यायला लागला. ही पोरगी मातीतूनच वर आली की काय असं मला वाटलं. कपाटावरती आईच्या लहानपणीचा फोटो होता, त्याच्याकडे पाहत ती म्हणाली,
0: आयो आणि ही पोरगी कोण?
1: माझ्या डोक्यात साबणाचा फेस तयार व्हायला लागलाय की काय असं मला वाटलं. तो माझ्या आईचा फोटो आहे, तिच्या लहानपणीचा.
0: छानच की रे तुझी आई.
2: ए सोने, चांडाणी.
0: अग हा उठून खाली ना झालाय, नुसत्या चौकशा करायलाय, पलंगावर मांडी टोकून बसून राहिलाय. जोर जोरात जांभ्या द्यायलाय.
1: खोलीतल्या टेबलावर मास्तरांनी मला प्रदर्शनात करायला सांगितलेला देखावा अर्धवट पडला होता.
0: हे काय आहे रे?
1: खेड्याचा देखावा आहे तो, अजून पूर्ण व्हायचाय.
0: असलं कसलं खेड? रस्त्यावर बैलगाडी नको वाटत.
1: मला नाही बैलगाडी करतायत.
0: बराच एवढा सगळं यायलाय आणि बैलगाडी यायला नाही.
3: आज शाळेत गाण्याच्या स्पर्धा आहेत लंपू, विसरलात वाटत गाणं पाठ झालं की नाही?
1: झालंय.
3: आजीनी विचारलंय,
1: बाबुरा ही मुलगी कोण आहे?
3: काल रात्री आपल्याकडं कुरसुंदीहून पाहुणे आले आहेत, त्यांची पोरगी ही. पण हिला मुलगी म्हणू नका.
1: का?
3: कारण ते आजीबाई आहेत.
0: आणि हा बाबुरा हा खापर खापर खापर पण जोवाय.
1: स्वयंपाकघरात पाटावर बसून दूध पित असताना आणखी एक पण सोनापेक्षा बरीच मोठी मुलगी सोप्यात आरशाची पेटी घेऊन वेणी घालत बसलेली दिसली.
4: नंतर

0: माझं दूध पिऊन झालं तरी तिच्या मनासारखा भांग पडत नव्हता. तेवढ्यात एक मुसळासारखा आवाज आला.
1: ए हिरे, अगं त्या बंक्याला म्हणाव ये की लवकर.
2: ए बंक्या, जा की रे, मामी तुला बोलावली ते ऐकू येईना झालाय काय तुला?
0: पण तो बंक्या की कोण तो आलाच नाही.
1: आला का बंक्या? कुठं आहे तो?
2: येईना झालाय बघ, इथंच उभारलाय दारासमोर, येत नाही म्हणायलाय.
1: थांब म्हणाव त्याला, हे आले गावास ना म्हणजे चांगला कुटायला सांगते. ऐकलायस काय?
2: हो ऐकले. अगो बंक्या बाहेर जायलाय बघ, फाटकातून बाहेर गेला की तो.
0: आजी माझ्याकडे रोखून बघत होती. मी विचारण्यासाठी तोंड उघडायच्या आतच ती म्हणाली,
3: शाळेत ना आलास म्हणजे सांगते सगळं. आता भराभर आटपून देवाच्या पाया पडून शाळेत जा.
0: मग मी माझं सगळं आटपून इस्त्रीचे कपडे घालून शाळेत गेलो.
4: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते

0: दैवी दृष्टी अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: पहिले 3 तास झाल्यावर मग गाण्याच्या स्पर्धा होत्या. इतर शाळेतल्या मुलामुलींनी खूप छान छान गाणी म्हणली होती. छान वाटत होतं. मग मी माझं गाणं सुरू केलं.

0: बक्षीस समारंभासाठी आलेले पाहुणे काळी पॅन्ट, काळा कोट आणि लाल बुंद पगडी घालून आले होते. गावडे मास्तर स्पर्धेचा निकाल वाचत होते.
1: गीत गायन स्पर्धा अ गट पहिले बक्षीस.
0: त्यांनी माझंच नाव वाचून दाखवलं. न दिसणारे निखारे सगळीकडे फुलवले आहेत आणि त्याची गोड अशुभ आपल्यापर्यंत येते असं वाटत होत. एवढ्यात शाळेचा शिपाई आला.
2: तुमसनी साहेबांनी बोलवलंय.
0: मी ऑफिस मध्ये गेलो. तिथे पाहुणे, हेडमास्तर आणि इतर मास्तर चहा घेत बसले होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या खिशातून एक पाकिट काढून दिलं आणि ते म्हणाले,
3: वा वा वा वा, छान म्हणालास बाळ तू गाणं. आवाज गोड आहे बघ तुझा. हे पाकिट घे. इथे शारदा संगीत विद्यालयाचे म्हापसेकर मास्तर आहेत ना, त्यांना हे पाकिट नेऊन दे. ते तुला माझ्या वतीनं बक्षीस देतील.
0: मी बक्षीस घेऊन घरी आलो तर समोरच्या कट्ट्यावर बंक्या की कोण तो बसला होता. आपल्या मागच्या बाजूला भिंतीला टेकून त्याने चार मोठे पिकत आलेले धारवाडी पेरू आणि दोन मोठी सीताफळ ठेवली होती.
4: तू गाणं बेस्ट म्हणलास घे.
0: तुला कोणी सांगितलं?
5: सांगायला कशाला पाहिजे, मी काय घरात गप्प बसायला नाही. वाईनी म्हणाला कार्यक्रम आहे म्हणला थे चा. पण तास चालू होते ना, तेवढ्या शेजाच्या झाडावर डल्ला मारलो, मग कार्यक्रम सुरू झाल्यावर आत आलो.
0: तेवढ्यात ती सकाळची आरशात पाहणारी अप्सरा दारात आली.
6: पेला मिळवला ना वाटत यानं
5: चांदीचा.
6: हे पेले काय चांदीचे नसतात म्हंटल, साधे पितळेचे असतात. नुसतं चांदीचं पाणी असत, तुला काय माहित नाही बघ.
0: माहितीये मला, माझ्याकडे असले 15-20 पेले.
6: हुशारच आहेस की रे तू.
0: बोलताना तिची उजवी भुवई खूप वर गेली होती. तेवढ्यात आजी बाहेर आली. मग सर्वांना नमस्कार करताना एक गोऱ्या जाडजूडबाई एकदम समोर आल्या. सकाळी पडवीतून आलेला आवाज यांचाच होता.
7: पेला नीट ठेव घे, नाहीतर त्याचं पॉलिस जात आणि तो काळ पडतोय बघ. आमच्या हिरानं मिळवलं होतं की मागच्या वर्षी, लगेच काळ पडलं बघ. टाकून द्यावं लागलं मग
6: काहीतरीच. मला पेला कधीच मिळायला नाही. गेल्या वर्षी 40 पानांची वही दिलेली, पण गाण्यात भाग घेणाऱ्या सगळ्यांनाच ती दिलेली. ते काय बक्षीस नसलेलं
7: म्हणजे काय? मी खोट बोलते की काय?
6: मी असं कुठं म्हटलेलं? मी फक्त काय झालं ते सांगितलेलं.
0: माझा हात धरून आजी मला देवघरात घेऊन गेली. देवघरात देवासमोर पेला ठेवला. त्याच समयी आणि निरांजनाच्या ज्योती दिसायला लागल्या. देवाला नमस्कार करून मी बैठकीकडे निघालो तर बंक्या तिथं आधीच बसला होता. ते पेरू आरवडगींच्या बागेतले चोरून आणलेस ना?
5: हे लंप्या, झाडाची फळ म्हणजे पक्ष्यांचा आणि मुलांचा मेवा असतो म्हंटल, तो त्यांनी घेतला तर चोरी होत नाही रे.
0: असं कोण म्हणालं?
5: असं आमच्या वडील म्हणतात. अण्णा,
0: तुझ्यांच्या घरातून पेरू आणलेस ते कोण आहेत माहितीये का? फौजदार आहेत.

0: फौजदार तर मी भुक्कट फौजदार आहे बघ.
1: बंक्या माझ्याकडे पाहून उचलायला लागला. हिरा बंक्याकडे पाहून उचलायला लागली. जत्रेतल्या पाळण्यात बसून घरा घरा फिरून उतरल्यावर वाटतं तसं वाटत होतं मला. जेवण झाल्यावर आजीने मला

0: तर टेबलावर देखाव्याभोवती बराच कचरा दिसला. जोंधळाच्या धाटाचे तुकडे, साली वगैरे. तेवढ्यात दार वाजलं आणि सकाळची ती आजीबाई आत आली.
1: रस्त्याकडे बघ.
0: मी पाहिलं तर रस्त्यावर प्रत्येक घरासमोर जोंधळाच्या धाटापासून केलेली एक छोटीशी बैलगाडी होती. काही बैलगाड्या तर गवताच्या काड्या कापून ठेवल्या होत्या. कुणी केल्या या बैलगाड्या? अगदी खऱ्या खऱ्या दिसत आहेत.
1: याच आजीबाई नक्की.
0: या छोट्या आजीबाई ना. पण तुला कोणी शिकवलंय सगळं?
1: आमचं कुरसुंदीचं गुराखी गुरं चरायला जातात की नाही तेव्हा रानात असलं काय काय करत बसतात. मीही गुरं चरायला जात होते की तेव्हा त्या पोराने शिकवलेलं मला.
0: तुमची किती गुरं आहेत?
1: एकच गाय असलेली.
0: एकाच गायीला घेऊन जायचीस? तुमचं कुरसुंदीचं घर कसं आहे?
1: कुरसुंदीचं आमचं घर लोकांनी पेटवलं. आमचं सगळं सामान पळून नेलं. बैलगाडी जळाली. माझा भात उकलीचा सगळा खेळ चोरून नेला. कपडे सुद्धा पळवले. घरावर एवढे एवढे दगड टाकलेले. आता आमचं घरच नाही, घराची फक्त मुळच दिसतात.
0: ती काय म्हणाली तर तिलाही समजलं नसणार आणि मलाही समजलं नाही. त्या देखाव्याला पहिलं बक्षीस मिळालं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शाळेतून घरी येतो तर काय, एक काळा राक्षसासारखा दिसणारा माणूस हातात काठी घेऊन बंक्याला पकडून उभा होता. बंक्याचा सदरा मातीने मळलेला. आत आरवडगी फौजदारांच्या आई बसलेल्या. त्या आजीला काहीतरी सांगत होत्या.
2: हो वहिनी, मी मध्ये पडले नसते तर माझ्या या दोन गड्यांनी पोराला हिंडल गेला नेऊन पोचवला असता. दोन दिवस लागोपाठ चोऱ्या केल्या त्यांनी आणि आज पकडल्यावर म्हणतोय कसा मी रावसाहेबांचा नातेवाईक आहे. कुठलं आलो हे कलम तुमच्याकडे?
0: एक दिवस एक माणूस असं जोरात ओरडणार आहे का केसाळ कुत्र्याला घेऊन आला.
3: दोन दिवस झाले बघा, हे पोरगा आमच्या तांब्याला दगड मारायला आहे. आज त्याचा पाय मोडला बघा. हे बघा रगत, आता आम्ही काय करावं तेवढं सांगा.
4: अगं भाई, हो का? अहो,
5: मग तुम्ही तुमच्या कुत्र रस्त्यात का सोडालाय? आम्हाला चावलं तर
3: रस्त्यात दिसलं म्हणून मारतोस का रे? मग तू मला रस्त्यात दिसलंस तर मारू का तुला?
5: मारा की हिम्मत असेल तर.
0: दुसऱ्या दिवशी मी शाळेत जायला निघालो तेव्हा आजी म्हणाली,
4: जाताना या बंक्याला घेऊन जा. वरच्या वर्गात असला तरी तुझ्याच वर्गात बसवून घे, तरच माझा दिवस बिनकटकटीचा जाईल.
0: मी त्याला घेऊन शाळेत गेलो. तिथे माझ्या शेजारी पुढे न बसता तो एकदम मागच्या रांगेत परळे आणि कणबर्गी गंगाच्या शेजारी बसला. मधल्या सुट्टीत आमचे खेळ सुरू झाले. कणब्या, मी, गंग्या, परळ्या, सोंडऱ्या, विटी दांडू खेळत होतो. बंके आला आणि म्हणाला,
5: हा सगळ्या बायकी खेळ झाला सर. खरा खेळ मी सांगतो बघ. आता ऐकलं काय, शंकर तप करायला बसला तेव्हा कोण कोण अप्सरा त्याचं तप मोडण्यासाठी यायच्या माहितीये काय? तर त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी शंकरानं पहाऱ्यासाठी दंडेश्वर नावाचा आपला शिष्य बसवला की रे. तो म्हणजे दांडू आणि अप्सरा म्हणजे गिल्ली की. त्याचा मंत्र शंकरानंच सांगितलेला बघ. तो मंत्र म्हणणाऱ्याला पुण्याचा एक मणी मिळतो. असे हजार मणी मिळाले की त्याला अंधारात दिसू लागते बघ. जमिनीत पुरलेलं सोनं दिसायला लागतंय. दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखता येतात. आणि परीक्षेला अभ्यास न करता पास व्हायला होतंय बघ.
0: कुणब्या, परळ्या, गंग्या यांचे डोळे चमकायला लागले. पंक्यानं चालीत मंत्र सुरू केला.

0: पंचा पांडू सया दांडू सप्त पोतडे अष्ट जिंकले नऊ नऊ किल्ले दशा पेडा अक्कल कराठा बाळ मराठा तिरंगी सोटा चौर रंगोटा पंधराशी परिवळ सोळी गरिवळ सत्रम सीते अठ्रम गरुडे एकोणीस चक चक वीसा पक पक एकवीस कात्री बावीस रात्री तेवीस त्रिकांफूल चोवीस सोर पंचवीस मोर
1: शारदा संगीत या मालिकेच्या सहाव्या भागातील भूमिका आणि कलावंत आजी ज्योती सुभाष सोना सिद्धी टाकळकर मामी अरुणा सांबराणी हिरा रूपाली भावे बंक्या तेजस चितळे गावडे मास्तर श्रीकांत यादव आरवटगीबाई प्रतिभा पाठक बाबूराव राजेश मोरे निर्मिती चैतन्य वेद पुणे रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर सहदिग्दर्शन ज्योती सुभाष संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी ध्वनिमुद्रण आणि ध्वनी संकलन महेश लिमये निर्मिती सहाय्य गीतांजली टाकळकर सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 02025 53 17 05 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
4: श्रोते हो, पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी साठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं झालं आहे.

0: पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनाधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
1: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. Nine bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday 27 June 2026 at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life

0: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. त्या या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
1: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
4: श्रोते हो आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकूया पुना आय केअर सांजधारा.
5: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: श्रोते हो आज जागतिक संगीत दिवस. संगीताला सीमा नसतात, ते थेट मनाशी संवाद साधतं. गायन वादन आणि नृत्य यांचा संगम म्हणजे संगीत. आज संगीत दिनाच्या निमित्ताने विविध वाद्यांवर आधारित काही गाणी ऐकूया. सुरुवातीला ऐकूया सोपानदेव चौधरी यांची रचना, स्वर आणि संगीत वसंत आजगावकर यांचं.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह

0: डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94 22 311 106.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: हर घर में...

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज। अहो, पण बरोबर एक वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती। त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं। घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं। कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, ॲम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले। पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल। आणि खरंच तसं झालं। पावणे 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली। माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात। मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले। खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली। चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते।
2: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे। संपर्क 888-57-6666।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: यानंतर ऐकूया संत एकनाथांची रचना, स्वर आणि संगीत R.N. पराडकर यांचं।

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 880551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: हर घर

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: पुढचं गीत आहे जानकी चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात। गीत सुधीर मोघे यांचं, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: केअर सांजधारा.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक,
3: नकलेपासून सावधान.
2: डेंटॉनिक,
1: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत, स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं, चित्रपट बाजीरावाचा बेटा.

0: या गीताबरोबरच पुन्हा आय केअर सांज धारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज जागतिक संगीत दिनानिमित्त आपण विविध वाद्यांवर आधारित काही गाणी ऐकलीत.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा

श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
1: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
4: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:00 आता ऐकूया पुणे वृत्तांत.
5: विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे आणि परिसरात आज दुपारी 3:30 अर्धा तास विजांसह पावसाची जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळं सर्वत्र गारवा आला असून अजूनही पावसाची रिपरिप सुरू आहे. पुढील आठवड्यातही असाच हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित भव्य योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी आज उत्स्फूर्त सहभाग घेतला. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, युवक युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला, तसंच योगाभ्यासातून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला. मुख्य योग प्रशिक्षक मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली 60 योग प्रशिक्षकांनी या सामूहिक योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं. योग ही भारत देशानं जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी आणि सशक्त समाज निर्मितीसाठी योगाभ्यासाचं महत्त्व समजून प्रत्येक नागरिकानं दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद पुणे इथं आयोजित 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य संवर्धनासाठी योगाभ्यास करणं गरजेचं असून नियमित योगाभ्यास केल्यानं तणाव कमी होण्यासह कार्यक्षमता वाढण्यास तसंच आजारांपासून रक्षण होण्यासाठी मदत होते असंही डॉ. हंकारे म्हणाले. योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानधारणा यावेळी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या अंतर्गत कक्षामध्ये आयोजित या सत्रामध्ये मान्यवर तसंच विद्यापीठ विभागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले.

0: झाले. कार्यक्रमादरम्यान डॉक्टर विश्वनाथ पिसे यांनी MA योगा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या मदतीनं उपस्थितांकडून विविध योगासनं आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं करून घेतली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी सहभाग घेतला. प्रशालेचे माजी विद्यार्थी योग प्रशिक्षक सिद्धार्थ बाबर यांनी विद्यार्थी तसंच उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिकं करून घेतली. कोलकाता इथं झालेल्या मुख्य योग दिनाच्या कार्यक्रमातील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं सजीव प्रसारण या कार्यक्रमात करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही आज योग दिन उत्साहात साजरा झाला. एल निनोच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मृद आणि जलसंधारण कामांची प्रत्यक्ष पाहणी विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांनी आज केली. मृद आणि जलसंधारणाची कामं गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढवण्याच्या दृष्टीनं मृद आणि जलसंधारण उपचारांची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं असून जिल्ह्यातील भूजल पातळी वाढीकरता महत्त्वपूर्ण असलेली ही कामं दर्जेदार पद्धतीनं आणि गतीनं पूर्ण करावी असे निर्देश पापळकर यांनी यावेळी दिले. सांस्कृतिक आदानप्रदानाची 30 वर्ष आणि मैत्री वृक्षाची 20 वर्ष असा सोहळा नुकताच कास जर्मनी इथं पार पडला. त्यासाठी पुण्यातील जर्मन भाषा अभ्यासक आणि प्रशिक्षक प्राध्यापिका डॉक्टर सविता केळकर, अंतरा मोडक आणि तुषार वरद हजर होते. अल्बर्ट आइन्स्टाईन ग्युमानाझिन या शाळेबरोबर हे सांस्कृतिक आदानप्रदान सुरू असून विद्यार्थी तसंच पालक आदानप्रदान होत आहे. इंडिया युरोप बिझनेस डेस्क या संस्थेनं त्यांचा फ्रँकफर्ट इथं याबद्दल गौरव केला. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:04:40 झाली आहेत. काही क्षणातच ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.

मंडळी, हे गाणं ऐकलं की आपल्याला आठवते पांढरी साडी परिधान केलेली साधना आणि लता दिदींचा मनमोहक स्वर. 1964 मध्ये प्रदर्शित झालेला क्लासिक बॉलिवूड रहस्यपट म्हणजे वो कोण थी.

0: आणि त्याच चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं. गीतकार राजा मेहदी अली खान, संगीतकार मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर. मंडळी, या चित्रपटाची कथा विल्की कॉलिन्स यांच्या द वुमन इन व्हाईट या 5व्या कादंबरीवरून घेतलेली आहे. खरं तर गुरुदत्त यांची ही मूळ संकल्पना. द वुमन इन व्हाईट या कादंबरीपासून प्रेरणा घेऊन त्यांना हा चित्रपट त्यांना स्वतःला आणि वहिदा रहिमान यांना घेऊन बनवायचा होता. पण जेव्हा हा प्रकल्प सोडून दिला तेव्हा त्यांचे माजी सहाय्यक राज खोसला यांनी तो हाती घेतला. मग या चित्रपटात साधना, मनोज कुमार आणि प्रेम चोप्रा यांना मुख्य भूमिकेमध्ये घेऊन हा चित्रपट सुरू झाला. चित्रपटाची कथा जरी ध्रुव चॅटर्जी यांनी लिहिली असली तरी नंतर काही भाग पुन्हा लिहिण्यात आला, ज्यात मनोज कुमार यांचाही सहभाग होता. चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं राज खोसला यांनी. आणि या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अभूतपूर्व यशानंतर राज खोसला यांनी साधना यांना घेऊन आणखीन 2 सस्पेन्स थ्रिलर दिग्दर्शित केले बरं का. 1966 मध्ये मेरा साया आणि 1967 मध्ये अनिता. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे गाणं आपण ऐकलं ना, नयना बरसे रिमझिम रिमझिम, त्याची पण एक गोष्ट आहे बरं का. हे गाणं मदन मोहन यांनी खरं तर 1952 मध्ये संगीतबद्ध केलेलं होतं आणि या गाण्याला कुठल्याही चित्रपट निर्मात्यांकडून संधी मिळाली नाही. 12 वर्षांनंतर जेव्हा हे गाणं राज खोसला यांनी ऐकलं तेव्हा त्यांना खात्री पटली की वो कोण थी या चित्रपटासाठी हे सर्वोत्तम गाणं राहणार आहे. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजून अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या वो कौन थी या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय. या चित्रपटात राज खोसला यांना एका अशा स्त्री पात्राची गरज होती की जिला बघून त्या प्रसंगातली अस्वस्थता खूप वाढेल. त्यावेळी अभिनेते मनोज कुमार यांनी ताजमहालच्या आसपास वारंवार भीक मागताना दिसणाऱ्या आणि त्यांना स्वतःला भीती वाटणाऱ्या एका स्त्रीचं नाव सुचवलं. दिग्दर्शक आणि निर्माते तिला भेटायला देखील गेले. आणि तुम्हाला माहिती आहे मंडळी, तिला खरंच चित्रपटात घेतलं सुद्धा. आणि अहो, तिच्या उपस्थितीने चित्रपटामध्ये खरी खुरी दहशत सुद्धा अनुभवायला मिळाली. काय गंमत आहे ना. याशिवाय अभिनेते मनोज कुमार यांनी सुद्धा काही भीतीदायक प्रसंग कसे डिझाईन करावे याबद्दल सूचना देखील दिल्या आणि चित्रपटाचं पोस्टर डिझाईन करण्यात सुद्धा मदत केली बरं का. चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये अजून एक गोष्ट घडली. क्लायमॅक्स मध्ये जिथे साधना मृतावस्थेत दाखवली होती तिथे तिचे डोळे मिचकवतानाचे दृश्य तसेच राहिले. म्हणजे एडिटिंग करताना हा भाग काढायचाच राहून गेला. आणि शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच आणीबाणी जाहीर करण्यात आली. प्रोडक्शन असिस्टंटना बोलवून त्यांना घेऊन प्रिंट मधून हा भाग तात्काळ एडिट करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आणि मग सर्व ठिकाणाहून जेव्हा हे रील्स एडिट करण्यात आले, पुन्हा जॉइनिंग करण्यात आलं, त्यानंतर तो चित्रपट रिलीज करण्यात आला. मंडळी, याच चित्रपटातलं अजून एक गाजलेलं गाणं जे आजही प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या ओठावर आपल्याला ऐकायला मिळतं ते म्हणजे लग जा गले की फिर ये हसी रात हो ना हो. पण तुम्हाला माहितीये मंडळी, दिग्दर्शक राज खोसला यांची या गाण्याला अजिबात पसंती नव्हती. त्यांनी ते गाणं नाकारलंच होतं. पण संगीतकार मदन मोहन यांनी सातत्याने समजवून सांगितल्यानंतर कसं बसं परवानगी देऊन ते गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. आणि आज बघा, तेच गाणं सगळ्यात सुपरहिट झालं. मग आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हेच गाणं. आणि चित्रपटांबद्दलच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
4: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: श्रुते हो, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पहिल्या पावसाच्या थेंबांनी धरणीला स्पर्श केला आहे आणि सृष्टीला प्रफुल्लित करणाऱ्या पावसाचं आगमन झालंय. त्यानिमित्त ऐकूया आज काही सुंदर पाऊस गाणी. सुरुवात करूया ओल्या मातीच्या त्या सुगंधानी. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गीत अशोक जी परांजपे यांचं, संगीत अशोक पत्की यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठवत नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
4: 88 88 56 00 11.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: पुढचं गीत ऐकूया मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. ग दि माडगुळकरांचं गीत, संगीतकार वसंत पवार, चित्रपट वरदक्षिणा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणकेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन.
3: रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊच नयेत यासाठी
2: स्वास्थ्य विषयक समाजरत्न, स्वास्थ्य रत्न, जीवन गौरव तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
3: स्वास्थ्य तज्ञ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधा.
2: लक्षात ठेवा, जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचे.
3: संपर्क 98 22 41 69 64
2: 9822418964.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, पुढचं पाऊस गाणं ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार राजेंद्र विनय, चित्रपट बिनकामाचा नवरा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: पेडणेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, यानंतर ऐकूया सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत. संगीतकार श्रीनिवास खळे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात पुढे ऐकूया संदीप खरे यांचं गीत, स्वर आणि संगीत सलील कुलकर्णी यांचं.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: मिळेगा.
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत मीना खडीकर यांचं.

0: श्रोतेहो, या पहिल्या पावसाच्या आनंदातच आजचा सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221-99851.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घुडके सराफ.
5: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घुडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 13वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 13वा श्लोक, याचा अर्थ असा, यज्ञाशिष्ट म्हणजे यज्ञ करून, म्हणजे देवतांना आणि समाजाला समर्पण करून राहिलेला अवशेष उपभोगणारे लोक सर्व पापांपासून मुक्त होतात. या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, यज्ञात उरले खाती संत ते दोष जाळीती, रांधीती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती. या श्लोकाबद्दल स्वामी वरदानंद भारती सांगतात, संघर्ष विहीन निरामय शांत समाधानी अशा जीवन पद्धतीचा आदर्श श्रीमद भगवद्गीतेच्या या श्लोकात सांगितलेला आहे. जीवन जगायचंय म्हणजे मनबुद्धीच्या रक्षणासाठी सामर्थ्यासाठी काही विषयांचा उपभोग घ्यावाच लागतो आणि आवश्यक ते विषय मिळवण्यासाठी व्यवसाय उद्योग करून ते मिळवावेच लागतात. मात्र विषयभोगाची साधनं मिळवली तरी त्याच्यावर त्याचा एकट्याचाच अधिकार नसतो. हा श्लोक आपल्याला सांगतो, आधी कर्तव्य मग उपभोग हा जीवनाचा आदर्श आहे. कर्तव्य योग्य रीतीने पार पाडल्यानंतरच उपभोग घेण्याचा अधिकार माणसाला प्राप्त होतो. सज्जन मध्यमवर्गीयाला त्याच्या नेहमीच्या व्यवहारात या गोष्टीची चांगलीच कल्पना असते. एक तारीख झाली, पगार झाला, हातात पैसे आले की सभ्य माणूस प्रथम घरभाडं, दुधाचं बिल, वाण्याचं बिल, घरातल्या काम करणाऱ्या माणसांचा पगार, मुलांची शाळा कॉलेजची फी ही सगळी देणी अगोदर देऊन टाकतो आणि जे पैसे शिल्लक राहतील ते कुटुंबाच्या मागण्यांसाठी वापरतो. कर्तव्य आधी आणि उपभोग नंतर हाच विचार इथे. सज्जन माणसाच्या व्यवहारात असलेला हा गीता तत्वज्ञानाचा भागच आहे. म्हणजे यज्ञ करून उरलेलं भोगावं असं गीता सांगते. प्रत्येकांनी यज्ञ करावा म्हणजे काय, तर वडील माणसांचा मान ठेवावा, आप्तेष्टांना सहाय्य करावं, वैश्वदेवासारखं अग्नित हवन करावं, विद्वानांचा सन्मान करावा, सदाचरणी लोकांना दान द्यावं, परंपरागत कुलधर्म कुळाचार पाळावेत, श्राद्ध पक्ष यथाशक्ती आदराने करावं आणि हे सर्व ईश्वरार्पण भावनेने करावं. यज्ञ यज्ञ म्हणतात तो हाच. यज्ञ म्हणून ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीतून संयमाची सवय लागते. स्वार्थाला मर्यादा असली पाहिजे याची जाणीव होते. यज्ञाचं स्वरूप स्पष्ट करताना माऊली ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात, आपण मिळवलेली संपत्ती ही मुख्यतः स्वधर्माचरणासाठी आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. म्हणजेच कोणत्याही तऱ्हेची फळाची किंवा विषयोपभोगांची आशा अपेक्षा माणसांनी ठेवू नये. परंतु यापेक्षा विपरीत वागणारे लोक या जगात असतातच. जे देहची आपणाते मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणिक काही. हे यज्ञोपकारण सकळ नेण तसा ते बरळ, अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. काही माणसं स्वधर्माचरणाकडे लक्षच देत नाही. देह म्हणजेच मी असं मानून हे लोक देहाला सुखावं वाटणारे विषय उपभोगण्यातच मग्न असतात. देह आणि देहाचं सुख याशिवाय दुसरा कोणताच विषय त्यांच्या मनात नसतो. विषयोपभोगाची लालसा का असते, तर मला बरं वाटतं म्हणून. आणि हा मी कोण आहे तर देह, अशी ही देहात्मवादी माणसं चार्वाकाचेच अनुयायी असतात. हे बहकलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामुग्री न मानता त्या सर्व संपत्तीचा उपभोग विविध प्रकारे भोग भोगण्यासाठी करतात. मिळालेलं सगळं अहमभावानी स्वार्थबुद्धीनी स्वतःसाठीच वापरतात. अन्नाकडे आणि एकूणच सर्व प्राप्त गोष्टींकडे उपभोग दृष्टीने पाहून इंद्रियांचे चोचले पुरवण्यात हे लोक इति कर्तव्यता मानतात. हे पापी लोक जणू पापस सेवन करत असतात. मी मिळवलं असं म्हणताना त्यामध्ये समाजाचा, समाजातल्या किती ज्ञात अज्ञात घटकांचा सहभाग आहे हे ते विसरूनच जातात. आणि समाजातल्या घटकांचा वाटा त्यांना न दिल्याने त्याचा अपहार केल्याचं पापच त्यांना लागतं. पुरुषार्थ बोधिनी या आपल्या ग्रंथात पंडित सातवळेकर सांगतात, जे केवळ आपल्यासाठीच अन्न शिजवतात ते पापी लोक पाप खातात. अयज्ञ करणारा जे भोग भोगतो ते भयंकर पापच आहे. स्वतःसाठी अन्न शिजवणं याचा अर्थ केवळ अन्न शिजवणं इतकाच नसून प्रत्येक भोगाचा केवळ आपल्यासाठीच आपल्या जवळ संग्रह करणं असा आहे. अशा स्वार्थी माणसाचं नाव वेदामध्ये अगती असं आहे. याचा अर्थ दान न देणारा. जो दान देत नाही

तो अयज्ञ म्हणजे यज्ञ करीत नसल्यामुळे जनतेचा शत्रू असतो. यज्ञ करून राहिलेल्याचं सेवन करणं हे मोठं पुण्यकारक आहे. दररोजचा स्वयंपाक तयार झाल्यानंतर देवयज्ञ आणि भूतयज्ञ करून अतिथीचं भोजन पहिल्यांदा व्हावं, त्यानंतर घरातल्या सर्व माणसांचं नोकर चाकरांचं भोजन व्हावं आणि सर्वांचं भोजन झाल्यानंतर घरच्या यजमानाने आणि यजमान पत्नीने जेवण करावं अशी महाभारतकाली पद्धत होती. जेवायला बसल्यावर सुद्धा प्राणीमात्रांसाठी काही आहुती अगोदर बाजूला काढून ठेवणं, मग स्वतः जेवायला सुरुवात करावी. याप्रमाणे यज्ञशेषाचं सेवन करणं अत्यंत पुण्यकारक आहे. यज्ञशेष भक्षण करणं याचा दुसरा अर्थ महान उपकार करणं असा आहे. उपकार करणं हा मनुष्याचा स्वभाव बनला पाहिजे. प्रजेबरोबर यज्ञ उत्पन्न झाला असं आपण पूर्वी जाणून घेतलंच आहे. अशा प्रकारे यज्ञ सहज आहे, तो स्वभावतःच झाला पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारची कृत्रिमता उपयोगी नाही. जे आपला असा स्वभाव यज्ञरूप बनवतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील. या श्लोकात किल्विषयी हे पद बहुवचनी आहे. याचा अर्थ संपूर्ण पापांपासून अर्थात सर्व बंधनापासून असा आहे. परंतु भगवंतांनी या पदासोबत सर्व असंही पद वापरलेलं आहे. याचाच अर्थ यज्ञशेषाचा सतत अनुभव घेणाऱ्या माणसाला कोणत्याही प्रकारचं बंधन राहत नाही. त्याची संपूर्ण कर्म म्हणजे संचित प्रारब्ध आणि क्रियमान नष्ट होतात, त्याला ब्रह्मप्राप्ती होते. चौथ्या अध्यायाच्या 31व्या श्लोकात भगवान सांगतात, यज्ञ करून अवशिष्ट राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या अमृताचं भोजन करणारे सनातन ब्रह्माप्रत पोचतात. यज्ञशेष भक्षण करणं याचा एक अर्थ महान उपकार करणं असाही आपण बघितला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. राजा हरिश्चंद्र, दधीची ऋषी यांच्यापासून सुरू झालेली ही दानाची त्यागाची परंपरा, राष्ट्रीय चळवळीत भाग घेणारी मंडळी, क्रांतिकारक, समाज सुधारक, समाज सेवक, दानशूर लोक यांनी पुढे सुरू ठेवली. सर्वसामान्यांचाही यात सहभाग असतो. स्वधर्म म्हणून सांगितलेल्या गोष्टी आजही उण्या अधिक प्रमाणात समाजात वा कुटुंबातून होताना दिसतात. मातृपितृ पूजेचे प्रकट समारंभ होतात. लग्नामध्ये आप्तेष्टांना आहेर दिले घेतले जातात. वैयक्तिक आणि सामुदायिक रीतीने लहान मोठे स्वाहाकार आणि यज्ञ होत असतात. बहुतेक कुटुंबातून देवपूजा होते. जे घडतं आहे ते चांगलंच आहे, मात्र ते पुरेसं नाही. याचं कारण त्याचं प्रमाण कमी आहे असं नाही, तर स्वामी वरदानंद भारती म्हणतात, त्या करण्यामागची भावना जितकी शुद्ध उदात्त असावी लागते तेवढी ती नाही. श्रद्धा सात्विकतेत समाविष्ट होणारी नाही, म्हणून ती स्वधर्माचरणाच्या पातळीपर्यंत जाऊन पोचू शकत नाही. त्यात भागवा भागवेचं, काहीतरी करतो आहोत असं दाखवण्याचं वरवरचं थातुरमातुर स्वरूप असतं. व्यवहारामध्ये कृत्यांना महत्व असलं तरी परमार्थामध्ये महत्व असतं ते भावनेला, श्रद्धेला. तशी भावना असेल तर दैनिक कृत्यही यज्ञ होतात. या संदर्भात माऊली ज्ञानेश्वर सांगतात, जी ही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषु होये, ते हे सामान्य अन्न न होये म्हणून या. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, हे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्न म्हणजे योग्य मार्गाने मिळवलेली सर्व साधन सामुग्री असं समजलं पाहिजे. तिचा उपभोग घेणं ही भूमिका न ठेवता प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म या भावनेने करायला हवं. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म हे याच व्यापक पातळीवरून समजून घेतलं पाहिजे. या श्लोकाचा आजच्या परिस्थितीत कोणता संदर्भ आहे? आपण करत असलेल्या अन्नाच्या नासाडीकडे आपण करत असलेलं एक महापाप आहे हे हा श्लोक आपल्या लक्षात आणून देतो आणि डोळ्यात अंजन घालतो. जे लोक केवळ स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कुठलाही कोणाचाही विचार न करता ताट भरभरून वाढून घेतात आणि नंतर उरलेलं टाकून देतात ते पापच करतात. एका बाजूला अन्नाची नासाडी होतीये आणि बाजूलाच एखादं बालक भुकेलं झोपतंय, याचा विचार आपण करणार आहोत का? समोर येणाऱ्या या अन्नासाठी आपण प्रथम निसर्गाचे, कष्ट करून पिकवणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे आभार मानायला हवे आणि भुकेल्याची भूक भागवली जाईल याची जाणीवही ठेवायला हवी.

0: तू।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 13वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी, श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी। निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण .pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर। पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात।

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
0: जितेंद्र घोडके सराफ।
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
0: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ। प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
4: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 7 वाजतायत। काही क्षणातच ऐकूया कार्यक्रम सैनिकों की शौर्य गाथा आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।
5: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन। विशेष जयमाला, सैनिकों की शौर्य गाथा, बस कुछ ही पलों के बाद।

0: विशेष जयमाला सैनिकों की शौर्य गाथा में समय है एक अंतराल का।
1: जब जब किसी हमलावर ने हमारी धरती के सीने पर पांव रखना चाहा, सब बच्चे
2: श्रोतेहो आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे 7:30 वाजलेत। आता ऐकूया कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा।
3: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक। विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
4: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: पहिली रचना आहे सेना महाराज यांची, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीतकार राम फाटक।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: यानंतर ऐकूया समर्थ रामदास स्वामींची रचना, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीतकार राम फाटक.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. हर घर

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना, संगीतकार श्रीनिवास खळे।

0: याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजतायत. आता ऐकूया कार्यक्रम हवा महल आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोताओं, समय एक छोटे से अंतराल का, शेष कार्यक्रम इस अंतराल के बाद।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांजधारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।

0: वी को वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि
5: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: तू हमारी कसम लौट आई, बेकरार करके हमें।
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजलेत. आता ऐकूया डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल, एक ही फिल्म से.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
1: श्रोते हो, आज जागतिक संगीत दिनानिमित्त ऐकूया अशा एका चित्रपटातली गाणी ज्याची कथा संगीताभोवती गुंफलेली आहे. प्रेम, यश, संघर्ष आणि नात्यांमधल्या भावनांचे विविध रंग उलगडणाऱ्या अभिमान चित्रपटातली गाणी आज ऐकूया. सुरुवात करूया किशोर कुमार यांच्या स्वरातल्या गाण्यांनी. गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार सचिन देव बर्मन.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: गुडघे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा। आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच। या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विजिलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये।

0: देगा।
1: रमेश डाइंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, अभिमान चित्रपटातलं पुढचं गीत आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात, गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार सचिन देव बर्मन।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला केफूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विजी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: अभिमान चित्रपटातलं पुढचं गीत ऐकूया, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात. गीत आहे मजरू सुलतानपुरी यांचं आणि संगीत सचिनदेव बर्मन यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: श्रोते हो, आज आपण ऐकत आहोत अभिमान चित्रपटातली गाणी। पुढचं गीत आहे लता मंगेशकर आणि मनहर उधास यांच्या स्वरात। गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार सचिन देव बर्मन।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा। आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच। या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: श्रोते हो, अभिमान चित्रपटातलं यानंतरचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूया। गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार सचिन देव बर्मन।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, कार्यक्रमात अभिमान चित्रपटातलं शेवटचं गीत ऐकूया, लता मंगेशकर यांच्या स्वरात। गीत मजरू सुलतानपुरी यांचं आणि संगीत सचिन देव बर्मन यांचं।

0: श्रोते हो, या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल एक ही फिल्मचे हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज जागतिक संगीत दिनानिमित्त सांगीतिक कथानक असलेल्या अभिमान चित्रपटातली गाणी आपण ऐकली.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी

नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही आपण आम्हाला ऐकू शकता जगभरात सर्वत्र. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी सावनी खाडिलकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. 101 MHz वर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून 50 मिनिटांनी. जय हिंद.